सुप्रभात श्रोतेहो नमस्कार. 103.1 मेगाहर्ट्स पर आकाशवाणी एफएम प्रसारण सेवेचे हे सातारा केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 16 वैशाख शके 1948 अर्थात दिनांक 6 मे 2026. श्रोतेहो सकाळचे 5:57 होतात. आमच्या प्रसारणामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. प्रसारणाची सुरुवात करूया मंगलवाद्यांनी.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांचं सनई वादन आपण ऐकलं. आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोत्या, सकाळचे 6 वाजतायत. हिंदीमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: त्याच्याही मनाची गडबड झाली असावी. सगुण निर्गुणाचा हा प्रश्न सनातन आहे. एक सगुण भक्त इंद्रियांच्या द्वारा परमेश्वराची सेवा करतो, तर दुसरा निर्गुणी शुद्ध मनानी विश्वाचं हित चिंतो. सगुण भक्तीत भक्त बाह्य कर्माद्वारे ईश सेवेत मग्न दिसतो, पण अंतर्यामी त्याचं सारखं चिंतन सुरू असतं. रात्रंदिवस कर्म करूनही त्यात अलिप्त राहणारा तो सगुण भक्त आहे. तर निर्गुण भक्त अंतर्यामी सर्वांच्या हिताची कल्याणाची काळजी वाहतो. सगुण उपासकांनी आपल्या देहाला शत्रू न मानता अथवा त्याचं विघ्नरूप भय न बाळगता प्रत्येक इंद्रियाला ईश सेवेत नित्य जोडून द्यायचं आहे. डोळ्यांनी हरिरूप पाहायचं, कानांनी हरिकथा ऐकायची, जिभेनी नामोच्चार करायचा, तर पायांनी तीर्थयात्रा करायची. इंद्रिय ही भोगांसाठी नसून ईश्वर सेवेसाठी अर्पण करायची आहेत. याउलट निर्गुण उपासकाला इंद्रिय भगवत प्राप्तीतलं विघ्न वाटतात, म्हणून तो त्यांना संयमित करतो, कोणतो, त्यांचा आहार तोडतो, सावध राहून त्यांच्यावर पहारा ठेवतो. हे दोन्ही प्रकार इंद्रिय दमनाचेच आहेत असं जाणकार सांगतात. इंद्रियांना विषयात भटकू न देणं या एका ध्येयापोटी एक तर त्यांना विषय रस देणंच बंद करायचं, किंवा त्यांच्या रसाचा विषय बदलून भगवंत हा रस द्यायचा. पण तरीही सगुणाला निर्गुणाची जोड ही हवीच. केव्हा तरी व्यक्ती आकार इत्यादी आलंबनातून अथवा आधारापासून बाहेर निघून मूळ ईश तत्वावर भक्ताला खंबीरपणे उभं राहता यायला हवं. सुरुवात सगुणातून झाली तर शेवट हा निर्गुणातच होत असतो. श्री गोरा कुंभार म्हणतात त्याप्रमाणे, निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे, तव झालो प्रसंगे गुणातीत. याच आशयाचा एक अभंग रचताना मुक्ताई म्हणते, निर्गुणाची सेज सगुणाची बाज, तेथे केशिराज पहुडले. कैसे याचे करणे दिवसा चांदिणे, सावळे उठणे एक तत्वे. नाही या ममता अवघीच समता, आदी अंतु बिंबता न लगे वेळू. मुक्ताई सघन सर्वत्र नारायण, जीव शिव संपूर्ण एक तत्वे. अशा तऱ्हेने सगुण निर्गुणाच्याही पलीकडे जाऊन मुक्ताईंना जीव शिव एक रूपता हे तत्व अनुभवाला आल्यामुळं सगळीकडे सघन परमात्म दर्शन निरंतर होत आहे. जय जय रामकृष्ण.
1: श्रोते, आपण ऐकत होतात चिंतन. लेखन होतं विद्या गौरी ठुसे यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:10:30 होत आहेत. भक्तिसंगीताचा कार्यक्रम ऐकूया. प्रभात वंदना.

शंकराचार्य कृत पांडुराष्टकम आपण ऐकलं. स्वर होता यशवंत देव यांचा. कार्यक्रमात त्यानंतर भूपाळी रचना जगदीश खेबुडकर यांची, स्वर आहे सुधीर फडके, केशर आणि बकुळ पंडित यांचा.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात. भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदना आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात जनार्दन महाराजांची रचना ऐकूया.

हिंदी भक्ती रचना आपण ऐकलीत हरिओम शरण यांच्या स्वरात. भक्ती संगीताच्या या कार्यक्रमात शेवटी ऐकूया देशभक्तीपर रचना समूह स्वरात. रचना आहे वसंत बापट यांची.

0: भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकत होतात देशभक्तीपर रचना समूह स्वरात. याबरोबरच भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रभात वंदना आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आता आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम ऐकूया कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत

0: केंद्रावरून आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आता आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम ऐकूया, कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत खरीप हंगामातील प्रमुख पिकांचे सुधारित वाण आणि त्यांची वैशिष्ट्ये. याविषयी कृषी विज्ञान केंद्र कालवडे येथील विषय विशेषज्ञ विशाल महाजन यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: सर नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. आतापर्यंतच्या भागामध्ये आपण खरीप पिकांच्या मधल्या प्रमुख पिकांचे जे महत्वाचे वाण आहेत, सुधारित वाण आहे, त्याच्याबद्दलची माहिती घेतली, त्याची वैशिष्ट्ये समजून घेतली. आता हे ज्या वेळेला आपण ठरवतो की असे सुधारित वाणांची लागवड आपल्याला करायची आहे, पण ते उपलब्ध कुठं होऊ शकतात शेतकऱ्यांसाठी आणि कशा पद्धतीनं त्याची निवड प्रक्रिया आहे, किंवा काही जे आहेत आपण लागवड करणारे त्याची बीज प्रक्रिया पण करणं किती महत्वाचं आहे एकदा आपण विकत घेतल्यानंतर, आणि साधारण खरेदी करताना कशा पद्धतीनं थोडी काळजी घेतली पाहिजे याविषयी जाता जाता सांगूया.
3: नक्कीच. आता जे आपण वाणाचं सिलेक्शन केल्यानंतर त्यावेळेची पुढची जी प्रक्रिया आहे ती खूप महत्वाची आहे. पेरणीच्या अगोदर साधारण बीज प्रक्रिया तर आपण बघतोय की त्याचे फायदे काय आहेत. बीज प्रक्रिया केल्यामुळं काय होतंय की एकतर भविष्यात येणारे जे काही कीड आहेत, रोग आहेत, त्यांचा अटकाव आपण करू शकतोय. बीज प्रक्रियेसाठी साधारण एकदल धान्य आणि द्विदल धान्य असे वर्गीकरण आपण करायचंय. जे एकदल धान्य आहेत त्याच्यासाठी ॲझोटोबॅक्टर जीवाणूजन्य बीज प्रक्रिया आपण जी करतो ते वापरायचं आणि द्विदलसाठी रायझोबियम ह्या जीवाणूजन्य 25 ग्रॅम प्रति किलो बियाणाला हे वापरायचं आहे. त्याचबरोबर बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. यामध्ये गंधक असेल, थायरम असेल, हे 2 ते 3 ग्रॅम प्रति किलो बियाणाला घेणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर एखादं कीटकनाशक जे आहे हे कीटकनाशक देखील 1 मिली ते 2 मिली प्रति किलो बियाणाला. म्हणून कीटकनाशक, बुरशीनाशक आणि जीवाणूजन्य ह्या तिन्हीची बीज प्रक्रिया पेरणी अगोदर करणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर बियाण्याची उगवण क्षमता ही देखील तपासणं गरजेचं आहे. एकदा पेरल्यानंतर जर 50 आणि 40% जर तिथं उगवण क्षमता असेल तर आपलं त्या ठिकाणी नुकसान होणार आहे. म्हणून अगोदर आपल्याला उगवण क्षमता तपासणं फार गरजेचं आहे. पण घरच्या घरी आपण तपासू शकताय शेतकरी बांधव. 100 बिया घ्यायच्या, एखादं पोतं असेल ते भिजवून 10-10 लाईनमध्ये त्या बिया टाका, चांगली गुंडाळी करून ठेवा, अंधाऱ्या खोलीत 24 तास ठेवा. आणि ते 24 तास काढल्यानंतर जेवढे उगून आलेले आहे किंवा मूळ आलेले आहेत थोडक्यात ते आपलं चांगलं बियाणं आहे. आणि जिथं उगवलंच नाहीये किंवा जिथं बुरशी चढलेली आहे ते आपलं खराब बियाणं आहे. म्हणून 100 मधले जर आपण मोजले साधारण 70, 72 किंवा 80 चांगले बियाणं आलं तर आपली तेवढी उगवण क्षमता झाली, म्हणजे जर्मिनेशन पर्सेंटेज. उदाहरणार्थ 100 पैकी 72 आले तर आपले 72% जर्मिनेशन पर्सेंटेज झालं. 70%-च्या वर जर त्याचं प्रमाण असेल उगवण्याचं तरच ते बियाणं आपण पेरणीसाठी घ्यायचंय, अन्यथा ते बियाणं आपण पेरणीसाठी घ्यायचं नाही. तर हे उगवण क्षमता खूप महत्वाची आहे. आणि दुसरं फळ पिकांच्या बाबतीत जर बघितलं तर आपण जे रोपं आणणार आहेत तर ती रोपं शासकीय रोपवाटिका, खात्रीशीर रोपवाटिकेतूनच आणणं फार गरजेचं आहे. आणि हे जे आपण आतापर्यंत बघितलं सगळे नवीन वाण आहेत किंवा बियाणं आहेत किंवा रोपं आहेत हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे, त्यांचे वेगवेगळे संशोधन केंद्र आहेत, त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र आहेत, ह्यांच्याकडे हे जे बियाणं आहे ह्या बियाणासाठी शेतकरी बांधव चौकशी करू शकतात. किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं मध्यवर्ती बियाणे विक्री केंद्र हे राहुरीला आहे, त्यांच्याशी संपर्क साधून देखील ते बियाण्याची आपण उपलब्धता आपल्याजवळ कुठं होईल हे आपल्याला समजू शकेल. तर त्यांचा संपर्क क्रमांक देखील आहे 02-426-24-33-45 ह्या नंबरवर जरी संपर्क साधला आणि आपल्याजवळ कुठं जे बियाणं उपलब्ध आहे आणि त्याची जर आपण पूर्तता केली तर नक्कीच हे जे नवीन वाण आहेत, संकरित वाण आहेत, ह्या वाणांची उपलब्धता आपल्याला होईल.
2: नक्कीच, म्हणजे केवळ सुधारित वाण निवडून उपयोगाचं नाही तर त्याच्यावर बीज प्रक्रिया पण करणं महत्वाचं आहे आणि उगवण क्षमता तपासणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि जवळपासचे जे कृषी विभागाची केंद्र आहेत किंवा कृषी विज्ञान केंद्र आहेत तिथं आपल्याला ही सुधारित वाण आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकतात, तर शेतकऱ्यांनी नक्की त्याचा फायदा घ्यावा आणि या खरीप हंगामामध्ये सुधारित वाणाची लागवड करून त्याच्यापासून उत्पन्न चांगल्या प्रकारे

0: मिळवावा आणि हे सगळं शेतकरी बंधू करतील अशी आपण आशा करूया. आणि आज तुम्ही इथं आलात आणि खरीप हंगामामधल्या प्रमुख पिकांची सुधारित वाण कोणते आहेत आणि त्याची वैशिष्ट्य कोणती आहेत याच्याबद्दलची सविस्तर माहिती दिलीत, त्याबद्दल सातारा आकाशवाणीतर्फे आणि समस्त शेतकरी बंधू भगिनींच्यातर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं खरीप हंगामातील प्रमुख पिकांचे सुधारित वाण आणि त्यांची वैशिष्ट्ये याविषयी कृषी विज्ञान केंद्र कालवडे येथील विषय विशेषज्ञ विशाल महाजन यांनी केलेलं मार्गदर्शन. आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम आपण ऐकलात कृषीवाणी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपल्या प्रसन्न सकाळी आपल्यासोबत आहे सातारा आकाशवाणी 103.1 MHz. आता ऐकूया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयीची थोडक्यात माहिती. कार्यक्रमांची रूपरेषा: आज सकाळी 6:50 परिसर या सदरात किरकसाल तालुका मांडची जीवविविधता पुनर्निर्माण याविषयीची माहिती लेखन चिन्मय सावंत यांचं. 6:55 दिनविशेष संकलन केले सचिन प्रभुणे यांनी. 7:00 आजचा सुविचार. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:40 ग्राहक केंद्रित कार्यक्रम म्हसवडकर सराफ. 7:45 प्लॅनेट फर्निचर. 7:50 सुगम गीतांचा आनंद घेऊया. सकाळी 8:00 समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून. 8:15 ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची आणि 8:25 विमोहन हर्बल केअर. सकाळी 8:30 मराठीमधून बातम्या आम्ही सहक्षेपित करू. मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम सकाळी 8:40. 9:00 ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. आज सकाळी 9:30 आमच्या मैत्रिणींसाठी कार्यक्रम घरकुल. आज या कार्यक्रमात संत बहिणाबाईंची जीवनगाथा लेखन आणि सादरीकरण विजया सबनीस यांचं, सूत्रनिवेदन केले मानसी मोखे यांनी. सकाळी 10:00 ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकूया डॉक्टर राजभोई सर्जिकल आणि एन्डोस्कोपी. 10:05 अनुरूपी विवाह संस्था. 10:10 जोगळेकर हॉस्पिटल. सकाळी 10:30 आनंद घेऊया मिष्ट संगीताचा. सकाळी 11:00 नाट्यसंगीत. 11:30 निवेदनासह गीतांचा कार्यक्रम ऐकूया. दुपारी 12:00 मनिता मंडळ निर्मिती आहे पुणे केंद्राची, हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1:00 ऐकूया विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम. दरम्यान 1:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र. 3:00 प्रादेशिक बातम्या. सायंकाळी 5:00 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 5:30 आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची. पुन्हा एकदा 6:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम. 7:00 प्रादेशिक बातम्या. 7:10 बाजार भाव आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. सायंकाळी 7:30 आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम आमची शेती आमचा परिसर. आज या कार्यक्रमात आत्मनिर्भर शेतकरी स्वाती जाधव मुक्काम पोस्ट बोपेगाव तालुका वई यांची बहुवर्गीय पीक पद्धती याविषयी सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. त्यानंतर कृषीवाणी आम्ही पुन्हा प्रसारित करू. रात्री 8:00 पुन्हा एकदा विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम. दरम्यान प्रसारित होणारी सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेला आम्ही सहक्षेपित करू. ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयीची थोडक्यात माहिती. कार्यक्रमांची रूपरेषा. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
3: अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज.
4: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण. नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट. नो एनी हिडन चार्जेस.
3: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
4: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
3: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज. अडचणीच्या वेळचे सच्चे

0: तारणहार।
1: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा, 90 21 28 45 70।
2: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू।
3: ऍट 64 अवेन्यू, 1 BHK 2 BHK फ्लॅट, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा, 72 94 94 64 64।
2: साताऱ्याच्या 64 अवेन्यू ची आता शेवटचीच 5वी विंग बुकिंग सुरू।
4: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स, आता 2 शाखांमधून, 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा, जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग।
5: जस्ट बेसिक, आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल।
6: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत। आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील। गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपतीवाडी भाजी मंडई वाई। श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार।
7: 1 नंबर आर्थिक नियोजनासाठी 73 87 88 12 79, 73 87 88 12 79।
8: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण।
7: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा।

0: सकाळचे 6:50 झालेत. आता परिसर या सदरात ऐकूया. किरकसाल तालुका मांडची जैवविविधता पुनर्निर्माण याविषयीची माहिती, लेखन चिन्मय सावंत यांचं.
1: नमस्कार श्रोतेओ, मानदेशातील निसर्ग संवर्धनाचा आणि विशेषतः किरकसाल गावाचा इतिहास वाचताना येथील ग्रामस्थांनी केलेल्या मानसिक आणि वैचारिक बदल हा खऱ्या अर्थाने अचंबित करणारा आहे. जैवविविधतेने नटलेल्या या गावात एकेकाळी एक अत्यंत अनिष्ट आणि निसर्गाचा नाश करणारी दुर्दैवी प्रथा रूढ होती. पूर्वीच्या काळी पंचमीच्या दिवशी म्हणजेच नागपंचमीच्या या सणाचे निमित्त साधून या भागात मोठ्या प्रमाणावर वन्यजीवांची सामूहिक शिकार केली जायची. शिकारीसाठी प्रशिक्षित केलेल्या खास कुत्र्यांच्या मदतीने जंगलात आणि गवता प्रदेशात प्राण्यांची अक्षरशः कत्तल केली जात असे. ही शिकार केवळ छंदापुरती मर्यादित नव्हती, तर तिला एका परंपरेचे स्वरूप प्राप्त झाले होते. या परंपरेअंतर्गत रान ससे, खोकड, तरस आणि चक्क लांडग्यांची निष्पाप पिल्ले यांचीही निर्गुणपणे शिकार केली जायची. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे शिकार करून आणलेले हे मृत प्राणी गावातील ग्रामदैवत श्रीनाथ मंदिरात अर्पण करण्याची प्रथा होती. त्यानंतर या शिकारीचे मांस संपूर्ण गावात वाटले जायचे. या सातत्यपूर्ण शिकारीमुळे येथील अन्नसाखळी आणि मुक्त नैसर्गिक परिसंस्थेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते. अनेक दुर्मिळ प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर पोहोचल्या होत्या. परंतु काळ बदलला तशी गावाची मानसिकताही बदलू लागली. गावातील सुशिक्षित तरुण, वन्यजीव संशोधक आणि निसर्गप्रेमींनी ग्रामस्थांशी सातत्याने आणि संयमाने संवाद साधायला सुरुवात केली. ग्रामसभा, बैठका आणि प्रत्यक्ष जंगलातील भ्रमंती याद्वारे ग्रामस्थांना निसर्गातील प्रत्येक प्राण्याचे महत्व समजून सांगण्यात आले. लांडगा किंवा तरस हे प्राणी मानवाचे शत्रू नसून ते निसर्गातील स्वच्छता दूत आणि परिसंस्थेचे महत्वाचे रक्षक कसे आहेत हे शास्त्रीय आणि वैज्ञानिक भाषेत पण गावकऱ्यांना समजेल अशा सोप्या पद्धतीने पटवून देण्यात आले. अनेक वर्षांची ही अघोरी परंपरा मोडणे सोपे नव्हते, पण सातत्यपूर्ण प्रबोधनामुळे गावातील लोकांचे खऱ्या अर्थाने कायमस्वरूपी मत परवडले.

0: परिवर्तन झाले. या संपूर्ण प्रक्रियेत सर्वात मोठा आणि सकारात्मक बदल म्हणजे जे लोक एकेकाळी या पारंपरिक शिकारी होते तेच आता वन्यजीवांचे सर्वात मोठे रक्षक म्हणजेच ग्रीन गार्डियन्स बनले आहेत. ज्या हातामध्ये एकेकाळी शिकारीची शस्त्र असायची तेच हात आता जंगलात वन्यजीवांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅप लावण्याचे अत्यंत महत्वाचे काम करत आहेत. त्यांच्याकडे असलेल्या जंगलांच्या आणि प्राण्यांच्या सवयीच्या पारंपरिक ज्ञानाचा वापर आता शिकाऱ्याऐवजी संवर्धनासाठी केला जात आहे. गावकऱ्यांच्या या अद्भुतपूर्ण बदलाचा आणि निसर्ग संवर्धनातील त्यांच्या मोलाच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी किरकसाल गावात एक विशेष वन्यजीव रक्षक सन्मान सोहळा अत्यंत दिमाखात आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात पारंपरिक शिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना संवर्धनाचा मुख्य प्रवाहात सन्मानाने आणले गेले. हा सोहळा केवळ एक सत्कार समारंभ नव्हता तर ती एका हिंसक भूतकाळाच्या कायमचा पूर्णविराम देऊन एका शाश्वत आणि निसर्गपूरक भविष्याकडे टाकलेली एक अत्यंत आश्वासक आणि ऐतिहासिक पाऊलवाट होती. किरकसालचा हा प्रवास संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक दिशादर्शक यशोगाथा ठरला आहे.
1: परिसर या सदरात आपण ऐकत होतात किरकसाल तालुका मांडची जैवविविधता आणि पुनर्निर्माण याविषयीची माहिती. लेखन होतं चिन्मय सावंत यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:55 होत आहेत. आता ऐकूया दिनविशेष संकलन सचिन प्रभुणे यांचं.
2: श्रोतो नमस्कार. आज आहे 6 मे. ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ आधुनिक मानसशास्त्राचे जनक सिग्मंड फ्रॉइड यांचा जन्म 6 मे 1856. ते ऑस्ट्रियन मज्जाशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी विश्लेषणात्मक मानसशास्त्रात पायाभूत संशोधन केलं. वंशवृद्धीची नैसर्गिक भावना प्राण्यात असते, ती मानवातही असणार आहे. त्यासाठी लैंगिक आकर्षण नैसर्गिक रित्या प्रत्येक व्यक्तीत असायला पाहिजे. अशा लैंगिक आकर्षणाचं काही कारणानं प्रकटीकरण होऊ शकलं नाही तर त्याचा मानवी व्यक्तीच्या वागण्यावर विपरीत परिणाम होतो असा विचार त्यांनी मांडला. लेखिका वीणा चंद्रकांत गवाणकर यांचा जन्म 6 मे 1943. महाराष्ट्र राज्यातल्या सर्व कृषी विद्यापीठांमध्ये महिलांसाठी 30% आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला 6 मे 1999. अमेरिकन लेखक आणि विचारवंत हेनरी थोरो यांचं निधन झालं 6 मे 1862. सामाजिक सुधारणांचे कृतिशील पुरस्कर्ते कला नाटक संगीत यांचे प्रोत्साहक छत्रपती शाहू महाराज यांचं निधन झालं 6 मे 1922. ते महाराष्ट्रातल्या करवीर तथा कोल्हापूर संस्थांचे प्रागतिक अधिपती थोर समाजसुधारक होते. प्राथमिक शिक्षण जातीभेद निवारण अस्पृश्यता निवारण इत्यादी सुधारणांचे ते पुरस्कर्ते होते. सामाजिक सुधारणांबरोबरच छत्रपती शाहूंनी शेतीला आणि उद्योगधंद्याला प्रोत्साहन दिलं. अनेक कृषी आणि औद्योगिक प्रदर्शनं भरवली. पन्हाळ्यावर चहा कॉफी रबर यांच्या लागवडींचे प्रयोग केले. कृषी उत्पादनासाठी शाहूपुरी जयसिंगपूर यासारख्या बाजारपेठा त्यांनी वसवल्या. त्यामुळे कोल्हापूर ही गुळाची बाजारपेठ म्हणून देशात प्रसिद्ध पावली. छत्रपती शाहूंनी संगीत नाट्य चित्रकला मल्लविद्या इत्यादी कलांना राजाश्रय देऊन महाराष्ट्रात कलेच्या क्षेत्रात स्पृहणीय कामगिरी केली. अल्लादिया खां हैदरबक्ष खां भूजी खां सुरश्री केसरबाई केरकर गानचंद्रिका अंजनीबाई मालपेकर अशा अनेक गायक गायिकांनी छत्रपती शाहूंच्या आश्रयानं अखिल भारतीय कीर्ती संपादन केली. खेड्यापाड्यातल्या मुलांना उच्च शिक्षणाची सुविधा मिळावी म्हणून छत्रपती शाहूंनी कोल्हापुरात मराठा जैन लिंगायत मुस्लिम सुतार नाभिक महार चांभार ढोर इत्यादी जाती जमातींसाठी वसतीगृह स्थापन केली. शिवाय नाशिक पुणे नगर नागपूर इत्यादी अन्य ठिकाणी त्यांच्या प्रेरणेनं आणि सहाय्यानं अनेक वसतीगृह सुरू झाली. त्यांच्या उपक्रमामुळे महाराष्ट्रातल्या अनेक पिढ्या शिकून तयार झाल्या. इटालियन डॉक्टर शिक्षणतज्ञ मारिया मॉन्टेसरी यांचं निधन झालं 6 मे 1952. उदारमतवादी समाज

0: सुधारक, नेमस्त पुढारी आणि शिक्षण तज्ज्ञ रँगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचं निधन झालं 6 मे 1966 रोजी. ते केम्ब्रिज विद्यापीठाचा वरिष्ठ रँगलर हा किताब पटकावणारे पहिले भारतीय होत. ते पेशानं गणिताचे प्राध्यापक होते. तसंच आपल्या यशस्वी कारकिर्दीत त्यांनी काही विद्यापीठांचं कुलगुरुपद भूषवलं. तसंच ऑस्ट्रेलियात ब्रिटिश भारताच्या वकिलातीत उच्चायुक्त पदही त्यांनी भूषवलं होतं. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
1: आपण ऐकत होता दिनविशेष, संकलन होतं सचिन प्रभुणे यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोतेहो, जीवनाला गती हवी, वेग हवाच, पण वाहन चालवताना त्याची गती आणि वेग हा नियंत्रितच हवा, तरच जीवन सुंदर आहे। कारण वाहनाचा वेग मर्यादित, तरच जीवन सुरक्षित

0: 103.1 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचे हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7 वाजलेत. ऐकूया आजचा सुविचार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
3: सातारा आकाशवाणीवर जाहिरात, जिंगल किंवा 5 मिनिटांच्या मुलाखतीच्या निर्मितीसाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 99-20-11-49-17 99-20-11-49-17.
2: मेसर्स बाय एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
0: कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाहीत. आजचा सुविचार आपण ऐकलात.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.

0: 17 मंजिली।
1: ओ 17 मंजिली, कंगराड़कर इंफ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर चे 17 मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड, शाहू स्टेडियम, सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
2: ओळख 17 मजली।
3: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
4: इवल्या इवल्या पावलांचं घर भर

0: घडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
1: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
0: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
2: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सूटिंग,
3: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
2: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
3: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
4: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
3: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
4: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
3: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
4: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
3: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
4: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट.
3: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95-185-68-006. यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
2: मग येताय ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
3: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

मराठी टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111479 17 9920111497.

श्रोतो एक आठवण, आज सकाळी 9:30 आमच्या मैत्रिणींसाठी कार्यक्रम ऐकूया घरकुल. आज या कार्यक्रमात संत बहिणाबाईंची जीवनगाथा, लेखन आणि सादरीकरण आहे विजया सबनीसेंचं. तेव्हा जरूर ऐका आज सकाळी 9:30 आमच्या मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम घरकुल.

आकाशवाणीचे हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:08 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित

0: हिरवी वनराई निळे डोंगर किलबिल गाणारे निर्झर
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जप

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. उसाला प्रति क्विंटल 365 रुपये FRP देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आदिवासी क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या 5 प्राथमिक आणि 19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांची श्रेणी वाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. टेक वारी 2 अंतर्गत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि डाटा सुरक्षेबाबत मार्गदर्शन. ठाण्यात 1,40,00,000 रुपयांचं बनावट विदेशी मद्य जप्त, दोघांना अटक. आता सविस्तर बातम्या. उसाची FRP 10 रुपयांनी वाढवून प्रति क्विंटल 365 रुपये करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. यामुळे देशभरातल्या शेतकऱ्यांना 1,00,000 कोटी रुपयांचा लाभ होईल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी कपास क्रांती या नव्या अभियानालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. कापसाची प्रति हेक्टर उत्पादकता दुप्पट करण्याचं याचं उद्दिष्ट आहे. आगामी 5 वर्षांसाठी अभियान राबवलं जाणार आहे. या अंतर्गत देशभरात जिनिंग आणि प्रेसिंगची 2,000 केंद्र सुरू केली जाणार आहेत. रब्बी हंगामात 8,19,882 मेट्रिक टन हरभऱ्याची खरेदी करण्यासही सरकारनं मंजुरी दिली आहे. या खरेदीसाठी महिनाभराची मुदतवाढ देण्यात आली असून आता 29 मे पर्यंत राज्यात हरभरा खरेदी सुरू राहील असंही वैष्णव यांनी सांगितलं. आदिवासी विकास विभागाअंतर्गत स्वयंसेवी संस्थांकडून चालवण्यात येणाऱ्या 5 प्राथमिक शाळांची माध्यमिक स्तरापर्यंत आणि 19 माध्यमिक शाळांची उच्च माध्यमिक अर्थात कनिष्ठ महाविद्यालय स्तरापर्यंत श्रेणी वाढ करण्यास काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे राज्यातील डोंगराळ दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या मुलांचं शिक्षण गतिमान होणार आहे. राज्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागातील आदिवासींमध्ये शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी 1972-73 पासून आश्रमशाळा समूह योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत सध्या स्वयंसेवी संस्थांकडून 556 अनुदानित आश्रमशाळा चालवल्या जातात. सोलापूर इथं नवीन शासकीय

अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यास आणि सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून पदवी स्तरावरचे प्रत्येकी प्रवेश क्षमता असणारे 3 अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्यास देखील काल मान्यता देण्यात आली. सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनचं नाव बदलून ते शासकीय अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था सोलापूर करण्यात आलं आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजाभवानी मंदिर संस्थांमार्फत चालवण्यात येणारं श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय राज्य शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडे कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. आता हे महाविद्यालय श्री तुळजाभवानी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर या नावानं ओळखलं जाईल. मुंबईत मंत्रालयात काल आयोजित टेकवारी 2 अंतर्गत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि सेवा या सत्रात प्रमुख वक्ते म्हणून नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे मुख्य संपर्क व्यवस्थापन भागीदार नलिन बन्सल यांनी मार्गदर्शन केलं. वेगानं बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा स्वीकारणं अत्यावश्यक असून देशात अजूनही डिजिटल प्रणालीपासून दूर असलेल्या मोठ्या वर्गाला तंत्रज्ञान समजावून सांगणं, बद्दल विश्वास निर्माण करणं आणि त्यांच्यापर्यंत सेवा पोहोचवणं ही मोठी जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं. टेकवारी 2 प्रशिक्षण उपक्रमाअंतर्गत काल डिजिटल युगातील डाटा सुरक्षेच्या महत्वावर सर्वोच्च न्यायालयातील वकील खुशबू जैन यांनी मार्गदर्शन केलं. कृत्रिम बुद्धिमत्ता, सोशल मीडिया आणि डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या वापरामुळे वैयक्तिक डाटाचं महत्व वाढलं आहे. सायबर गुन्हे, डिजिटल अटक, फसवणूक तसंच डाटा लीकच्या घटनांमुळे आजच्या डिजिटल युगात डाटा सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणं आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत प्रस्तावित नवीन व्याघ्र मार्गिकेच्या नियोजनात स्थानिक नागरिकांना आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावे असे निर्देश कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबिटकर यांनी दिले आहेत. यासंदर्भात काल कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या प्रकल्पामुळे कोल्हापूरसह लगतच्या जिल्ह्यातील 50 अधिक गावांवर निर्बंध येण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रकल्पाची अंमलबजावणी करताना स्थानिकांना प्रक्रियेत सामावून घेणं आणि त्यांच्याशी सल्लामसलत करणं हे प्रशासनाचं कर्तव्य असल्याचं त्यांनी सांगितलं. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्ड फ्लू अर्थात H5N1चा प्रादुर्भाव गंभीर स्वरूप धारण करत असून कुक्कुटपालन व्यवसायाला याचा मोठा फटका बसला आहे. गेल्या 4 दिवसात अंदाजे 1,93,000 अधिक कोंबड्या 8,00,000 जास्त अंडी आणि सुमारे 21 पशुखाद्य नष्ट करण्यात आलं आहे. प्रशासनानं बाधित परिसरात निर्बंध लागू केले असून कुक्कुट उत्पादनांची वाहतूक आणि विक्रीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. सध्या पशुसंवर्धन विभागाचे सुमारे 50 कर्मचारी आणि विशेष पथकं परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कार्यरत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. 16 जनगणनेच्या अंतर्गत आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील 66,193 नागरिकांनी स्वगणना केली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी दिली आहे. नागरिकांनी SE.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करून 15 पर्यंत स्वगणना पूर्ण करून या प्रक्रियेत सक्रियपणे सहभाग घ्यावा असं आवाहन डुडी यांनी केलं आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत नाशिक जिल्ह्यात 2,792 रुग्णांना सुमारे 23 कोटींहून अधिक रुपयांची मदत देण्यात आली आहे. ही योजना गंभीर आजारांनी ग्रस्त आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी जीवनदायी ठरत असून जिल्ह्यात तिची अंमलबजावणी परिणामकारकरित्या करण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क

0: विभागाच्या ठाणे भरारी पथकानं काल ठाण्यात 1,40,00,000 बनावट विदेशी मद्यासह 1,65,00,000 मुद्देमाल जप्त केला. औषधांच्या नावाखाली बनावट इनव्हॉइस तयार करून परराज्यातील भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची बेकायदेशीरपणे तस्करी करण्यात येत होती. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी दिली. ठाण्यातील आरसी पाटील टोलनाका ते माजीवाडा रोड दरम्यान बनावट विदेशी मद्याची बेकायदेशीरपणे वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याच्या आधारे भरारी पथकानं सापळा रचून ही कारवाई केली. राज्यात अंधश्रद्धा जादूटोणा यांना प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी कायदा लागू आहे. मात्र त्यासाठी जनजागृती करणं आवश्यक असून या कायद्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर भर द्यावा असे निर्देश यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या कायद्याच्या जनजागृतीसाठी सामाजिक संस्थांचे सहकार्य घेत शाळा आणि विद्यालयात विविध उपक्रम राबवावेत अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. हिंगोली जिल्ह्यात काल अवकाळी पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे उकाड्यापासून काही अंशी दिलासा मिळाला असला हळद पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. भिजलेल्या हळदीला कमी भाव मिळण्याची शक्यता असून यात शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. गडचिरोली शहरातही काल वादळी वाऱ्यांसह पावसाच्या हलक्या सरी पडल्या. हवामान. कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हवामान कोरडं राहील तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऊसाला प्रति क्विंटल 365 रुपये एफआरपी देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आदिवासी क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या 5 प्राथमिक आणि 19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. टेकवारी 2 अंतर्गत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि डाटा सुरक्षेबाबत मार्गदर्शन. आणि ठाण्यात 1,40,00,000 रुपयांचं बनावट विदेशी मद्य जप्त, दोघांना अटक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचे सातारा केंद्र सकाळचे 7:20 झाली आहेत.
2: कॉफी चहाचा पहिला घोट सोबत बिस्किट खारी टोस्ट

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सूटिंग,
3: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
2: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
3: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
4: संकल्प सोलर.
3: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर, 98-81-38-71-14, 98-81-38-71-14.

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920114917।
1: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी,
2: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये।
1: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।

शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती, यासोबतच तज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया. दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम. तेव्हा जरूर ऐका प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

आकाशवाणीचे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलाससाठी जाऊया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

0: श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो. श्रोत्यांनो मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना 2027 तयारीविषयी माहिती जाणून घेत होतो. या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत जनगणना संचालनालयाचे संचालक संतोष पायस सर. त्यांच्यासोबतचा संवाद आपण असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. पायस सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: जनगणना 2027 विचार केला तर ही जनगणना आधी झालेल्या जनगणनेपेक्षा वेगळी कशी?
2: सगळ्यात जनगणना मी असं म्हणेन की पूर्वीच्या जनगणनेपेक्षा प्रत्येक जनगणना ही प्रगत होत गेली.
1: मग
2: त्यामध्ये माहिती संकलनाच्या पद्धती असतील किंवा जी टेक्नॉलॉजी असेल, म्हणजे जनगणनेमध्ये आमचे वेगवेगळे विभाग कार्यरत असतात, त्यामध्ये नकाशा रेखन म्हणजे ज्याला कार्टोग्राफी डिव्हिजन म्हणतो, तर छोटे छोटे घर यादी गट तयार करण्यापासून जनगणनेची प्रकाशन ही थिमॅटिक मॅप्स वरती आधारित प्रकाशित करण्यापर्यंत आमचं कार्टोग्राफी डिव्हिजन कार्यरत असतं. तर 2011 जनगणनेनंतर आपण सर्वात जास्त थिमॅटिक मॅप पब्लिश केले भारत ह्या देशाने, त्यासाठी आपली प्रशंसा ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती पण झाली. त्यामुळं कार्टोग्राफी डिव्हिजन ही आमची ओव्हर द पिरियड ऑफ टाइम खूप प्रगत झाली. त्यानंतर जनगणनेअंतर्गत जी पत्रक आम्ही घरोघरी जाऊन माहिती संकलित करण्यासाठी वापरतो, त्या पत्रकांचं डिझायनिंग असेल किंवा त्यांचं प्रिंटिंग असेल, तसंच 2001 आपण ICR टेक्नॉलॉजी म्हणजे इंटेलिजंट कॅरेक्टर रेकॉग्निशन टेक्नॉलॉजी वरती पत्रकं संपूर्ण पद्धतीने स्कॅन करतो आणि त्याचं संस्करण करतो, तर 100% पत्रकांचं स्कॅनिंग करणं

0: त्यांचं संस्करण करणं ही आव्हानं, मोठी आव्हानं पेलण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान त्यावेळेला जे उपलब्ध होतं ते आमच्या भारताच्या महारजिस्ट्रार आणि जनगणना आयुक्त कार्यालयाने नेहमी त्याचा अवलंब केला. तसंच मग त्यानंतर माहिती संस्करण करण्यासाठी किंवा डेटा प्रोसेसिंग करण्यासाठी अत्याधुनिक सर्व्हर असतील. आमची आय टी डिव्हिजन जी आहे किंवा ज्याला आम्ही डेटा प्रोसेसिंग डिव्हिजन म्हणतो, त्या डिव्हिजन मधले संपूर्ण यंत्रणा आमची त्यासाठी दिवस रात्र मेहनत करत असते, कार्यरत असते. 24 तास 2011 जनगणनेनंतर आमचे स्कॅनिंगची ऍक्टिव्हिटी सुरू होत्या, त्याचे डेटा क्वालिटी चेकिंगच्या ऍक्टिव्हिटी आमच्या सुरू होत्या. अशा पद्धतीने खूप सारी यंत्रणा लागायची. 2027 जर आपण ह्या सगळ्यांचा विचार केला तर ह्या वेळेला आपण जी काही पत्रकं 2011 छापत होतो ही पत्रक काही ह्या वेळेला आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर छापणार नाहीये.
1: अच्छा.
0: कारण प्रगणक प्रत्येक घरोघरी जाऊन मोबाईल ऍप वरती स्वतःची माहिती संकलित करणार आहे. म्हणजे ही एक भारतासारख्या देशासाठी खूप मोठी झेप किंवा एक भरारी असंच म्हणावं लागेल. हे आव्हान आपण पेलण्यासाठी सज्ज आहोत. ह्याची आम्ही पूर्व चाचणी केली आहे, म्हणजे ह्याची पूर्ण प्री टेस्ट, एक ड्रेस रिहर्सल आमची 2025 भारतातल्या सर्वसाधारणपणे 5,000 गटांसाठी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे त्याच्यातून आम्ही जे काही दुरुस्त्या करायच्या असतील, सुधारणा करायच्या असतील, त्या सर्व करून आता आमची मोबाईल ऍप्लिकेशन तयार झालेली आहे. डेटा प्रोसेसिंगच्या ऍक्टिव्हिटी ह्या वेळेला ऑलमोस्ट रिअल टाईम होतील, कारण प्रगणकांनी जो नोंदवलेला डेटा आहे हा आमचा सेंट्रल सर्व्हर वरती जाणार आहे. त्यामुळे पत्रकांचं स्कॅनिंग असेल किंवा त्यानंतरचे क्वालिटी चेकला लागणारे आमची मेहनत असेल किंवा एफर्ट्स असतील ते ह्या जनगणनेमध्ये निश्चित कमी होते. ह्या सगळ्याचा पर्यायी आपल्याला एक रिझल्ट म्हणूया किंवा पॉझिटिव्ह हे म्हणूया की माहिती प्रकाशनासाठी जो कालावधी आम्हाला लागायचा तो ह्या वेळेला असा एक त्याचा आम्ही अनुमान करतोय की त्यामध्ये आम्ही खूप मोठी झेप घेऊ आणि शक्य तितक्या लवकर आम्ही ह्या माहितीचं प्रकाशन करू शकू अशी एक अपेक्षा. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आम्ही वेगाने पूर्ण करू अशी आम्हाला अपेक्षा.
1: याच्यामध्ये एक आमची जनगणना आमचा विकास असं एक ब्रीद घेऊन तुम्ही पुढे जाताय, तर त्याचं नेमकं म्हणणं काय की त्याचं उद्दिष्ट काय की असं म्हणायचं की आमची जनगणना आमचा विकास, त्याच्या मागचं उद्दिष्ट काय?
0: जनगणना 2027 एक संकल्पना जर तुम्ही विचारात घेतली सर्वसाधारणपणे तर ही ह्यावेळेला इतकी कल्पकतेने योजलेली आहे, कारण जनगणनेचे जे दूत आहेत ज्याला आपण मॅस्कॉट म्हणतो हे प्रगती आणि विकास असे आमचे दोन दूत आहेत. प्रगती हे स्त्री प्रगणकाचं एक प्रारूप आहे आणि विकास हे पुरुष प्रगणकाचं एक प्रारूप ह्यांनी ते योजलं गेलेलं आहे. जर आपल्याला विकसित भारताची संकल्पना करायची असेल तर त्यासाठी प्रगती आणि विकास आपल्या घरोघरी येणार आहेत ह्या वेळेला माहिती संकलित करायला. तर ह्या पद्धतीने ते मॅस्कॉट ह्या वेळेला आम्ही ठरवलेले आहेत. मग आता प्रगती आणि विकास हे दूत जर आपल्या घरी माहिती संकलनासाठी येणार असतील तर निश्चितच तुमची ही जी माहिती आहे ही माहिती आपल्या देशाच्या धोरणात्मक नियोजनासाठी किती मूलभूत आणि पायाभूत आकडेवारी उपलब्ध करून देणार आहे हे संपूर्ण जनतेला ह्याची कल्पना आलीच असेल.
1: बरोबर.
0: अगदी तळागाळातल्या दूर दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या लोकांपासून ते शहरी भागामध्ये उंच उंच इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी ज्या काही योजना आपण आखणार आहोत त्या सर्व योजनांची पायाभरणी या जनगणनेच्या आकडेवारीतून होणार आहे. तर यासाठी जनतेचा सहभाग गेल्या 15 जनगणनेमध्ये आम्हाला असल्यामुळेच आपण ही आता 16वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना आपण करत आहोत. तर याही जनगणनेमध्ये लोकांचा सहभाग जितका जास्त असेल तर तो कसा लोकांचा सहभाग आवश्यक आहे हे लोकांना पटवून देण्यासाठी म्हणा एक जनगणनेचं ह्या वेळेचं 2027 ब्रीद आहे, आपली जनगणना आपला विकास. तर ह्या जनगणनेमध्ये सर्व जनतेने खूप हिरीहिरीने सहभागी होऊन त्यांना जी माहिती विचारली जाईल किंवा ते स्वगणना करतील त्यावेळेला जी माहिती त्यांना भरायची आहे ती भरण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा आणि एकंदरीतच राष्ट्राच्या विकासामध्ये आपलं सहकार्य आणि योगदान द्यावं.
1: बिलकुल. त्याच्यात याच्यात सर आणखी एक महत्वाचा मुद्दा येतो की जनगणना सुरू झाल्यानंतर जसं मी एप्रिलपासूनचा उल्लेख केला की त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, तर याच्यातले टप्पे कसे आहेत आणि ते कसे राबवले जाणार आहे?
0: जनगणनेमध्ये जर त्याचं वर्गीकरण करायचं झालं तर एक 3 मुख्य टप्पे असतात. म्हणजे जनगणनेचं क्षेत्रीय काम पूर्ण होण्याच्या आधी आम्हाला जी तयारी करावी लागते त्याचे प्रशासनिक खूप

0: मोठी यंत्रणा कार्यरत असते. प्रत्यक्ष जनगणनेदरम्यान आपल्याला काय कार्य करावी लागतात आणि जनगणना झाल्यानंतर असे तीन टप्पेमध्ये त्याची सर्वसाधारणपणे विभागणी होते. तर जनगणने पूर्वी सगळ्यात आधी केंद्र शासन एक अधिसूचना जारी करतं, ज्याद्वारे केंद्र शासनाचा उद्देश की ही जनगणना घ्यायचा त्याचा उद्देश काय आहे आणि सर्वसाधारणपणे कालावधी काय, हा एक सर्वसाधारण जनतेच्या माहितीसाठी म्हणून एक प्रकाशित करण्यात येतो. ह्याचा हाही एक उद्देश असतो की त्यासाठी लागणारी प्रशासकीय यंत्रणेची उभारणी आणि वित्तीय तरतुदी. जोपर्यंत जनगणनेची पहिली अधिसूचना आपण जारी करत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी आपण करू शकत नाही. तर जनगणना 2027 साठी साधारणतः 11,748 कोटींची तरतूद केंद्र शासनाने केलेली आहे. तर ही तरतूद झाल्यानंतर मग संबंधित राज्य शासन किंवा केंद्रशासित प्रदेश यांना आपण अवगत करतो की भारताची जनगणना ही दोन टप्प्यात होणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये जे एप्रिल ते सप्टेंबर 2026 ही एक विंडो दिलेली आहे, त्यामध्ये संबंधित राज्य शासन किंवा केंद्र शासनाने त्यांना सोयीच्या ह्याच्यानुसार 30 दिवसाचा कालावधी निवडायचा आहे आणि संबंधित राज्यात तो पहिला टप्पा पार पडेल. दुसरा टप्पा हा बर्फाच्छादित प्रदेश जे आहेत आपले, लेह लडाख असेल, जम्मू काश्मीर असेल किंवा हिमाचल प्रदेश, उत्तराखंड असे जे भाग आहेत जे बर्फाच्छादित असतात किंवा स्नोबाउंड एरियाज असतात, तेथे हा ऑक्टोबर 2026 मध्ये करण्याचं प्रस्तावित आहे जर पूर्वीच्या जनगणनेचा आपण आधार घेतला तर, असं अपेक्षित आहे. आणि जी मूळ जनगणना इतर राज्यांमध्ये किंवा बर्फाच्छादित प्रदेश सोडून इतर ठिकाणी होईल ती सर्वसाधारणपणे फेब्रुवारी 2027 मध्ये प्रस्तावित आहे. त्याच्याबाबतची अधिसूचना केंद्र शासन जेव्हा निर्गमित करेल तेव्हा आपल्याला त्याची माहिती मिळू शकेल.
1: बरोबर.
0: तर तेव्हा संपूर्ण यंत्रणेचा अपॉइंटमेंट पासून सुरुवात होते. महाराष्ट्र राज्यामध्ये आपण विचार केला तर सर्वसाधारणपणे 2.5 लाख आपण सर्व प्रगणक, पर्यवेक्षक तसेच क्षेत्रीय कार्य करणारे इतर अधिकारी यांची नियुक्ती करणार आहोत. तर संपूर्ण देशाचा विचार केला तर सर्वसाधारणपणे 31 लाख लोकांची यामध्ये आपण नियुक्ती करणार आहोत. आणि एवढ्या मोठ्या संख्येने नियुक्ती झाल्यानंतर या संपूर्ण नियुक्त अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण झालं, कारण जनगणनेसाठी आवश्यक संकल्पना किंवा जे मोबाईल ऍप्लिकेशन वापरणं आहे किंवा पोर्टल वापरणं आहे ह्या सर्व बाबींची इत्यंभूत माहिती त्यांना मिळावी यासाठी सखोल प्रशिक्षण असतं. त्या प्रशिक्षणाचे पुन्हा एक कास्केड आहे की राष्ट्रीय स्तरावरती सब्जेक्ट मास्टर एक्सपर्ट ज्यांना त्या त्या विषयातले विषय तज्ज्ञ बोलूया, ते राष्ट्रीय प्रशिक्षणांना प्रशिक्षित करतात. राष्ट्रीय प्रशिक्षक मग मास्टर ट्रेनरला राज्य स्तरावरती प्रशिक्षित करतात. मास्टर ट्रेनर फील्ड ट्रेनरला प्रशिक्षित करतात जे जिल्हा स्तर किंवा शहर स्तरावर असतात आणि ते फील्ड ट्रेनर आपले प्रगणक आणि पर्यवेक्षकांना प्रशिक्षित करतात. तर आता महाराष्ट्र राज्यामध्ये आपलं प्रगणक आणि पर्यवेक्षकांचं प्रशिक्षण सुरू आहे आणि ते साधारणतः मेच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पूर्ण होण्याची आपल्याला अपेक्षा आहे. त्यानंतर दुसरा टप्पा जेव्हा सुरू होईल तो प्रत्यक्ष जनगणनेच्या दरम्यानचा टप्पा, त्यासाठी आपण सज्ज असतो. आपण नागरिकांना आवाहन करतो की प्रगणक आपापल्या घरी जेव्हा येतील त्यावेळेला त्यांना सहकार्य करा. जनगणने अंतर्गत जी माहिती नोटिफाईड 33 प्रश्न आहेत ह्या वेळच्या जनगणनेमध्ये जे आपल्याला विचारण्यात येतील त्याची बिनचूक माहिती द्या असं आवाहन करण्यात येतं. मग त्यामध्ये पण खूप चॅलेंजेस असतात. ग्रामीण भागातले चॅलेंजेस वेगळे, शहरी भागातले चॅलेंजेस वेगळे. इथे वाड्या वस्त्या इथे पोचणं प्रगणकांना काही ठिकाणी चॅलेंज असतं ग्रामीण भागामध्ये, तर शहरी भागामध्ये मोठ्या मोठ्या सोसायटीज असतील, इमारती असतील, अशा ठिकाणी प्रगणकांना प्रवेश मिळणं इथपासून अडचण असते. प्रवेश मिळाल्यानंतर पती पत्नी नोकरीवर असतात, मुलं शिक्षणाविमुक्त दिवसभर बाहेर असतात, तर घरी कोणी उपलब्ध नसतं. तर बंद किंवा कुलूप बंद घर किंवा काही कुटुंब आता ह्या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आपापल्या गावी जातात, तर अशा कुलूपबंद घरांना पुन्हा पुन्हा व्हिजिट करणं, पुन्हा पुन्हा भेट देऊन जास्तीत जास्त लोकांची माहिती संकलित करणं, ह्यासाठी प्रगणकांना खूप आपली एक निष्ठा दाखवावी लागते आणि ते निष्ठा दाखवून निष्ठापूर्वक काम प्रगणक आपले पूर्ण करत असतात. तर तेव्हा आपल्याला खूप तयारी करावी लागते. मग जनगणनेचा दुसरा टप्पा पूर्ण झाला हा प्रत्यक्ष क्षेत्र कार्याचा की तिसऱ्या टप्प्यात येतं आपले माहितीचं संस्करण आणि प्रकाशन. हे काम आमचं जनगणना संचालनालय किंवा भारताचे महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त यांच्या समन्वयाने आम्ही बॅक ऑफिस म्हणा किंवा इंटर

0: प्रोफेशनल हे आमचं काम आहे, हे आम्ही करत असतो आणि त्यासाठी आम्हाला पुन्हा दिवस रात्र मेहनत घ्यावी लागते.
1: बरोबर.
0: कारण भारताची लोकसंख्या ही 2001 मध्येच 1 अब्जाच्या वरती गेली आहे. ह्यावेळेला आपण असे अंदाज व्यक्त केले जात आहेत की 140 कोटी लोकांची गणना होऊ शकते प्रत्यक्ष जनगणनेत. तर एवढ्या मोठ्या डेटाबेसचं संस्करण करणं हे पण एक आमच्यासाठी खूप मोठं आव्हान असतं.
1: अगदी खरं.
2: श्रोतो, संतोष पायस सर यांच्यासोबतचा दिलखुलास कार्यक्रमातला हा संवाद आपण यापुढच्याही भागात असाच सुरू ठेवणार आहोत, कारण अजून बरीच माहिती आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायची आहे.

0: आमच्यासाठी खूप मोठं आव्हान असतं.
1: अगदी खरं.
2: श्रोते हो, संतोष पायस सर यांच्यासोबतचा दिलखुलास कार्यक्रमातला हा संवाद आपण यापुढच्याही भागात असाच सुरू ठेवणार आहोत, कारण अजून बरीच माहिती आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायची आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी राजेंद्र हुंजे आपला निरोप घेतो. नमस्कार.

प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल एपवर देखील ऐकू शकता. तसंच आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. आता ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. मसवडकर सराफ.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मसवडकर सराफ.

0: तुमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: नमस्कार श्रोते हो, म्हसवडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. म्हसवडकर सराफचे निमिष शहा सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार निमिष सर.
3: नमस्कार.
2: अलका कुबल आठले यांचा एपिसोड आपण ऐकला होता आणि त्यांच्या आवडीचा दागिना त्यांनी सांगितला होता की झुमके आणि मंगळसूत्र हे खूप आवडतं आणि त्यांच्याकडे याची खूप व्हरायटी आहे. तर या दोन दागिन्यांबद्दल आज आपण बोलूयात, काय सांगाल तुम्ही?
3: हे दोन्ही दागिने तर एक आपल्या इंडियन कल्चरमधले फार जुने दागिने आहेत आणि खूप इम्पॉर्टंट हे दागिने आहेत, कारण मंगळसूत्र हा दागिना असा आहे की जो जवळपास सगळ्यांकडे असतो. म्हणजे लग्नाच्या खरेदी बऱ्याच वेळा पहिला दागिना खरेदी केला
2: जातो. अगदी.
3: तर ह्याच्यात बरेच आपल्याकडे व्हरायटी असते किंवा प्रकार असतात, अगदी छोट्या मंगळसूत्रापासून मोठ्या मंगळसूत्रापर्यंत किंवा अगदी ऑफिसमध्ये घालण्याच्या ह्यांनी ते कुठले कार्यक्रम असेल तर त्याला अनुरूप असे बरेच प्रकार मंगळसूत्र मध्ये असतात.
2: अच्छा.
3: तसेच त्याला मॅचिंग इयरिंग किंवा झुमके झुबे असतात.
2: बरोबर. आता मंगळसूत्र म्हणलं तर फॅन्सी मंगळसूत्राची पण खूप फॅशन आहे सध्या, की वन साइडेड काळे मणी असतात किंवा एखादा हार्ट असतो किंवा डायमंड असतो फक्त आणि बाकी सगळी काळी पोत असते, तर त्याबद्दल सुद्धा सांगा ना.
3: असे आता मंगळसूत्र म्हणजे जे आपण लाईट वेट मंगळसूत्र म्हणतो, तर त्या मंगळसूत्रात अगदी डायमंड पासून वेगळे वेगळे खडे म्हणा किंवा नवरत्न घालून अशा टाईप ही आपल्याला मंगळसूत्र अवेलेबल असतात, किंवा पोवळे जे मंगळसूत्रात बऱ्याच वेळा महत्वाचं म्हणून बघितलं जातं.
2: राईट राईट.
3: तर अशाही काही वेगळे वेगळे कंपोनेंट असलेले मंगळसूत्र असतात, त्यात लॅबग्रोन डायमंड आहेत आता किंवा नॅचरल डायमंड आहेत, अशा दोन्हीचेही मंगळसूत्र असतात. अशी सगळी व्हरायटी आपल्याकडे उपलब्ध आहे, ते अगदी येल्लो पॉलिश मध्ये असू देत.

0: टेम्पल पॉलिश मध्ये असू देत.
1: अच्छा.
0: तर आणि आता अँटिक फिनिश मध्ये ही वस्तू यायला लागल्या, तर तेही उपलब्ध आहेत. जसं झुमक्यांचं सांगायचं म्हटलं तर कुड्या घालण्याची पद्धत फार पूर्वीपासून आहे, तर त्या कडीत काहीतरी अडकून तो झुमका तयार झाला. अशा पद्धतीनेही वेगवेगळे झुमक्याचे प्रकार किंवा त्याचे डिझाईन्स ही आता सध्या अवेलेबल आहेत. अगदी मोठे हेवी बल्की झुमक्यापासून अगदी लाईट वेट झुमक्यांपर्यंत सगळ्या व्हरायटी.
1: राईट. आणि सोन्यामध्ये, प्युअर सोन्यामध्ये आणि शिवाय सोनं आणि मोती अशा कॉम्बिनेशन,
0: नुसतं सोनं आणि त्यात परत वेगळे वेगळे खडे किंवा मोती अशा किंवा लाल कलरचे खडे येतात, अशा पद्धतीने वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स मध्ये झुमक्या अवेलेबल असतात.
1: अगदी खरंय. तेव्हा श्रोते हो, मंगळसूत्र किंवा झुमक्यांच्या भरपूर व्हरायटीसाठी तुम्ही देखील व्हिजिट करू शकता म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा इथे. पुन्हा भेटूया म्हसवडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात निमिष शहासर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. मसपडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात. मसवडकर सराफ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:45 होत आहेत. आता यानंतरचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आहे प्लॅनेट फर्निचर.
4: तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
6: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
5: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
6: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
5: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
7: या आलात का फर्निचर बघून?
8: हो अगं आई, एवढं मोठं शोरूम आहे प्लॅनेट फर्निचरचं पुण्यात आणि इतकी व्हरायटी आहे की काय घेऊ आणि काय नाही असं होतं.
9: हो ना, 3-4 तास फिरवलं तुमच्या लेकांनी, पाय दुखून आलेत अगदी माझे.
8: अगं हो, पण उत्तम क्वालिटी आणि नवनवीन ब्रँड्स पण बघितले ना. आणि मॅडमचे प्रश्न तर संपत नव्हते. 1 तास त्याच्यात गेला ते नाही आठवत.
9: हे बघ तू.
7: अरे काय लहान मुलासारखे भांडताय. तुम्ही बसा, मी चहा टाकते.
9: नको आई, तुम्हीच बसा, मी करते सगळ्यांसाठी चहा. सुजय, तू आई बाबांना फोटो तरी दाखव आपण बघितलेला सोफा सेटचे.
8: हो दाखवतो ना. बाबा कुठे आहेत?
10: आलो आलो, रविवारची वामकुक्षी घेत होतो.
7: संध्याकाळचे 6 वाजलेत, वामकुक्षी अर्ध्या तासाचीच असते बर का. घोरत झोपलो होतो म्हणून सांगा.
10: बर बाई, झोपलो होतो. बर दाखव बर फोटो.
8: बाबा हे बघा, हा पूर्ण लेदरचा सोफा सेट. इतका कम्फर्टेबल आहे की बसलं की उठावंसच वाटत नाही. आणि हा दुसरा, हा फुल कुशनचा एल शेप मध्ये. आणि हा अँटिक पीस पहा, फुल वुडन कार्विंग केलेलं आहे.
7: काय मस्त आहे रे.
10: श्रद्धा, तुला कुठला आवडला ग?
8: ती कन्फ्युज आहे, तिला नका विचारू काही.
10: बरं मग तुला कुठला आवडला?
8: मला
9: सांग ना सुजय, कुठला आवडला? मी कन्फ्युज आहे ना, पण तुझं तर ठरलंय. तू सांग बरं कुठला सोफा घ्यायचा. घ्या चहा, घ्या आई बाबा.
7: मला वाटतं आपण हा फुल कुशनचा घेऊ, म्हणजे याचा जो रंग आहे ना मोरपंखी, तो आपल्या घराच्या बाकीच्या इंटिरियरला पण मॅच होईल.
8: आई, कुशनचा रंग आपण आपल्याला हवा तो घेऊ शकतो. तू सोफ्याचं डिझाईन सांग ना.
10: मला वाटतं आपण फुल लेदरचा घेऊ. दिसायला पण एकदम रिच दिसतो आणि बसायला पण एकदम कम्फर्टेबल.
7: तुम्हाला पहिल्यापासून लेदरचे सोफे आवडतात. आठवतंय का साताऱ्यात जेव्हा आपण घराचं रिनोव्हेशन केलं होतं तेव्हा तुम्ही आपल्या प्लॅनेट फर्निचर मधून असाच एक लेदरचा सोफा घेतला होता.
10: हो तर, आठवतंय ना. अगं काम करून घरी आल्यावर त्या सोफ्यावर बसलो आणि समोरची आपली फुलांनी भरलेली बाग थोडा वेळ जरी बघितली तरी दिवसभराचा सगळा शीण निघून जायचा.
7: आणि सुजय आणि त्याचे मित्र तर घरी आल्यानंतर सोफ्यावर नुसता हैदोस घालायचे. झोपायचे, उड्या मारायचे, खेळायचे, मारामारी करायचे. मला सारखी भीती वाटायची हो सोफ्याला काही झालं तर.
8: हा पण काही झालं नाही त्या

0: पहला किती वर्ष साथ दिली त्यांनी.
1: हो
2: मग आता सुद्धा जर बाबांना आवडत असेल तर आपण लेदरचाच सोफा घेऊयात ना सुजय.
3: अगं नाही, मला आवडतो म्हणून नाही. आता जो ट्रेंडिंग आहे, ज्याची फॅशन आहे, जो आपल्या घरात सूट होईल असा सोफा घ्या.
0: बाबा असं काही नसतो, जे आपल्याला आवडतं आणि आपल्यासाठी जे कम्फर्टेबल असतं ना तो आपला ट्रेंड. काय श्रद्धा?
2: करेक्ट. आणि आई बाबांसाठी सरप्राईज दाखवलं की नाही त्यांना?
1: अगं बाई आता आणि कसलं सरप्राईज.
0: हा दाखवतो. बाबा तुम्हाला आठवतं सातारच्या आपल्या घराच्या गच्चीवर एक आराम खुर्ची होती तुमच्या आवडीची. संध्याकाळ झाली की तिथं तुम्ही निवांत चहा पीत बसायचा. इथं गच्ची नाही पण आपली छोटीशी टेरेस आहे ना, त्यात तुमच्या दोघांसाठी बुक केल्यात या दोन रिक्लायनर.
1: रिक्लायनर?
2: हो, तुमच्या लग्नाच्या 35व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला भेट. आता दोघही टेरेस मध्ये निवांत चहा पीत या रिक्लायनर वर बसायचं. आवडली ना भेट आई बाबा?
1: खूप आवडली.
3: आपण साताऱ्याला असतो ना तर हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतलं असतं.
0: बाबा आता आपण पुण्यात असलो तरी हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेणार आहोत, कारण प्लॅनेटचं मोठं शोरूम आता पुण्यात सुरू झालंय.
3: काय सांगतोस, मग पुढच्या वेळेला मी पण येईन हो तुमच्या बरोबर.
2: डन, आपण एक काम करू, चौघही जण जाऊ काय.
0: हा पण सकाळीच निघू 10 वाजता. आणि जेवायचं घरी काही ठेवू नका, कारण एवढे सगळेजण प्लॅनेटला जाणार म्हटल्यानंतर आपण काही संध्याकाळ शिवाय घरी येणार नाही.
2: एक काम कर, जेवायची सोय तू कर.
4: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
2: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
4: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
2: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
4: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
5: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
6: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात प्लॅनेट फर्निचर. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:50 झाली आहेत.
7: आरोग्य, करिअर, नोकरी, व्यवसाय, विवाह, वास्तू, आर्थिक सुबत्ता याबाबतच्या शास्त्रोक्त मार्गदर्शनासाठी संपर्क करा प्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ ज्योतिषाचार्य डॉक्टर निलेश बी कुलकर्णी यांना. संपर्क 860-001-4191 8600-141-91.
8: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. 1-1 ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
9: भस्वडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.

0: अंब्रोसिया
1: अंब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
2: जेकेडीज डेली क्रेस कलेक्शन, लेडीज ब्रेसलेट्स, लेडीज कड़ा, हैंड मंगलसूत्र एंड मेनी मोर लाइटवेट रिस्ट ज्वेलरी फॉर डेली वेयर.
3: जेके देवी एंड सन्स ज्वेलर्स नेक्स्ट टू पंचमुखी गणपति सादर.
4: रांगोळे शेगडी फेस्टिवल, ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या.
5: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
4: मेसर्स आभा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर सातारा.
6: सुगम गीतांच्या कार्यक्रमातलं पहिलं गीत ऐकूया. पद्मजा फेरणी जोगळेकर यांच्या स्वरात गीत यशवंत देवी यांचं.

अशा भोसले यांच्या या स्वरातलं सुरेश भट यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार ते हृदयनाथ मंगेशकर. याबरोबर सुगम गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. सकाळचे 8 वाजता आहेत. समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: घेणे इत्यादी संपूर्ण मार्गदर्शन आम्ही त्याला करतो.
1: अच्छा सर, तुमची ही कंपनी इतर कन्सल्टन्सीपेक्षा वेगळी कशी काय?
0: आम्ही फक्त व्यवसाय उभा करत नाही, आम्ही व्यक्तीला आत्मविश्वास देतो आणि त्याला उद्योजक बनवतो. आमचं उद्दिष्ट कामगार बनवणं नाही तर लोकांना स्वतः उद्योजक बनवणं आहे.
1: सर आजपर्यंत किती लोकांना तुम्ही मदत केली आहे?
0: संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत 1000 पेक्षा जास्त लोकांचे रेस्टॉरंट आणि बार आम्ही सुरू करून दिले आहेत आणि हे काम अजूनही सातत्यानं सुरू आहे.
1: ग्रेट सर, या संपूर्ण प्रवासामागची प्रेरणा काय होती?
0: मी स्वतः या इंडस्ट्रीमध्ये काम करताना पाहिलं आहे की अनेक मराठी तरुण योग्य मार्गदर्शनाअभावी मागे राहतात. इतर राज्यातील लोक येतात, आपल्या पुढे जातात आणि त्यांच्या इथे आपले मराठी लोक कर्मचारी म्हणून काम करतात. तेव्हाच मी ठरवलं आपल्या मराठी तरुणांना उद्योजक बनवायचं.
1: मस्तच सर, तुम्ही सेमिनार्स आणि ट्रेनिंग प्रोग्राम्सही घेता का?
0: हो, आम्ही आमच्या ऑफिसमध्ये विविध प्रकारचे वर्कशॉप घेतो ज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील तरुण सहभागी होतात. आम्ही फक्त थेरी नाही तर प्रॅक्टिकल ट्रेनिंग देतो.
1: ग्रेट सर, मला खरंच खूप सखोल आणि उपयुक्त माहिती मिळाली. मला तुमचा नंबर मिळेल का?
0: हो नक्कीच, 87 88 68 16 79.
1: 87 88 68 79. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, जर तुम्हालाही हॉटेल रेस्टॉरंट किंवा बार व्यवसायात पहिलं पाऊल टाकायचं असेल तर कोरेगाव येथील 17 गणेशनगर देसाई पेट्रोल पंपासमोर असलेल्या अमित भुतकर कन्सल्टन्सीला अवश्य भेट द्या आणि बाजारपेठेतील अशीच उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात, ओळख बाजारपेठेची. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84082993. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.

तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी। आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा। व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा। हमखास नफा कमवा। आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे। अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा। आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046। दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046।

श्रोतो, एक आठवण घरकुल कार्यक्रमाची. आज सकाळी 9:30 आमच्या मैत्रिणींसाठी कार्यक्रम घरकुल. आज या कार्यक्रमात संत बहिणाबाईंची जीवनगाथा, लेखन आणि सादरीकरण विजया सबनीस यांचं. जरूर ऐका घरकुल कार्यक्रम आज 9:30.

0: आकाशवाणीचे हे सातारा केंद्र आता प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम विमोहन हर्बल केअर.
1: मंदार, तू मोबाईल बाजूला ठेव बरं, जरा जा खाली खेळायला मित्रांबरोबर. आले आले आले. अगं सुधा,
2: हाय रमा, येऊ का?
1: हा, जशी नवीनच ओळख झाली नाही का ग आपली, ये ना ग.
2: अग, आज थोडा निवांत वेळ मिळाला म्हणलं यावं तुझ्याकडे.
1: नशीबच आमचं, गेले 2-3 दिवस होतीस कुठे?
2: मुंबईला टेबल टेनिसच्या इंटरस्कूल कॉम्पिटिशन्स होत्या, त्यामुळे स्वराला घेऊन मुंबईला गेले होते. कालच रात्री परत आलो बघ.
1: फारच मस्त खेळते हा स्वरा, कष्टही खूप घेते.
2: पुढे जाऊन भारताकडून इंटरनॅशनल लेवलवर खेळायचं स्वप्न आहे तिचं.
1: या वयात मुलं किती पुढचा विचार करतात, आणि आपल्या लहानपणी
2: बावळट होतो आपण.
1: खरंय ग. पण अगं 10 दिवसापूर्वी स्वरा हैदराबादला पण गेली होती ना शाळेकडून.
2: हो, आणि आता पुढच्या आठवड्यात पुण्याला.
1: बापरे, कसं जमतं ग तिला एवढा सतत प्रवास, मॅचेस, अभ्यास सगळं करूनही नेहमी फ्रेश दिसते.
2: याचं बरंच श्रेय विमोहन नॅचरलच्या न्यूट्रीरिचला जातं.
1: विमोहन न्यूट्रीरिच म्हणजे?
2: अगं, रिच नॅचरल न्यूट्रिशन फॉर एंटायर फॅमिली. बदामाचं पोषण, नॅचरल एनर्जी,
1: शक्तिवर्धक पावडर आहे ना.
2: दर्जेदार नैसर्गिक प्रोटीनचा उत्तम पर्याय. दिवसातून 2 सकाळ आणि संध्याकाळ 1 चमचा दुधातून देते.
1: वा, म्हणजे स्वराच्या उत्साहाचं आणि एनर्जीचं रहस्यच आहे की हे.
2: अगदी बरोबर बोललीस रमा. वाढीच्या वयातील मुलांमध्ये स्नायू बळकट होतात, शरीराच्या योग्य वाढीसाठी अगदी उपयोगी. उत्तम पोषक आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
1: कुठल्या फ्लेवर मध्ये आहे ग?
2: स्पेशल बदाम आणि स्वादिष्ट चॉकलेट अशा 2 फ्लेवर मध्ये उपलब्ध आहे बघ.
1: अरे वा, चॉकलेट म्हणल्यावर आमच्या मंदारलाही आवडेल, नाहीतर इतके नखरे असतात ना ग त्याचे.
2: उद्यापासूनच दे मग, म्हणजे नियमित घेतल्याने मंदार फ्रेश राहील आणि स्टॅमिना पण वाढेल त्याचा.
1: हो हो, असंच करते मी. पण मिळेल कुठे ग?
2: मेडिकल स्टोअर, मॉल, सगळीकडे उपलब्ध आहे. आणि शिवाय 96-233-55-987 किंवा 98-90-760-276 या नंबरवर फोन कर, फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध आहे.
1: ए, परत नंबर सांग ना.
2: हो, सांगते की घे. 96-233-55-987 आणि 98-90-760-276.
1: लगेच फोन करते आणि उद्यापासूनच सकाळ संध्याकाळ दुधासोबत 1-1 चमचा द्यायला सुरुवात करते.
2: आणि हो, फक्त मंदारच नाही हा, तर मंदारचे आजी आजोबा, मंदारचे बाबा आणि तुझ्यासाठी देखील अत्यंत उपयोगी आहे.
1: काय सांगतेस, म्हणजे आम्हाला सर्वांनाही याचा फायदा आहे तर.
2: हो अगं रमा, दगदगीच्या दिनक्रमात महिलांना एनर्जी बुस्टर म्हणून काही नको का? मंदारच्या आजी आजोबांना रोज दुधासोबत दिलंस की त्यांची तब्येतही ठणठणीत राहायला मदत होते की नाही बघ.
1: अगं सुधा, त्यांना डायबिटीस आहे ग.
2: अगं यात साखर नाही, त्यामुळे डायबिटीस असेल तरीही विमोहन न्यूट्रिरिच द्यायला काहीच हरकत नाही. शिवाय आजारपणानंतर येणारा थकवा घालवण्यासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त. म्हणूनच रिच नॅचरल न्यूट्रिशन फॉर एंटायर फॅमिली असं म्हणतात.
1: सुधा, अगं अजून एक महत्वाचं, माझी बहीण गर्भवती आहे तर तिला हे विमोहनचं?
2: हो अगदीच, गर्भिणी महिला, स्तनदा माता यांच्यासाठी जेव्हा एक्स्ट्रा न्यूट्रिशन स्पेशल केअरची आवश्यकता असते तेव्हा न्यूट्रीरिच म्हणजे वरदानच.
1: संपूर्ण कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी घरात विमोहनचं न्यूट्रीरिच हवंच.
2: बरोबर. बर चल निघते बाई, पुढच्या कॉम्पिटिशनच्या प्रॅक्टिसला जायचंय स्वराला, तिला सोडायला जायचंय. चल येते ग.
1: अच्छा चला, आता उद्यापासूनच मंदारला विमोहनचे न्यूट्रीरिच द्यायला सुरुवात करते, म्हणजे तो मित्रांबरोबर खाली खेळायला जाईल आणि त्याचं हे मोबाईलचं वेळ निघून जाईल.
3: विमोहनचे न्यूट्रीरिच, रिच नॅचरल

न्यूट्रिशियन फॉर एंटायर फॅमिली, तरुण मुलं मुली, गर्भवती महिला, चाळीशीच्या महिला, लहान मुलं मुली, वयस्कर व्यक्तींसाठी आणि डायबिटीस असणाऱ्यांसाठी सुद्धा नॅचरल एनर्जी बूस्टर म्हणजे विमोहनचे न्यूट्रीरिच. संपर्क 96233 55987 किंवा 98907 276.

आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्रपती यांच्यात आज चर्चा. अनेक महत्वाच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होणार. केंद्रीय मंत्रिमंडळाचे अनेक महत्वाचे निर्णय. उसाला प्रति क्विंटल 365 रुपये FRP देण्यास मंजुरी. विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापनेला वेग. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला ममता बॅनर्जी यांचा नकार. बॅनर्जी यांचे आरोप निवडणूक आयोगानं फेटाळले. आणि चीनमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 26 जणांचा मृत्यू 61 जखमी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत व्हिएतनामचे राष्ट्रपती तो लाम यांच्याशी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर सखोल चर्चा करतील. व्हिएतनामचे राष्ट्रपती काल भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर नवी दिल्लीत दाखल झाले. त्यांच्यासोबत व्हिएतनाम सरकारचे अनेक मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेलं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ आणि व्यापारी शिष्टमंडळही आहे. यावर्षी एप्रिलमध्ये व्हिएतनामचे राष्ट्रपती म्हणून निवड झाल्यानंतर तो लाम यांचा हा भारताचा पहिलाच राजकीय दौरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्रपती यांच्यातील चर्चेनंतर अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जातील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनात तो लाम यांची भेट घेणार आहेत. इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्सद्वारे आयोजित 56वं सप्रू हाऊस व्याख्यान देखील तो लाम देतील. पंतप्रधान मोदी यांच्या 2016 व्हिएतनाम दौऱ्यादरम्यान सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी स्तरावर संबंध दृढ करण्यास सहमती देण्यात आली होती. या घटनेच्या 10व्या वर्धापन दिनी तो लाम भारत भेटीवर आले आहेत ही विशेष बाब आहे. दोन्ही नेत्यांमधील या संवादामुळे आधीच मजबूत असलेल्या द्विपक्षीय संबंधांना नवी गती मिळेल, तसंच भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील सहकार्यासाठी नवीन मार्ग खुले होतील अशी अपेक्षा आहे. भारताच्या अध्यक्षतेखालील ब्रिक्सच्या रोजगार कार्यगटाची दुसरी बैठक आज केरळमधील तिरुवनंतपुरम इथं सुरू होणार आहे. या 2 दिवसीय बैठकीत रोजगार आणि कामगार कल्याण, सामाजिक सुरक्षा प्रणाली भक्कम करणे, कार्यालयात महिलांचा सहभाग वाढवणे आणि इतर अनेक विषयांवर ब्रिक्स सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी विचारमंथन करतील. कामगारांपर्यंत, विशेषतः गिग वर्कर्सपर्यंत लाभ पोहोचवण्यात डिजिटल तंत्रज्ञानाच्या भूमिकेवरही या बैठकीत चर्चा होणार आहे. ब्राझील, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त, इथिओपिया, इराण, इंडोनेशिया आणि संयुक्त अरब अमिराती यांचा ब्रिक्स सदस्य राष्ट्रांमध्ये समावेश आहे. उसाचा FRP 10 रुपयांनी वाढवून प्रति क्विंटल 365 रुपये करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. यामुळे देशभरातल्या शेतकऱ्यांना 1 लाख कोटी रुपयांचा लाभ होईल असं माहिती आणि

प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी कपास क्रांती या नव्या अभियानालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. कापसाची प्रति हेक्टर उत्पादकता दुप्पट करण्याचं याचं उद्दिष्ट आहे. आगामी 5 वर्षांसाठी हे अभियान राबवलं जाणार आहे. याअंतर्गत देशभरात जिनिंग आणि प्रेसिंगची 2000 केंद्र सुरू केली जाणार आहेत. यात संशोधन, उत्पादकता वाढवणे आणि त्यानंतरची प्रक्रिया यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. तसंच रब्बी हंगामात 8,19,882 मेट्रिक टन हरभऱ्याची खरेदी करायलाही सरकारनं मंजुरी दिली आहे. या खरेदीसाठी महिनाभराची मुदतवाढ देण्यात आली असून आता 29 मे पर्यंत राज्यात हरभरा खरेदी सुरू राहील असंही वैष्णव यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्रिमंडळानं एसएमई, बिगर एसएमई आणि विमान कंपन्यांसाठी विनातारण कर्ज योजनेलाही मान्यता दिली. तसंच गुजरातमध्ये आणखी 2 सेमीकंडक्टर प्रकल्प सुरू करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या 33 वरून 37 करायलाही केंद्र सरकारनं काल मंजुरी दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर नवीन सरकारच्या स्थापनेच्या तयारीला वेग आला आहे. पश्चिम बंगाल विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी भाजपानं पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी हे सहनिरीक्षक असतील. आसाम विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेसाठी मंत्री जे पी नड्डा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी सह निरीक्षक असतील. तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या टीव्हीके पक्षाचे नेते जोसेफ विजय हे आज राज्यपालांची भेट घेऊन राज्यात नवीन सरकार स्थापन करण्यासाठी प्रस्ताव सादर करतील अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. केरळमध्ये सत्ता स्थापनेच्या संदर्भात युडीएफमध्ये अनौपचारिक बैठका सुरू आहेत. पुदुचेरी विधानसभा निवडणुकीतल्या विजयानंतर भाजपाच्या आमदारांच्या बैठकीत काल आमदार ए नमसिवयम यांची भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व्ही पी रामलिंगम, केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय या बैठकीला उपस्थित होते. भारतीय जनता पक्षानं पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक आणि निर्णायक विजय मिळवल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पदाचा राजीनामा द्यायला नकार दिला आहे. त्या काल कोलकाता इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतला तृणमूल काँग्रेसचा पराभव हा जनादेश नसून भाजपनं निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला. निवडणूक आयुक्तांनी जनतेचे लोकशाही हक्क पायदळी तुडवले असाही आरोप त्यांनी केला. तृणमूल पक्षाचा पराभव लोकांनी केला नसून हा पराभव एका षडयंत्रामुळे झाला आहे, त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं बॅनर्जी म्हणाल्या. अशा प्रकारची विधानं करताना संयम बाळगण्याचं आवाहन भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केलं आहे. ही विधानं चिंताजनक आहेत. देशात सत्तेचं हस्तांतरण हे नेहमीच शांततामय मार्गानं होत आलं आहे असं पात्रा यांनी स्पष्ट केलं असून हा केवळ भाजपवर झालेला हल्ला नाही तर लोकशाहीवर आणि संविधानावर हा हल्ला झाला आहे असं पात्रा यांनी म्हटलं आहे. भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीबाबत ममता बॅनर्जी यांनी केलेले आरोप निवडणूक आयोगानं निराधार आणि खोटे असल्याचं सांगत फेटाळून लावले आहेत. मतमोजणी सुरू असताना सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आले होते आरोपही स्पष्टपणे नाकारण्यात आला आहे. इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याबाबत लोकांमध्ये वाढता उत्साह दिसून येत आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं एका खासगी ऑटो समिट आणि पुरस्कार 2026 कार्यक्रमात गडकरी काल बोलत होते. जीवाश्म इंधनाला सर्वोत्तम पर्याय ठरू शकणाऱ्या घटकांचा वापर करण्यासाठी आणि लोकांमध्ये त्याचा प्रसार करण्यासाठी व्यापक संशोधन केलं जात आहे अशी माहिती गडकरी यांनी दिली. शेतकऱ्यांची भूमिका आता केवळ अन्न उत्पादक आणि शेती करणारे इतकीच मर्यादित राहिलेली नाही तर आता ते ऊर्जा निर्माते, डांबर उत्पादक आणि हायड्रोजन निर्माते झाले आहेत असंही गडकरी यांनी सांगितलं. चीनमधील हुनान प्रांतात एका फटाक्या कारखान्यात भीषण स्फोट झाला असून 26 जणांचा मृत्यू झाला आहे तर 61 जण जखमी झाले आहेत. शिन्हुआ वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार हा स्फोट शुक्रवारी संध्याकाळी गुंडू टाउनशिपमधील एका कंपनीत झाला. स्फोटानंतर तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आलं आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या दुर्घटनेनंतर परिसरात

भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पुढील तपास आहे. उझबेकिस्तानमधील ताश्कंद इथं सुरू असलेल्या 15 आणि 17 वर्षाखालील आशियाई मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये भारताचे युवा खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. काल या दोन्ही गटांमध्ये भारताच्या खेळाडूंनी अनेक विजय नोंदवले. आयपीएल क्रिकेटमध्ये काल चेन्नई सुपर किंग्जनं दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव केला. नाबाद 87 धावांची खेळी करून संजू सॅमसन सामनावीर ठरला. सामना आज संध्याकाळी सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात हैदराबाद इथं होणार आहे.

कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव केला. नाबाद 87 धावांची खेळी करून संजू सॅमसन सामनावीर ठरला. सामना आज संध्याकाळी सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात हैदराबाद इथं होणार आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं बिहार आणि पश्चिम बंगालमधील काही भागात विजांसह वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवली असून नारिंगी बावटा जारी केला आहे. अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम, सिक्कीम, तमिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, केरळ आणि माहे या भागातही आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेश आणि गोव्यामध्ये हवामान उष्ण आणि दमट राहील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्रपती यांच्यात आज चर्चा. अनेक

0: सीए अनुभवी आणि पीएचडी पदवीधर शिक्षक सुसज्ज लॅब करिअर गायडन्स स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणखीन काय हवं
1: हो ना शिवाय पुढे एमबीए एमफिल आणि पीएचडी ची सोयही
0: मी पण ऐकलंय आयआयएमच्या धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि पीएचडी पदवीधर शिक्षक
1: बघून येऊया का लगेच केबीपी इन्स्टिट्यूट जवळ तर आहे वरिये मध्ये

0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत होतं तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या चित्रपटातलं गीत होतं गुरु ठाकूर यांचं संगीतकार होते अजय अतुल आणि या गीतासाठी स्वर होता योगिता गोडबोले आणि ऋषिकेश रानाडे यांचा
1: काय ग बारावी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल
2: एवढं खर्चिक शिक्षण कशाला आपण तर मस्त बीबीए किंवा बीसीए करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार
1: आता कसं माझ्या मनातलं बोललीस हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय
2: रय शिक्षण संस्थेच्या केबीपी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना
1: अगं बीबीए

आम्ही दोघे चित्रपटातलं गीत आपण ऐकलं वैशाली माळे यांच्या स्वरात. गुरु ठाकूर यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं मंगेश धाडके यांनी. श्रोते, मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: सनी जवघडे चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. स्वर होता अवधूत गुप्ते, जान्हवी प्रभू अरोरा यांचा. गीत होता अरविंद जगताप यांचं. संगीतकार होते अवधूत गुप्ते.
1: तुम्हाला माहिती आहे का, दूषित अन्नपाणी, मद्यपान, ऑटोइम्यून आणि रक्तातील कावीळ यामुळे लिव्हरचे आजार होतात.
2: हो, आम्हाला माहिती आहे.
1: शिवाय अन्ननलिका, लहान मोठे आतडे, स्वादुपिंड, पाणथरी यांच्या कॅन्सरसाठी लिव्हर स्कॅन, इंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, लॅप्रोस्कोपी, ERCP, बँडिंग, स्टेंटिंग अशा अत्याधुनिक आरोग्य सेवा असलेले पश्चिम महाराष्ट्रातील पहिले स्पेशालिटी सेंटर
3: मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर.
4: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshi-multispeciality-hospital.com.
5: thandgar lassi nil saundar jun varna kech da.

टीव्हीवरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी संपर्क अमेय जोगळेकर 99 20 11 49 17 9920 11 4917

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत होतं। क्लासमेट्स चित्रपटातलं सोनू निगम आणि सायली पंकज यांच्या स्वरात क्षितिज पटवर्धन यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं पंकज बडघम यांनी। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।

आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचे हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 9 वाजले, प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत होतं आज का पंचीर चित्रपटातलं. लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या स्वरात हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं शंकर जयकिशन यांनी.
1: तुम्हाला माहितीये का, दूषित अन्नपाणी, मद्यपान, ऑटोइम्यून आणि रक्तातील कावीळ यामुळे लिव्हरचे आजार होतात.
2: हो आम्हाला माहितीये.
1: शिवाय अन्ननलिका, लहान मोठे आतडे, स्वादुपिंड, पाणथरी यांच्या कॅन्सर साठी लिव्हर स्कॅन, इंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, लॅप्रोस्कोपी, ERCP, बँडिंग, स्टेंटिंग अशा अत्याधुनिक आरोग्य सेवा असलेले पश्चिम महाराष्ट्रातील पहिले स्पेशालिटी सेंटर
3: मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर.
4: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality.com.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: कोहिनूर चित्रपटातलं गीत आपण ऐकलं, मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात. शकील बदायूनी यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं नौशाद यांनी.
1: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
2: भसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.

0: आणि टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111917 9920111497।
1: काय ग, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल,
2: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार।
1: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय
2: रय शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना।
1: अगं BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
2: हो ना, शिवाय पुढे MBA MPhil आणि PhD ची सोयही।
1: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक।
2: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरिये मध्ये।
3: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
4: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
3: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत लीडर चित्रपटातलं, लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं गीत, शकील बदायूनी यांचं, संगीतकार नौशाद.

0: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेण.
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं,
1: होऊ दे ना पूर्ण
0: आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
2: संकल्प ऊर्जा बचतीचा सनमित्र सोलर.
0: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सनमित्र सोलर 98-81-38-71-14 98-81-38-71-14.
3: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सूटिंग,
0: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
3: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
0: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
3: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
0: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
3: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
0: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
3: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
0: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
3: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट.
0: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95-185-68-006.
3: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सूटिंग,
0: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
3: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
0: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

हरियाली और रास्ता या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं लता मंगेशकर यांच्या स्वरात. हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं शंकर जयकिशन यांनी.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं शेवटचं गीत होतं वह कौन थी चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरात. राजा मेहंदी अली खा यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं मदन मोहन यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 9:30 झाली. आता आमच्या मैत्रिणींसाठी कार्यक्रम ऐकूया घरकुल. आज या कार्यक्रमात संत बहिणाबाईंची जीवनगाथा, लेखन आणि सादरीकरण विजया सबनीस यांचं. सूत्रनिवेदन केलंय मानसी मोघे यांनी.

नमस्कार मैत्रिणीनो, आजच्या घरकुल कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत आणि मानसी मोघेचा आपल्या सगळ्यांना सप्रेम नमस्कार.

मैत्रिणींनो, आज घरकुल कार्यक्रमात संत साहित्याच्या अभ्यासक विजयाताई सबनीस यांना आपण आमंत्रित केलंय. विजयाताई यांचा 30 वर्षापासून भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, भागवत, दासबोध तसंच संत वाङ्मयाचा गाढा अभ्यास आहे. पत्राद्वारा दासबोध या उपक्रमामध्ये समीक्षक म्हणून त्यांनी काम केलं आहे. गीतेचा 18 दिवसांचा निरूपणाचा गीतायज्ञ त्यांचा सतत चालू आहे. एकनाथी भागवत, दासबोध यावरही त्या निरूपण करतात. मैत्रिणीनो, आजच्या घरकुल कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संत बहिणाबाईंची जीवनगाथा. लेखन आणि सादरीकरण आहे विजया सबनीस यांचं.

संत बहिणाबाईंची जीवनगाथा। वेरूळ जवळील देवगावच्या आऊजी कुलकर्णी यांची बहिणा ही नवस सायासांनी झालेली पोर, शिवाच्या अनुष्ठानाने शिवकृपेने इसवी सन 1629 मध्ये बहिणाचा जन्म झाला। आई वडिलांना जणू सोन्याची मोहर मिळाली। 3 वर्षे बहिणा मोठ्या आनंदात लाडाकोडात वाढली। 4थ्या वर्षी एक स्थळ आले, मुलगा बिजवर, वय वर्षे 30। मुलीला काय विचारणार? 3 वर्षाच्या मुलीला लग्न म्हणजे काय हेही कळत नव्हते। तो काळही तसाच होता, यात कुणालाच काही वावगे वाटत नव्हते। विधात्याने बहिणाच्या जन्मकुंडलीत हिचे समग्र जीवन जगावेगळे जाणार असे जणू लिहूनच ठेवले असावे। त्याचबरोबर तिच्या जन्मकुंडलीत आध्यात्मिक दृष्ट्या यशस्वी जीवन जगण्याचे भाग्यही लिहून ठेवले असावे। त्याची सुरुवात म्हणूनच की काय हे रत्नाकर पाठकांचे स्थळ आले होते। हा माणूस कर्मठ, सनातनी आणि तापट होता। बहिणा अंतरपाटाच्या पलीकडे उभी होती। हातात मोठा हार होता। तिच्या चिमुकल्या हातांना तो हार पेलवत नव्हता। 9वारी लुगड्याचा घोळ

सावरता येत नव्हता. कोणीतरी तिला उचलून घेत धरले आणि सगळ्या वाद्यांच्या गजरात आणि माणसांच्या गुंगाटात बहिणाने रत्नाकर पाठकांच्या गळ्यात हार घातला. तिच्याही गळ्यात हार येऊन पडला. बहिणा कुलकर्णी होती, ती आता बहिणा रत्नाकर पाठक झाली. बहिणा आपले बालपण हरवून बसली. लग्नानंतर आईच्या शिकवणुकीनुसार पतीची सेवा, त्याचे घर आणि त्याची माणसं सांभाळणं हेच तिला करायचं होतं. चुका होत होत्या, काही गोष्टी विसरत होत्या. तापट नवरा सतत रागे भरत होता, पण बहिणाने कधीही त्याबद्दल तक्रार केली नाही. तो काळच असा होता की हे सगळं असंच असतं ही शिकवण वडीलधाऱ्यांकडून दिली जात होती. पुढे असं झालं की बहिणाच्या आईवडिलांना भाऊ बनकीला सामोरे जावे लागले. त्यांच्या डोक्यावर मोठे कर्ज होते. याचा परिणाम म्हणून कुलकर्ण्यांना मराठवाड्यातील आपले गाव सोडून जावयाचा आश्रय घ्यावा लागला. रत्नाकर पाठकांनीही सुज्ञपणा दाखवून रात्रीतून या सगळ्यांना घेऊन तो बाहेर पडला. हे सगळेजण मग आपले गाव सोडून गावोगावी हिंडत राहिले. बहिणा लहान वयातच हेही मिंधेपण शिरावर घेऊन संसाराला लागली. संसार कसला, आई वडिलांना बरोबर घेऊन वनवास पत्करावा लागला. हे कुटुंब गावोगावी हिंडत होते, चरितार्थासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. कधी एखाद्या देवळात मुक्काम करावा, कोरांना भिक्षा मागावी असे चालले होते. या भिक्षावृत्तीमुळे बहिणा लहान वयातच व्रतस्थ जीवन जगू लागली. सगळा वेळ घरकामाबरोबर ईशचिंतनात घालवू लागली. बहिणाई आता अहंकार शून्य बनल्या. हळूहळू त्यांचे मन परमार्थ चिंतनात रमू लागले. प्रपंच चालूच होता, सतत फिरस्ते जीवन वाट्याला आले. काही काळ हे कुटुंब पंढरपुरी वास्तव्यास होते. चालता पाऊल पंढरीच्या वाटे, ब्रह्मसुख भेटे रोकडेची, असे बहिणाबाईंनी आपल्या अभंगात लिहून ठेवले आहे. पंढरपूरच्या मुक्कामी विठोबाच्या नामसंकीर्तनाचा लाभ त्यांना झाला. पुढे पंढरपूर, कोल्हापूर, रहमतपूर असा प्रवास घडला. कोल्हापूर मुक्कामी त्यांना सवत्स धेनू दान म्हणून मिळाली. तिथे त्यांना समर्थ पंचायतनामधील जयराम स्वामी वडगावकर यांची कीर्तने ऐकण्याचा लाभ झाला. स्वामींची कीर्तने आणि गायवासराचा सहवास यामुळे बहिणाबाईंचे भावविश्व पूर्ण बदलून गेले. वासरू तर बहिणाबाईंच्या बरोबर कीर्तनालाही जाऊन बसू लागले. अगदी शांत बसत असे, कुणालाही त्रास देत नसे. निघताना दोन पायावर बसून माथा टेकवून नमस्कारही करीत असे. या कीर्तनाच्या वेळी अंतःकरण पिळवटून टाकणारा एक प्रसंग घडला. कीर्तनाला खूप गर्दी होती. लोकांनी वासराला बाहेर हाकलले. बहिणाबाईंबरोबर ते नेहमी सावलीसारखे असे, पण आज झालेल्या या ताटातुटीमुळे वासराने ओरडून ओरडून आकांत मांडला. बहिणाबाईंचे अंतःकरण कळवळले, डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाल्या. दोघांमधील हा भावबंध जयराम स्वामींच्या लक्षात आला. त्यांनी या वासराला कीर्तनात आणून बसवण्याची आज्ञा केली. पशूंच्याही अंतःकरणात परमेश्वराची ज्योत कशी तेवत असते ते या प्रसंगातून स्वामींनी सोदाहरण दाखवून दिले. पण झालेल्या या प्रकारामुळे बहिणाबाईंचा पती मात्र रागावला. त्याने बहिणाबाईंची मोड बांधली, त्यांना कोंडून घातले, मारझोडही केली, त्यांचे अन्न पाणी बंद केले. त्यावेळी त्या मुक्या जनावरांनीही चारा पाणी घेणे बंद केले. वासराने जणू प्रायोपवेशनाचा मार्ग स्वीकारला. या सगळ्या प्रकारात वासराने प्राण सोडला.

बहिणाबाईंच्या शोकाला पारावार राहिला नाही, त्या बेशुद्ध झाल्या. पुढे 3 दिवस त्या शुद्धीवर आल्याच नाहीत. चौथ्या दिवशी त्यांना स्वप्नदृष्टांत झाला. पांढरी शुभ्र वस्त्रे परिधान केलेला आत्मसाक्षात्कारी पुरुष त्यांच्या स्वप्नात आला. त्याने बहिणाबाईंची समजूत घातली आणि शुद्ध ज्ञानाचा उपदेश केला. या प्रसंगातून बहिणाबाईंनी एक अनुभूती घेतली की सर्व प्राणीमात्रात आणि चराचरात एकच चैतन्य भरून राहिले आहे. या आत्मानुभूतीने बहिणाबाई आता निस्संग झाल्या. त्यांच्या वाणीतून आता काव्य स्फुरू लागले. अत्यंतिक अपमान, अन्याय, मनाचा कोंडमारा अशा शब्दात साकार होऊ लागला. त्या म्हणतात, तेथुनिया मन करुणी सावध, स्मरणी स्वतः सिद्ध केले. जीवनातील या घटनेने त्यांच्या चित्तात क्रांती झाली. एक दृढ आत्मविश्वास त्यांच्या अंगात संचारला. त्या संत वाङ्मयाचा अभ्यास करू लागल्या. त्यांना जनाबाईंचा अभंग आठवला, स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, साधू संता ऐसे केले जनी, संतांचे घरीची दासी मी अंकिली, विठोबाने दिली प्रेम कळा. स्त्री जन्म लाभला म्हणून उदास होण्याचे कारण नाही. जनाबाईंच्या या आश्वासनातून बहिणाबाईंनी प्रेरणा घेतली. त्यांनी कुणालाही दोष न देता आपले जीवित कार्य तडीस नेण्याचे ठरवले. परिस्थितीचे स्वरूप त्यांच्या लक्षात आले. त्यांना पांडुरंगाने प्रत्यक्ष दर्शन दिले. त्या आपल्या अभंगात म्हणतात, उघडोनिया नेत्र पाहे जव पुढे, तव दृष्टी पुढे पांडुरंग. कोल्हापूरच्या मुक्कामात बहिणाबाईंनी जयराम स्वामींची कीर्तने ऐकली होती. निरूपणात स्वामी नेहमी तुकाराम महाराजांचे अभंग घेत असत. श्रवण भक्तीने बहिणाला तुकाराम महाराजांना भेटण्याची ओढ लागली. त्यांच्या भेटीचा त्यांनी ध्यासच घेतला. त्याचे पर्यवसान असे झाले की त्यांना स्वप्नदृष्टांत झाला. स्वप्नात त्यांची व तुकोबांची भेट झाली. स्वप्नात त्यांनी जणू पित्याचे वात्सल्य अनुभवले. सद्गुरूंचे दर्शन हा आता त्यांच्या आनंदाचा विषय झाला. त्यांनी स्वप्नातच गुरूंना वंदन केले. प्रत्यक्ष बोलणे काहीच झाले नाही, पण तरीही ये हृदयीचे ते हृदयी घातले ही अनुभूती आली. त्या वर्णन करतात, तुकोबांचे ध्यान पूर्वी कोल्हापुरी, जे स्वप्ना माझारी देखी येले, बहीण म्हणे येती सुखाचे डोलावे, जाणती अनुभवे जाणते जे. बहिणाबाईंनी पतीचा कधीही दुस्वास केला नाही. उलट पतिव्रता धर्म सांभाळून त्यांनी पतीची सेवाच केली. हळूहळू रत्नाकर पाठकही बदलायला लागला. सहनशक्तीच्या बळावर बहिणाबाईंनी पतीचा जात सहन केलाच, पण सासू सासरे, आई वडील सगळ्यांच्या विषयी मनात आदरभाव ठेवला. आपल्या मनाची शांती त्यांनी कधी ढळू दिली नाही. त्यांना एक कन्या आणि पुत्र होता. सगळी कर्तव्ये त्यांनी व्यवस्थित पार पाडली. आत्ताच्या आमच्या भगिनींना बहिणाबाईंचा हा सोशिकपणा पटणारा नाही. आता काळ बदललेला आहे. मुली शिक्षण घेऊन आत्मनिर्भर होत आहेत, आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. त्यांना असा जाचाट मान्य होणारच नाही आणि तो मान्य करूही नये. प्रत्येक स्त्रीने तडपदारपणे, बाणेदारपणे प्रत्येक प्रश्नाला सामोरे जावे हे योग्यच आहे. पण बहिणाबाईंच्या जीवनातून त्यांची जिद्द, परिस्थितीशी झगडून त्यांनी आपल्या पतीमध्ये मतपरिवर्तन घडवून आणले हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवे. आज पती पत्नी प्रत्येकजण आपला इगो जपण्याच्या नादात आपल्या सुखाचा विचार करत नाहीतच, पण आपल्या भांडणाचा आपल्या मुलांवर काय परिणाम होतोय याचाही विचार करत नाहीत. आज घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी

इतका अन्याय अत्याचार आज होताना दिसत नाही, पण तरीही कुटुंबांमध्ये आज पूर्वीपेक्षा जास्त अशांतता आहे असे वाटते. संपूर्ण कुटुंब एका मानसिक ताणातून जात आहे हे जाणवते. एकच नाही तर दोन्ही कुटुंबे या दोघांच्या भांडणामुळे उद्ध्वस्त होताना दिसतात. अशा वेळी आम्ही आमच्या स्त्री संतांचा सोशिकपणा जाणून घ्यावा. जनाबाई, सोयराबाई, वेणास्वामी या सगळ्यांनी आपली स्वतःची प्रगती करून घेतली. प्रतिकूल परिस्थितीमध्येही त्यांनी आपल्या मनाची शांती ढळू दिली नाही. अगदी सामान्य असणाऱ्या या स्त्रिया संतपदाला जाऊन पोचल्या. आज 400 वर्षे झाली, 700 वर्षे झाली, पण आम्ही त्यांच्या चरित्राचे गोडवे गात आहोत. त्यांचे अभंग आम्हाला मार्गदर्शक होतात. त्यामुळे एक निश्चित की जीवनामध्ये तोडजोड हवीच, सहनशीलता हवी, क्षमाशीलताही हवी. हे दैवी गुण आहेत. हे गुण आम्हाला देवत्वाला पोचवतील आणि आमचे प्रापंचिक जीवनही यशस्वी होईल. बहिणाबाईंनी तडजोड केली, आपले कुटुंब राखले. नवरा डोक्यात राख घालून निघून गेला तर आपल्या जीण्याला काय अर्थ आहे, हा एक विचार बहिणाबाईंनी आमच्यापुढे ठेवला आहे. त्यांनी आपल्या कर्तव्यात कधीच चूक केली नाही. एका वृद्ध ब्राह्मणाने रत्नाकर पाठकांना प्रश्न विचारला, पत्नी धर्मात बहिणा कुठे कमी पडली का? या प्रश्नावर रत्नाकर पाठकांपाशी उत्तर नव्हते. बहिणाबाईंनी वेदांचा उपनिषदांचाही अभ्यास केला होता. वज्रसूचिकोपनिषद या उपनिषदाचा अभंग रूपाने त्यांनी अनुवाद केला होता. त्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की कुळ, जाती, वर्ण या आधाराने केलेले भेद हे निरर्थक आहेत. यावरून वर्णाश्रमाबद्दल त्या आपले मत स्पष्टपणे बाणेदारपणे मांडतात असे दिसते. त्या काळामध्ये त्यांनी मांडलेला हा पुरोगामी विचार आजही आम्हाला अंतर्मुख करणारा आहे. त्या म्हणतात, सर्व जातींमध्ये ज्ञानी संत होऊन गेले. नारद महर्षी दासीपुत्र होते, विश्वामित्र ऋषी क्षत्रिय होते, संत चोखामेळा, गोराकुंभार, नरहरी सोनार, सावतामाळी हे सगळे आत्मज्ञानी संत म्हणून ओळखले जातात. म्हणूनच त्या म्हणतात, या लागी विवेक धरुनी मानसी ब्राह्मण पदासी ओळखावे. तुकोबांसारख्या साक्षात्कारी व समत्व दृष्टी असणाऱ्या महामानवाला केवळ क्षुद्र जाती जन्मले म्हणून कमी लेखता कामा नये असे त्यांना वाटे. म्हणूनच त्या काळी सामाजिक विरोध असूनही बहिणाबाईंनी तुकोबांचे शिष्यत्व डोळसपणे स्वीकारले. रत्नाकर पाठकांनाही ते पटले. तुकोबांचा थोरपणा त्यांना कळून आला. म्हणून एका अभंगात त्या म्हणतात, बहिणा म्हणे झाला अनुताप भ्रतारा, पांडुरंग पुरा अंतर साक्ष. प्रस्थापित वर्णाश्रम धर्माची चौकट मोडण्याचा बहिणाबाईंनी अहोरात्र प्रयत्न केला. 17व्या शतकात एका सामान्य वाटणाऱ्या स्त्रीने केवढे मोठे कार्य केले याची नोंद सर्वांनीच घ्यायला हवी. देहूतल्या वास्तव्यात बहिणाबाईंचे जीवन आत्मप्रकाशाने उजळून निघाले. आनंदाचे डोही आनंद तरंग हा अनुभव बहिणाबाईंनी घेतला. तुकोबांकडून अनुग्रह घेतल्यानंतर त्यांनी आयुष्यभर तुकोबांची मानसपूजा केली. आपल्या आत्मकथनात त्या म्हणतात, तुकोबांचे ध्यान धरुनी अंतरी, राहे त्या भीतरी देहा माझे. अशा अखंड ध्यानाने त्यांना मुक्तीच्या दारात आणून सोडले. संत बहिणाबाईंनी आयुष्याची 70 आता ओलांडली होती. त्यांना पहिलं तीर दिसू लागला होता. अत्यंत खडतर पण ईश्वरीय जीवनाची सांगता होण्याची वेळ जवळ आली होती. वैकुंठातून श्रीहरी

0: त्यांना खुणावत होता. दिवसेंदिवस बहिणाबाई अधिकच अंतर्मुख होत चालल्या होत्या. तसे म्हटले तर त्यांच्या प्रापंचिक जीवनात फार मोठा विरोधाभास होता. त्यांचा पती जन्मजात ब्राह्मण्याचा अभिमान बाळगणारा होता, तर त्या स्वतः जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे असे मानणाऱ्या होत्या. पतीची भेददृष्टी तर बहिणाबाईंची अभेददृष्टी, यामुळे सारे जीवन ताणतणावाचे गेले. पण उभ्या आयुष्यात या प्रतिकूल जीवनाविषयी त्यांनी कधीही तक्रार केली नाही. त्यांचे व्यक्तिमत्व सहनशीलता, श्रद्धा, संवेदनशीलता आणि भावुकता या सद्गुणांनी नटलेले होते. त्याला विवेक आणि वैराग्याची जोड मिळाली. या सर्व दैवी गुणांमुळे त्या जीवनाच्या पूर्णत्वाकडे वाटचाल करू लागल्या. तुकोबांसारख्या दैवी पुरुषाचा अनुग्रह ही त्यांची पूर्वजन्माची पुण्याई होती, त्यामुळे त्यांचे पारमार्थिक जीवन खऱ्या अर्थाने संपन्न झाले होते. जिवंतपणीच त्यांना जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याचा सोहळा अनुभवता आला. आता या कृतार्थ जीवनाची सांगता होण्याची वेळ जवळ आली होती. याच भावावस्थेत लिहिलेल्या एका अभंगात त्या म्हणतात, आपुले मरण आपुले आपण देखिले मरण तो झाला शकून स्वानंदासी. त्यांनी आपला मुलगा विठोबा याला बोलावून घेतले. त्याला म्हणाल्या, अश्विन शुद्ध प्रतिपदा हा माझ्या आयुष्यातील शेवटचा दिवस आहे. या पुण्यकाला आता दोनच दिवस उरले आहेत. तू माझ्या शेवटच्या तयारीला लाग. मरणसमयी त्यांच्या शूर या गावी होत्या. तृप्तीचा परब्रह्म प्राप्तीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. त्या अवस्थेत त्यांनी आपल्या 12 जन्मांची कहाणी मुलाला सांगितली. मागच्या 12 जन्मांचे ज्ञान त्यांना होते असे यावरून दिसते. अशा उन्मन अवस्थेमध्ये असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. तेजाची आरती गात गात त्या तेजस्विनी बनल्या. अशा या थोर संत बहिणाबाईंना कोटी कोटी प्रणाम.
1: मैत्रिणीनो, आपण ऐकत होतात संत बहिणाबाईंची जीवनगाथा. याचं लेखन आणि सादरीकरण केलं होतं विजया सबनीस यांनी.

मैत्रिणींनो, आजचा घरकुल कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आहे satarakisan@gmail.com. पुन्हा एका नवीन विषयासह आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत आजच्या घरकुल कार्यक्रमातून मी मानसी मोघे आपला निरोप घेते. नमस्कार.

आमच्या मैत्रिणींसाठी कार्यक्रम आपण ऐकलात घरकुल. आज या कार्यक्रमात संत बहिणाबाईंची जीवनगाथा. लेखन आणि सादरीकरण होतं विजया सबनीस यांचं. सूत्रनिवेदन केलं होतं मानसी मोखे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: आरोग्य, करिअर, नोकरी, व्यवसाय, विवाह, वास्तू, आर्थिक सुबत्ता याबाबतच्या शास्त्रोक्त मार्गदर्शनासाठी संपर्क करा प्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ ज्योतिषाचार्य डॉक्टर निलेश बी कुलकर्णी यांना. संपर्क 860-001-4491, 8600-14191.
2: कॉफी चहाचा पहिला घोट सोबत बिस्किट खारी टोस्ट नान.

0: यात्रा आणि लग्न सराईनिमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
1: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
0: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 10 वाजतात. ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत डॉक्टर राजभोई सर्जिकल अँड एंडोस्कोपी.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, राजभोई सर्जिकल अँड एंडोस्कोपी क्लिनिक प्रस्तुत हार्नियाबद्दल बोलू थोडे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या बरोबर आहेत राजभोई सर्जिकल अँड एंडोस्कोपी क्लिनिकचे लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर प्रमोद राजभोई सर. नमस्कार सर.
3: नमस्ते.
2: हार्नियाबद्दल आपण बोलतो आहोत, श्रोतांना माहिती देतो आहोत, आणि अर्थातच जसं तुम्ही सांगितलं की हार्नियाची लक्षणं दिसल्यानंतर किंवा काही कॉम्प्लिकेशन्स होऊ नये म्हणून लवकरात लवकर ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं, पण याच्यासाठी काही डायग्नोसिस केलं जातं का, कुठल्या प्रकारच्या टेस्ट कराव्या लागतात याबद्दलही सांगा.
3: आता हार्नियाचं तसं डायग्नोसिस खूप सिम्पल असतं, त्याला आपण आमच्या भाषेमध्ये क्लिनिकल हार्निया इज अ क्लिनिकल डायग्नोसिस. म्हणजे काय, लक्षण पेशंटचं असतं की सूज आलेली आहे आणि पेशंट सांगत असतो की ती झोपल्यानंतर सूज आतमध्ये जाते, तर ह्याच्यामध्येच समजून जातं की हे हार्निया आहे. परंतु कधी कधी काही काही वेळेस सूज आत जात नाहीये, अशा वेळेस मग काही टेस्ट कराव्या लागतात. तर सगळ्यात महत्वाची म्हणजे सोनोग्राफी. पोटाची सोनोग्राफी केली की आपल्याला बऱ्यापैकी 99% पेशंटमध्ये हार्नियाचं डायग्नोसिस होतं. त्याच्या व्यतिरिक्त कधी कधी इंटरनल हार्निया मी जसं म्हटलं तुम्हाला, तर त्यासाठी मात्र कधी कधी तुम्हाला सीटी स्कॅन वगैरे ह्या टेस्ट कराव्या लागतात. परंतु मेजॉरिटी वेळा किंवा बहुतांश वेळा आपण क्लिनिकल डायग्नोसिस कधीतरी सोनोग्राफीची मदत हार्नियाचं डायग्नोसिस करायला लागू शकते.
2: श्रोते हो, एंडोस्कोपी लॅप्रोस्कोपी म्हणजेच दुर्बिणीद्वारे केल्या जाणाऱ्या पोटाच्या शस्त्रक्रिया आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता राजभोई सर्जिकल अँड एंडोस्कोपी क्लिनिकला, साई अमृत हॉस्पिटल सातारा इथे. संपर्क 77-67-82-78-92 77-67-82-78-92 77-67-82-78-92 डॉक्टर राजभोई सर, जसं डायग्नोसिस होतं त्यानुसार त्याच्या ट्रीटमेंट सुद्धा डिझाईन केल्या जातात का? वेगवेगळ्या प्रकारच्या हार्नियासाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स असतात का?
3: आता हार्निया कोणताही असो, बहुतांश वेळा ही ट्रीटमेंट ही त्याची सर्जरी हीच असते.
2: अच्छा.
3: हा काही गोळ्या औषधांचा आधार नाहीये, त्याला ऑपरेशन करूनच शक्यतो ते ट्रीटमेंट करावी लागते.
2: ओके.
3: काही वेळेस पेशंटची कंडिशन पाहता ते कधी कधी शक्य होत नाही, अशा वेळेसच नॉन ऑपरेटिव्ह ट्रीटमेंट किंवा आपण ऑब्झर्वेशनल म्हणतो त्या पद्धतीनं जावं लागतं जे पेशंट फिट नाही त्याच्यामध्ये. अदरवाईज बऱ्याच वेळा आपल्याला ट्रीटमेंट म्हटलं तर हार्नियाची ही सर्जिकल ट्रीटमेंटच असते.
2: अच्छा, सर्जरी करावी लागते असं तुम्ही म्हणालात, पण मग या ट्रीटमेंटचे सुद्धा काही वेगवेगळे प्रकार असतात का?
3: नक्कीच. आता हार्नियामध्ये कसं की दोन प्रकारे, म्हणजे पूर्वी आपण सर्जरी म्हणजे ओपन सर्जरी म्हणायचो किंवा कन्व्हेन्शनल सर्जरी ज्याच्यामध्ये चिरा मारून हार्नियाची सर्जरी केली जायची त्याला ओपन सर्जरी म्हणतो आपण. आणि आता ट्रेंड हळूहळू शिफ्ट होत चाललेला आहे की प्रत्येक हार्निया हा लॅप्रोस्कोपिकली दुर्बिणीद्वारे हा केला जातो, त्याला लॅप्रोस्कोपिक हार्निया रिपेअर म्हणतो. आता त्याच्याही पुढे ऍडव्हान्स मेट्रोसिटीमध्ये रोबोटिक सर्जरी केली जाते. लॅप्रोस्कोपी सारखंच आहे परंतु त्याच्यामध्ये रोबो असिस्टेड ते सर्जरी केली जातात.
2: अच्छा.
3: ह्याच्या व्यतिरिक्त हार्निया करताना हार्नियाचे टाईप आहेत, म्हणजे जसं आपण म्हणतो की हार्नियोटॉमी, हार्नियोराफी आणि हार्नियोप्लास्टी. हार्नियोटॉमी म्हणजे काय, तर शक्यतो जे लहान मुलं असतात साधारणतः 12 वर्षापर्यंत, आपण 10 ते 12 वर्षापर्यंत ज्यांना हार्निया होतो, ज्याला कंजनायटल हार्निया असतो शक्यतो ह्या पेशंटमध्ये, त्यांना आपण हार्नियोटॉमी करतो. म्हणजे फक्त सॅक असते ती बांधली जाते, तिथं रिपेअर दुसरं काही केलं जात नाही. त्याच्या पुढे जाऊन हार्नियोराफी जे अडल्ट पेशंटमध्ये आपण करतो, त्यांच्यामध्ये आपण काय करतो, तो सॅक तर बांधतोच आपण, त्याशिवाय त्याला तिथला टिश्यू वापरून तो रिपेअर केला जातो, इंटरनल टिश्यू. आणि तिसरा प्रकार आहे तो हार्नियो

0: हर्निओप्लास्टी ज्याच्यामध्ये आपण मेश टाकली जाते आणि तो रिपेअर केलं जातं त्याला हर्निओप्लास्टी म्हणतो.
1: अच्छा, खूप छान माहिती आजच्याही कार्यक्रमात आपण ऐकलेली आहे. अशीच अजूनही माहिती जाणून घेऊयात पुढच्या भागात. तत्पूर्वी श्रोते हो, एन्डोस्कोपी लॅप्रोस्कोपी म्हणजेच दुर्बिणीद्वारे केल्या जाणाऱ्या पोटाच्या शस्त्रक्रिया आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता राजभोई सर्जिकल आणि एन्डोस्कोपी क्लिनिकला, साई अमृत हॉस्पिटल सातारा इथे. संपर्क 77 67 82 98 92 77 67 82 98 92 7767827892. पुन्हा भेटूयात. राजभोई सर्जिकल अँड एन्डोस्कोपी क्लिनिक प्रस्तुत हर्नियाबद्दल बोलू थोडे या कार्यक्रमात डॉक्टर प्रमोद राजभोई सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
2: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होतात. डॉक्टर राजभोई सर्जिकल अँड एन्डोस्कोपी क्लिनिक. सकाळचे 10:05 आणि 30 सेकंद होत आहेत. आता यानंतरचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आहे अनुरूप विवाह संस्था.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
5: नमस्कार.
4: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्यासमोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
5: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षांपूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
4: ओके.
5: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालय कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
4: अच्छा.
5: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
4: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800 267 79 91 1800 267 79 91 1800 267 79 91. आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
5: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळ सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
4: अच्छा.
5: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
4: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
5: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
6: अच्छा.
5: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच

0: लवकरच आम्ही सुरू करू.
1: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
0: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7,000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2-4 करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकल्यात. अनुरूप विवाह संस्था हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10:10 झाली आहेत. आता यानंतरचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आहे जोगळेकर हॉस्पिटल.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
6: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
5: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
6: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
5: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 8-66-91-76-72.
7: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळच्या डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर चारुता.
8: नमस्कार.
7: आता अजून एक महत्वाचा प्रश्न असतो की बऱ्याच जोडप्यांना काही काही वेळा सायकल्स कराव्या लागतात आणि मग त्यांना पहिली सायकल सक्सेसफुल नाही झाली म्हणून दुसरी मग तिसरी अशी केली जाते, तर या कंडिशनमध्ये आयव्हीएफच्या किती सायकल्स करता येतात याबद्दल सांगा.
8: माझं वैयक्तिक मत असं आहे की आयव्हीएफच्या किती सायकल करता येतात याच्यापेक्षा पहिली सायकल सक्सेसफुल होण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे. बेसिकली प्रेग्नन्सी राहणं ही खूप गुंतागुंतीची प्रोसिजर आहे. आपण आयव्हीएफमध्ये स्त्रीबीज आणि पुरुष बीजांचं मिलन करून गर्भ बाहेर तयार करतोय, गर्भाशयाची तयारी करून तो गर्भ गर्भाशयात सोडतो आहे. मात्र आज सोडलेला गर्भ जो आहे आणि गर्भाशय याची एक नाळ जुळणं असं आपण मराठीत म्हणतो की त्याच्यावर जगाच्या पाठीवर कुठेच 100% अशी खात्रीशीर ट्रीटमेंट नाही. बेसिकली गर्भ जर चांगल्या क्वालिटीचा असेल आणि गर्भाशय आपण छान तयार केलं तर गर्भ गर्भाशयामध्ये रुजणं हे अपेक्षित असतं. आणि ह्या गोष्टी ज्या 100% आपल्या हातात नाही आहेत मात्र त्यासाठी प्रयत्न करणं 100% हे आपल्या हातात आहे. त्याच्यामुळे पहिलीच सायकल सक्सेसफुल करण्यासाठी नेमकं काय काय केलं पाहिजे हे आपण बघणं गरजेचं आहे.
7: अगदी. श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो. यासाठीच योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 8-66-91-67-67-2 8-66-91-67-67-2 8-66-91-67-67-2. डॉक्टर चारुता, जसं तुम्ही म्हणालात की पहिलीच सायकल सक्सेसफुल कशी होईल हे बघणं गरजेचं आहे, तर काय काय बघितलं पाहिजे मग यासाठी?
8: याच्या क्रायटेरियामध्ये नेहमी एज हे फार महत्वाचं असतं. त्याच्या व्यतिरिक्त वजन कसं आहे, लाईफस्टाईल थोडे मॉडिफिकेशन केले पाहिजे. आणि माझा असा जोडप्यांना सल्ला राहील की तुम्ही आयव्हीएफ म्हणजे काय, टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय हे समजून घ्या. तुमच्या ज्या काय शंका असतील त्या फर्टिलिटी स्पेशालिस्टकडनं त्याचं शंकांचं निरसन करून घ्या आणि एका पॉझिटिव्ह अॅटिट्यूडनी या ट्रीटमेंटला सामोरे जा. तुमचे जे काही प्रश्न असतील ते वेळोवेळी त्यांना विचारा. सांगितले

0: त्या गोळ्यांच्या वेळा पाळा, इंजेक्शन जे असतात त्यांच्या वेळा पाळा, आणि हे सगळं जेव्हा आपण करतो तेव्हा निश्चितच याचा सक्सेस जास्त येतो. ह्याच्या जोडीला स्ट्रेस मॅनेजमेंट हे खूप महत्वाचं आहे. कोणताही स्ट्रेस, मग तो वैचारिक असो, भावनिक असो किंवा मानसिक असो, या सगळ्याचा हॉर्मोन्सवर परिणाम होतो, स्पेशली फिमेल्समध्ये. आणि त्या सगळ्याचा इम्बॅलन्स झाला की कुठेतरी हे पाळीचे प्रॉब्लेम, वंध्यत्वाचे प्रॉब्लेम किंवा वारंवार गर्भपात होणं हे दिसून येतं. त्याच्या त्यामुळे आहार, व्यायाम, योग्य वेळेला औषधं आणि स्ट्रेस मॅनेजमेंट ह्या सगळ्यांची जर आपण चतुर्सूत्री नीट बांधली तर आपल्याला फर्स्ट सायकलमध्येच सक्सेस येण्याची शक्यता ही नेहमीच जास्त असते.
1: वा श्रोते हो, म्हणूनच अशाच या अत्याधुनिक टेक्नॉलॉजीनी, सकारात्मक अप्रोचनी आणि अर्थातच अवेअरनेसमुळे वंध्यत्वावर मात करणं आता शक्य आहे. म्हणूनच योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. पुन्हा भेटूयात. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्यप्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची या कार्यक्रमात डॉक्टर चारुता जोगळेकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात. जोगळेकर हॉस्पिटल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10:16 झाले. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम.

0: 17 मजली।
1: हो 17 मजली। कंगराड़कर इंफ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड, शाहू स्टेडियम, सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
2: ओळख 17 मजली।
3: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
4: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
4: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 866-91-676-72।
5: संकल्प सन्मित्र सोलर।
3: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98-81-38-71-14 98-81-38-71-14।
6: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, ओसीएम, विमलचे ब्रँडेड सूटिंग,
3: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा।
6: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
3: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
7: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती,
3: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
7: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
3: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
7: रोजच्या आयुष्यात लवकर परत,
3: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
7: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट।
3: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95-185-68-006।
8: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत। आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याज दर देखील। गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी, भाजी मंडई वाई।

0: श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
1: रांगोळे शेगडी फेस्टिवल, ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या.
2: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
1: मेसर्स आभा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर सातारा.
3: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
4: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये.
3: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.

0: श्रोते आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकत होतात प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरातलं लोकगीत.
1: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
2: भस्वडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: रोज रोज हवे हवे
2: ताजे ताजे नवे नवे
1: हेल्दी बाईट हॅपी लाईफ रुची अँब्रोसिया.
3: अँब्रोसिया फूडची दर्जेदार बेकरी उत्पादने.
4: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा 90 21 28 45 70.
5: स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची 5वी विंग सुरू.
6: ऍट 64 अवेन्यू 1BHK 2BHK फ्लॅट्स मेडिकल कॉलेज शेजारी सातारा 72 94 94 64 64.
5: साताऱ्याच्या 64 अवेन्यू ची आता शेवटचीच 5वी विंग बुकिंग सुरू.
7: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
8: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये.
7: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.robono-doj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: मिश्र संगीताच्या या कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं हे भक्तिगीत. रचना आहे यशवंत देव यांची, संगीतकार प्रभाकर जोग.

मीना खडीकर यांनी संगीतबद्ध केलेलं निलिमा देशपांडे यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता प्रज्ञा खांडेकर यांचा. श्रोतो, मिष्ट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर लोकगीत ऐकूया रंजना शिंदे यांच्या स्वरात.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमातलं हे शेवटचं बालगीत आपण ऐकलं. याबरोबरच मिश्र गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी.

आकाशवाणीचे हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 11 वाजले, प्रसारित करीत आहोत नाट्य संगीताचा कार्यक्रम.

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी. संपर्क अमेय जोगळेकर 9920111917 9920111497.
1: काय ग, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
2: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
1: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
2: रय शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
1: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
2: हो ना, शिवाय पुढे MBA MPhil आणि PhD ची सोयही.
1: मी पण ऐकलंय IIMच्या धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
2: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरीयेमध्ये.
3: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स, आता 2 शाखांमधून. 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा, जेम्स लेडीज स्वतंत्र विभाग.
4: जस्ट बेसिक, आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल.
5: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपतीवाडी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
6: रांगोळे शेगडी फेस्टिवल, ज्योती कंपनीच्या मल्टीबर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या.
7: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट, सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
6: मेसर्स आभा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर सातारा.
8: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
9: देत आहे 18 महिने मुदतीची
8: 9% व्याजदराची समृद्ध

0: ची ठेव योजना
1: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
0: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
1: संपर्क 84082939 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
0: नियम आणि अटी लागू.
2: 1 नंबर आर्थिक नियोजनासाठी 73 87 88 12 79 73 87 88 12 79.
3: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण.
2: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा.
4: यात्रा लग्न सराईसाठी मसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, OCM, विमलचे ब्रँडेड सूटिंग,
5: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
4: मग येताय ना खरेदीला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
5: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

द्रौपदी नाटकातलं पद आपण ऐकलं निर्मला गोगटे यांच्या स्वरात. पदरचना होती कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची. श्रोतेहो नाट्यसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: मराठी टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920111497।
1: तुम्हाला माहिती आहे का, दूषित अन्न पाणी, मद्यपान, ऑटोइम्यून आणि रक्तातील कावीळ यामुळे लिव्हरचे आजार होतात।
2: हो, आम्हाला माहिती आहे।
1: शिवाय अन्न नलिका, लहान मोठे आतडे, स्वादुपिंड, पाणथरी यांच्या कॅन्सर साठी लिव्हर स्कॅन, इंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, लॅप्रोस्कोपी, ERCP, बँडिंग, स्टेंटिंग अशा अत्याधुनिक आरोग्य सेवा असलेले पश्चिम महाराष्ट्रातील पहिले स्पेशालिटी सेंटर
3: मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर,
4: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा कोरेगाव रोड, सातारा। संकेतस्थळ www.meenakshi-multispeciality-hospital.com।
5: रोज रोज हवे हवे,
6: ताजे ताजे, नवे नवे,
5: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया।
7: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने।
8: डॉक्टर रेवलेज डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा। 9021-2845-4570।
9: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू।
10: ऍट 64 अवेन्यू, 1BHK 2BHK फ्लॅट्स, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा। 72-94-94-64-64।
9: साताऱ्याच्या 64 अवेन्यूची आता शेवटचीच 5वी विंग, बुकिंग सुरू।
11: एक नंबर आर्थिक नियोजनासाठी 7378-12-79, 7378-12-79।
12: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण।
11: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा।

0: वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात भावबंधन नाटकातलं पद आपण ऐकलं. पदरचना होती राम गणेश गडकरी यांची.
1: चेकेरीज डेली क्रेस कलेक्शन, लेडीज ब्रेसलेट्स, लेडीज कडा, हँड मंगलसूत्र अँड मेनी मोर लाइटवेट रिस्ट ज्वेलरी फॉर डेली वेअर.
2: JK Devi and Sons Jewelers, next to Panchamukhi Ganpati, Satara.
3: अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
4: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
3: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
4: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
3: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार.
1: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनर.

0: आता दोन शाखांमधून,
1: एक नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि दोन कमानी हाऊस राजपथ सातारा जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग.
0: जस्ट बेसिक. आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल.
2: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
3: देत आहे 18 महिने मुदतीची
2: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
3: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
2: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
3: संपर्क 84082993994. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
2: नियम आणि अटी लागू.
4: आकाशवाणीचे हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 11:30 आणि 30 सेकंद झाली आहेत. ऐकूया निवेदनासह सुमधुर गीतांचा कार्यक्रम.

श्रोते हो, वाट हा शब्द अनेक अर्थानी येतो. वाट म्हणजे रस्ता, वाट बघणे, वाट लावणे, वाटेला लावणे, वाटेनं जाणे, एक शब्द अनेक अर्थ. आज आपण याच अनुषंगानं येणाऱ्या गीतांचा पुढील अर्धा तास आनंद घेणार आहोत. वाट हा शब्द खूप छोटा आहे, पण त्यात दडलेला अर्थ फार गहन आहे. चला तर मग सुरू करूया आपला कार्यक्रम आणि पाहूया या वाटेवरती कोणती गाणी आपल्याबरोबर प्रवास करतायत.

किती सुंदर गीत. ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा, माझ्या मनातला का तेथे असेल रावा. आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत होतं, शांता शेळके यांचं, आणि संगीतकार होते हृदयनाथ मंगेशकर. वाट बघणं म्हणजेच इंतजार करणं. मग ही वाट बघणं कुणाचीही असेल, आपण आयुष्यभर वाट पाहत असतो. प्रत्येकाचं कारण ध्येय मात्र निराळं. एखादी प्रेयसी आपल्या प्रियकराची वाट पाहते, त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसते. त्यात अधीरता आहे, कधी एकदा डोळे भरून पाहते अशी ओढ आहे. हम इंतजार करेंगे. आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत पहा, वेगळ्या एका बाजाचं. स्वर्गीय स्वर आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचा, चित्रपट बहू बेगम, गीत साहिल लुधियानवी यांचं, संगीतकार रोशन.

बाभ बोरकरांची कविता असेल. देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती, वाळवंटातुनी सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. भमू शिंदेची कविता असेल. वाट धावते धावते चढ उतार घेऊन, दुःख गिळते हसत आता हुंद कापिऊन, काय सांगावे सोडले कुठे जगणे नेऊन. कवी अनिलांची कविता असेल. मला वाटते आवडते वाट वळणाची, दाट झाडीची नागमोडीची ही अलीकडची, नदीच्या थडीची मला आवडते वाट वळणाची. अशा कितीतरी कविता, त्यांच्या वाटा वेगळ्या. कधी दुःख, कधी आनंद, कधी विरह, तर कधी आनंदाचा शोध.

वाट म्हणजे रस्ता, असा अर्थ जेव्हा घेतो तेव्हा सरळ सोट रस्ता, वेडावाकडा, नागमोडी वळणाचा, चढण उताराचा, ही वाट चालताना कोणी निरुद्देश असेल, कोणी स्वप्नांच्या शोधात जात असेल, भविष्याच्या दिशेनं निघाला असेल, त्यात अनेक खाचा आहेत, काटेकुटे आहेत, पण ध्येय मात्र प्रत्येकाचं वेगळं आहे आणि आढळ आहे. चांगल्या उद्देशानं तुम्ही चालला असाल तर तुम्ही इच्छित स्थळी नक्कीच पोहोचणार.

ये राहें लेही जाएंगी मंजिल तक हौसला रख. तुमची वाट तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत निश्चित पोहोचवणार, पण थोडा धीर धरायला हवा. जीवनाच्या प्रवासात चालू तितक्या वाटा आहेत, योग्य वाट कोणती ती आपणच आपली शोधली पाहिजे.

भक्तिरसाची वाट आपण जेव्हा म्हणतो तेव्हा भक्तांना ही वाट त्यांच्या परमेश्वराजवळ घेऊन जाते, जिथे मनाला शांतता आणि समाधान मिळते. इथे अपेक्षा नसतात, फक्त समर्पण असतं. भाव आणि भक्ती यांचा संगम म्हणजेच परमेश्वराप्रती समरसता. कार्यक्रमाचा शेवट करूया तुकाराम महाराजांच्या अभंगानं, स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, आज आपण वेगवेगळ्या वाटांवरती जाणारी गीता ऐकलीत. प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या, त्यावरील अनुभव वेगळे. काही वाटा एकट्याने चालायच्या, तर काही दोघांनी सोबतीनं चालायच्या. पण आपण मात्र एकाच वाटेवर भेटत राहू आकाशवाणीच्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून. पुन्हा भेटू आपल्या पुढच्या कार्यक्रमात एका वेगळ्या विषयासह आणि त्या सोबतीला सुमधुर गीतांसह.

निवेदनासह गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचे हे सातारा केंद्र आहे. दुपारचे 12 वाजता आहेत. वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. वनिता मंडळ कार्यक्रमासाठी जाऊया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी यशश्री पुणेकर तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आपण सुट्टीमध्ये बाहेर परदेशी फिरायला जातो आणि तिथल्या आठवणी सोबत घेऊन येतो. तशीच एक आपली मैत्रीण कल्पना देशपांडे या मेपल्सच्या देशात म्हणजे कॅनडाला गेल्या होत्या. तिथल्या आठवणी त्या आपल्याला आज सांगणार आहेत, पण त्याआधी त्यांचा थोडक्यात परिचय. कल्पना देशपांडे कथाकथनकार, एकपात्री कलाकार.

0: लेखिका आहेत. अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये तसंच अनेक राज्य साहित्य संमेलनं आणि व्याख्यानमालामधून त्यांनी कथाकथन केलं आहे. महाराष्ट्रासह परराज्यातील आणि परदेशातील रसिकांसाठी कथाकथन आणि एकपात्री कार्यक्रम त्या सादर करत असतात. त्या दरवाजा आड हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून त्यांच्या मुलाखतीही प्रसारित झाल्या आहेत. अशा या कल्पना देशपांडे आज आपल्याला घेऊन जात आहेत कॅनडाच्या सफरीवर. तर ऐकूया कल्पना देशपांडे यांचा ललितबंध मेपल्सच्या पानातून.
1: नमस्कार. मेपल्सच्या पानातून. उत्तर अमेरिका खंडाच्या उत्तरेस असलेली मेपल पानांची भूमी म्हणजे कॅनडा हा देश. या देशाच्या ध्वजावरही मेपल पानाचं चिन्ह आहे. या अशा भूमीचं आकर्षण नेहमीच मनात होतं. तेव्हा चक्क कॅनडामध्ये काही महिने राहण्याचा योग आला. आपलं जितके महिने इथे वास्तव्य आहे त्याचा आपण पुरेपूर उपयोग करून घ्यायचा हे मनात ठरवलेलंच होतं. तिथे पोचल्यानंतर अगदी दुसऱ्या दिवसापासूनच सकाळी फिरायला जायला सुरुवात केली. सुंदर स्वच्छ मोकळे रस्ते, दुतर्फा ठराविक रस्त्याला ठराविक प्रकारची एकसारखी झाडं, पदपथांची व्यवस्था, या आणि अशा अनेक कारणांनी मॉर्निंग वॉकला जाण्याचं वेळ नकळत वाढू लागला. ट्रॅफिक रुल्स ते पाळणारे सर्व नागरिक हेही मॉर्निंग वॉकला जाण्याचं एक आकर्षणच वाटत होतं. रस्त्याने फिरताना तर छान वाटतं, पण त्याहीपेक्षा इथे फिरण्याचा आनंद घेता येतो तो ट्रेलमध्ये. ट्रेल म्हणजे नैसर्गिक ठिकाणी थोडी कच्ची थोडी पक्की डिझाईन केलेली पायवाट किंवा छोटा रस्ता जो ट्रेकिंग, हायकिंग, सायकलिंगसाठी वापरला जातो. इथे असतात विविध पक्षी, अगदी रस्त्यावर वागणारे ससे आणि पायाशी लुडबुड करणारी खारुताई. आता उत्कंठ होती कॅनडामधील काही प्रसिद्ध स्थळं, इथलं राहणीमान, खानपान, लोकसंस्कृती हे जाणून घेण्याची. टोरोंटो हे कॅनडातील प्रमुख सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं शहर आणि कॅनडियन प्रांताच्या ओंटोरियोची राजधानी. टोरोंटोजवळ अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत आणि इथेच आमचं 4 महिने वास्तव्य होतं. टोरोंटोजवळील पहिलं शहर जे आम्ही पाहिलं ते म्हणजे केम्ब्रिज. हे कॅनडियन हेरिटेज नद्या ग्रँड रिव्हर आणि स्पीड रिव्हर यांच्या संगमावर वसलेलं आहे. अद्ययावत रस्त्यांवरून पण ऐतिहासिक शहराची रचना पाहत ही संध्याकाळ आम्हाला अगदी रमणीय वाटत होती. 1800 काळातील ऐतिहासिक चुनखडीच्या इमारती या केम्ब्रिजचा इतिहास, वारसा आणि वैशिष्ट्य असल्याचं साक्ष दाखवत होत्या. टोरोंटोजवळ अनेक लेव्हेंडर फार्म्स आहेत. या फार्ममध्ये 30,000 ते 1,00,000 लेव्हेंडरची झाडे दिसून येतात. इथे फुलांचं सौंदर्य तर अनुभवता येतच, पण आम्हाला सगळ्यात जास्त कौतुक वाटलं ते येथील पियानोचं. फार्ममध्ये 3 ठिकाणी पांढरा, काळा अशा वेगवेगळ्या रंगाचे पियानो ठेवलेले होते. शिवाय ते सुस्थितीत होते आणि आपण त्याच्यावर आपली मनपसंत धून वाजवू शकतो, तेही कोणतंही शुल्क न देता. टोरोंटोचा महत्वाचा आणि जास्त आकर्षण असलेला भाग पाहायला आता जायचं होतं, ज्याला डाऊनटाऊन म्हणतात. डाऊनटाऊन टोरोंटो हे टोरोंटो शहराचं केंद्र आणि व्यावसायिक क्षेत्र आहे. डाऊनटाऊनचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे सीएन टॉवर. सीएन टॉवर हे टोरोंटोच्या क्षितिजाचं एक प्रमुख प्रतीक आहे. कॅनडामधील एक प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित वास्तू म्हणून याकडे पाहिलं जातं. हे एक उंच प्रसारण आणि दूरसंचार टॉवर आहे. ही इमारत एकूण 147 मजली उंच आहे. या ठिकाणाला दरवर्षी 2 दशलक्षहून अधिक आंतरराष्ट्रीय पर्यटक भेट देत असतात. या टॉवरमध्ये एक फिरणारे रेस्टॉरंट, ऑब्झर्वेशन रूम, अवलोकन कक्ष आहे. याच परिसरातील एक महत्वाचं आकर्षण म्हणजे रॉजर्स सेंटर स्कायडोम. हे एक मागे घेता येणारं छप्पर असलेलं स्टेडियम आहे. सीएन टॉवरजवळील रिप्लेच अॅक्वेरियम हे एक लोकप्रिय मत्स्यालय तर पाहायलाच हवं. हे देशातील सर्वात मोठ्या इनडोअर मत्स्यालयांपैकी एक आहे. इथे आज शिरताना कुठे पाहावं कुठे नाही असं झालेलं होतं. इथे सुमारे 450 वेगवेगळ्या माशांच्या प्रजाती आणि इतर समुद्री प्राण्यांचं घर आहे. माशांच्या विविध जाती पाहत असता मला एक वेगळंच दृश्य दिसलं आणि काही वेळ चमचमणारे आकर्षक मासे सोडून मी तिकडेच पाहत बसले. एक तरुण मुलगा आपल्या प्रथमदर्शनी अशिक्षित वाटणाऱ्या मायला तिथली माहिती वाचून सगळं समजावून सांगत होता. त्याच्या चेहऱ्यावरील आनंदी भाव मी टिपत होते. सीएन टॉवरच्या बाहेर अशाच एका आई मुलाच्या जोडीने पुन्हा माझं लक्ष वेधलं.

सुशिक्षित तरुण मुलगा जॉब निमित्ताने इथे आला असावा. आपल्या स्टायलिश आईला उभं करून तिचे वेगवेगळ्या अँगलने तो फोटो घेत होता. मायलेकाच्या दोन वेगवेगळ्या जोड्या, पण दोन्ही जोड्यांमध्ये मुलाच्या चेहऱ्यावरील भाव, डोळ्यातील चमक आणि आईबद्दलचं प्रेम हे सारखंच दिसत होतं. डाऊनटाऊनच्याच भागात वॉटरफ्रंटवर होणारा आंतरराष्ट्रीय एअर शो हा तर पाहायला हवा, आणि त्याची संधी आम्हाला मिळाली. या शोमध्ये प्रामुख्याने कॅनडा आणि अमेरिकेतील लष्करी, सरकारी आणि नागरी विमानांचं प्रदर्शन असतं. लेक साईडला शो पाहण्यासाठी आपल्याकडे जशी जत्रेला गर्दी असते ना, अगदी तशी गर्दी होती. विविध एअरक्राफ्टच्या कसरती त्या करत असताना त्यांनी आकाशात केलेले विविध आकार हे सगळं नयनमनोहर असं वाटत होतं. टोरंटोच्या आसपास पाहण्यासारख्या बऱ्याच सिटीज, टाउन्स आणि ठिकाणं आहेत. केम्ब्रिज, पॅरिस, गोडरिज, ब्ल्यू माउंटन, टॉबरमरी, मुस्कोका, हॅमिल्टन, रॅटलस्नेक इत्यादी, आणि महत्वाचा जगप्रसिद्ध नायगारा. बरीच ठिकाणं पाहिली, पण प्रत्येकाबद्दल बोलायचं म्हटलं तर खूप काही आहे. पण ते सर्व पाहत असताना खूप मजा घडत होत्या, वेगवेगळी माहिती मिळत होती, वेगवेगळ्या अनुभवातून नवीन काही शिकायलाही मिळत होतं. या अनेक ठिकाणी जाताना मध्ये मध्ये कॅनडातील प्रसिद्ध ब्रँड असलेलं टीम हॉर्टन, किंवा ज्याला टीम्स म्हणतात, असं बहुराष्ट्रीय कॉफी हाऊस रेस्टॉरंट दिसून येतं. वेगवेगळ्या फ्लेवर्सची कॉफी, डोनट्स, सँडविच, वेगवेगळ्या फ्लेवर्सचे टिमबिट्स, मफिन्स, ब्रेकफास्ट किंवा आणखी काही फास्ट फूड इथे मिळतं. या टीम्समध्ये अनेक वेळा गेलो. सुरुवातीला एक गंमतच झाली. मी आत गेले आणि टेबलावर थोडंसं आधीच्या कस्टमरनी काहीतरी सांडलेलं होतं. काउंटरच्या इथे एकसारखा टी शर्ट घातलेली दोन तीन मुलं उभी होती. मी त्यांना टेबल क्लीन करण्याची रिक्वेस्ट केली, पण त्यांनी क्लीन केलं नाही. नंतर माझ्या मुलाकडून कळलं की इथे आपणच साफ ठेवायचं असतं आणि आपणच स्वच्छ करून बसायचं. हा स्वयंशिस्तीचा मला पहिला धडा होता. टोरंटोजवळील तीन चार दिवस राहण्याचं एक सर्वोत्तम ठिकाण म्हणजे टॉबरमोरी. येथील जॉर्जियन बे, सुंदर तळं, सुंदर निळं पाणी आणि त्यांनी हजारो वर्षांपासून निर्माण केलेल्या नेत्रदीपक खडक रचना पाहण्यासारख्या आहेत. जॉर्जियन बे मधील फुलांच्या कुंड्यांसारखं दगडी खांबांचे फ्लॉवरपॉट आयलंड हे येथील प्रमुख आकर्षण. एक छोटंसं शहर गोडरिज हेही पाहण्यासारखं आहे. हे सूर्यास्तासाठी प्रसिद्ध आहे. काहींचा असा दावा आहे की राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी एकदा गोडरिजला कॅनडामधील सर्वात सुंदर शहर असं म्हटलं होतं. एकदा वॉकला जाताना मी पाहतच बसले. एका ठिकाणी एक 80 वर्षाचे गृहस्थ अगदी वेलटुडू पदपथ आणि त्या शेजारील सरकारी लॉनवरील कचरा उचलून तो मोठ्या गोडीत भरत होते आणि परिसर स्वच्छ करत होते. त्या गृहस्थांचा याही वयातील उत्साह आणि स्वयंसेवा पाहून मी थक्कच झाले. आता श्रावण महिना आला आणि आपले हिंदू सणवार सुरू झाले. श्रावणी सोमवारी हिंदू हेरिटेज सेंटर इथे शंकराच्या पिंडीचा अभिषेक किंवा ज्युतीचा फोटो, तुळशीपासून केळीच्या खुंटांपर्यंत आणि भिजवलेल्या वातींपासून आपल्याकडे मिळतात त्या सगळ्या वस्तू इंडियन स्टोअरमध्ये मिळतात हे पाहून इथेही आपली संस्कृती टिकून आहे याचा मला आनंद झाला. गणेशोत्सवात 5 दिवसाच्या आमच्या घरच्या गणपतीच्या दर्शनाला आम्ही रोज काही फॅमिलींना बोलवत होतो, आम्हालाही काही ठिकाणी बोलवत होते. त्या आरत्या म्हणणं आणि प्रसादासाठी घरी करून आणलेले उकडीचे मोदक हे सगळं पाहून आपण सणावाराला भारतात नाही याची खंत मुळीच वाटली नाही. आमच्याजवळच हिंदू सभा मंदिर होतं. हे 30 वर्ष जुनं मंदिर आहे. साधारण 1000 लोक बसू शकतील एवढा मोठा सभा मंडप. येथे संपूर्ण दिवसभर गणेशोत्सवाचा कार्यक्रम ठेवला होता. या गणेशोत्सवात माझ्या एकपात्री कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कॅनडामध्ये प्रथमच कार्यक्रम करण्याचा आनंद आणि अनुभव खूप छान होता. जरा सणवार संपले आणि आमची पुन्हा भटकंती सुरू झाली. तुम्हाला असं वाटलं असेल ना की मी कॅनडाला गेले आणि नायगारा पाहिला नाही. अहो असं कसं होईल. ड्रीम प्लेसेसमधली एक प्लेस म्हणजे नायगारा. तो तर 3 वेळा पाहिला. जगातील सर्वात मोठ्या धबधब्यांपैकी एक नायगारा हा धबधबा. अमेरिका आणि कॅनडा या दोन देशांच्या सीमेवर नायगारा नदीवर आहे. धबधब्याचा मोठा भाग कॅनडाच्या बाजूनी आहे तर अमेरिकेच्या बाजूनी अमेरिकन फॉल्स आहे. कॅनडाच्या बाजूने नायगारा जास्त छान दिसतो. जगप्रसिद्ध, अतिशय सुंदर, अद्भुत असा हा नायगारा पाहायला दरवर्षी करोडो लोक येतात. ज्या दिवशी प्रथम नायगारा पाहायला जायचं होतं ना, त्या दिवशी मी खूप एक्साइट झाले होते. तासाभराच्या ड्राईव्ह नंतर आम्ही नायगाराच्या जवळपास पोहोचलो. समोर गेट बंद असलेलं दिसलं. गेटच्या पलीकडे अमेरिकेचा

व अलीकडे कॅनडाचा ध्वज फडकत होता. दोन्ही देशांची ही सीमा होती. आमची गाडी पुढे निघाली. मोठे मोठे वृक्ष, विविध रंगी फुलांचे ताटवे, ट्युलिप हे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला ज्याचं दर्शन घेण्यासाठी जीव व्याकुळ झाला होता तो नायगारा होता. सर्वप्रथम मेड ऑफ द मिस्ट नावाची बोट राईड करण्यास प्लॅस्टिकचे रेनकोट घालून निघालो. ती बोट आपल्याला अमेरिकन व कॅनडियन धबधब्याच्या अगदी जवळ घेऊन जाते. उंचावरून खूप फोर्सनी कोसळणारं पाणी, त्याचे जोरजोरात उडणारे तुषार, घटकेत धुकं, घटकेत खाली आलेले ढग, यातून बोट हळूहळू पुढे जात होती. सुरुवातीला अमेरिकेचे दोन धबधबे पाहून ज्यावेळी ही बोट कॅनडाच्या त्या मोठ्या धबधब्याजवळ आली ना, त्या क्षणी त्याचं ते अद्भुत जगप्रसिद्ध रूप, उंचावरून तो झेपावणारा प्रपात मी पाहतच बसले. हे जगातील आश्चर्यच, निसर्गाचा परमेश्वर निर्मित हा अनोखा विलक्षण आविष्कार आहे असं वाटलं. माझ्यासाठी जीवाशिवाची गाठ पडावी असाच तो क्षण होता. नायगारा नदीवर रेनबो ब्रिज नावाचा पूल बांधण्यात आला असून त्यावरून धबधब्याचं सौंदर्य चांगलं पाहता येतं. साधारण 4 वाजता ढग, हलका पाऊस आणि मध्ये सूर्याची रुपेरी किरण, अशात 2-3 सुंदर रेनबो पाण्याची संधी मिळाली. नायगारा फॉल्स त्याच्या सौंदर्यासाठी तर प्रसिद्ध आहेच, शिवाय तो जलविद्युत ऊर्जेचं एक मौल्यवान स्रोत आहे. तेव्हा ते पॉवर स्टेशन पाहणं हेही महत्वाचं. द टनेल हेही तितकंच छान. व्हाईट वॉटर वॉक, व्हर्पूल एरोकार ही सर्व आकर्षणं खरोखरच आकर्षक आहेत. नायगारा धबधबा पाहायची खरी मजा आहे रात्री, तेही कॅनडाच्या बाजूने. फॉल्समधून पडणाऱ्या पाण्यावर प्रकाशाचं झोत सोडलेले आहेत. वेगवेगळ्या रंगात दिसणारे पाणी पाहताना कितीही वेळा पाहिलं तरी समाधान होतच नाही. पावलं तिथेच घुटमळू लागतात. दर मिनिटाला पाण्याचे बदलणारे रंग आणि वेगवेगळ्या रंगात न्हावून निघालेला नायगारा धबधबा, ते नयनमनोहर दृश्य डोळ्यासमोरून हलत नाही. शिवाय ठराविक वेळेला होणारी फटाक्यांची आतिषबाजी तीही पाण्यासारखी असते. नायगारा धबधब्याच्या खाली एक बोगदा आहे, तो रात्री पाण्यात मजा येते. धबधब्याच्या खालील प्रवाहाखालील भागाचं अतिशय सुंदर दृश्य पाहण्याचा हा अनुभव खूपच छान. तिसऱ्यांदा नायगारा येथे भेट दिली ती नायगारा ऑन द लेक येथे. हे एक सुंदर ऐतिहासिक शहर आहे जे नायगारा ऑन द लेक तलावाच्या काठावर वसलेलं. येथील ऐतिहासिक इमारती कलादालनं पाहून स्थानिक दुकानात शॉपिंगही करता आलं. अनेक वायनरीज, उत्कृष्ट रेस्टॉरंट्स इथे आहेत. इथे वायनरीचे विविध प्रकार टेस्ट करण्यासाठी देण्यात येतात. कॅनडामध्ये सप्टेंबर महिना हा शरद ऋतूचा, ऑटम पहिला महिना असतो. या महिन्यात तापमान थंड होऊ लागतं आणि पानं रंग बदलून पिवळी, नारंगी आणि लाल रंगाची होऊन गळू लागतात. निसर्ग जणू होळीच्या रंगात रंगून गेल्यासारखा वाटतो. निसर्गाचं हे बदललेलं रूप पाहण्यासाठी अनेक जण सहलीचं नियोजन करतात. हॅमिल्टन, मुस्कोका, रॅटलस्नेक हे त्यावेळी आम्ही आवर्जून ट्रेक केले. ऑक्टोबर महिन्यात निसर्गाचं रूप तर पूर्णपणे बदललेलं असतं. याच महिन्यात कॅनडातील प्रसिद्ध पंपकिन फेस्टिवल असतो. इथे आम्हाला पहिल्यांदाच पंपकिन महोत्सव आणि हॅलोविन हे दोन्ही पाहायला मिळालं. यानंतर आपला प्रमुख सण दिवाळी आला. दिवाळीमध्ये कॅनडातील पहिलं प्राचीन भारतीय मंदिर तिथे जाण्याची संधी मिळाली. एक दिवस रात्रीच्या जेवणानंतर मुलगा आम्हाला एका वेगळ्याच ठिकाणी घेऊन गेला आणि त्यांनी आम्हाला दाखवले नॉर्दर्न लाईट्स. अवकाशात दिसणारा निसर्गाचा अद्भुत चमत्कार म्हणजे नॉर्दर्न लाईट्स, ते पाहून मी अवाकच झाले. आज आकाशातही रंगपंचमीचा खेळ सुरू झालाय असं वाटत होतं. बरंच काही पाहून झालं होतं. मुलांबरोबर, नातीबरोबर खूप मजा केली होती. मायदेशी परत येण्यापूर्वी एक दिवस मी आणि माझे पती लॉन्ग ड्राईव्हसाठी निघालो. मी एका लॉनवर एका बाकावर निशब्द बसलो होतो. जवळच एअरपोर्ट होतो. वरून सारखी विमानं चालली होती आणि त्यावेळी ते विमान पाहिलं आणि मला ने मजसी ने परत मातृभूमीला हे शब्द आठवले. अर्थात आमचं कारण वेगळं होतं. आहे मनोहर तरीही आपला गाव आठवणारच ना. आता कॅनडामध्ये आणखी थंडी वाढू लागली होती. आपल्याकडे भारतात थंडीच्या दिवसात अनेक पक्षी स्थलांतर करून येत असतात, तसेच आम्ही भारतात परत येण्यासाठी तयार होतो. प्रसिद्ध कवी जावेद अख्तर यांनी म्हटलेलं आहे, पंछी नदिया पवन के झोके, कोई सरहद नाही ने रोके. पण मनुष्याचं तसं नाही आहे ना. आपल्याला मायदेशी काही दिवसांनंतर परत यावंच लागतं.
दुसऱ्या देशात किती दिवस राहायचं याची

0: मर्यादा असते. आमची मर्यादा अर्थातच आमचा व्हिसा संपत आला होता. शिवाय मायदेशही साथ घालत होता. काही वेळाने विमानाने उड्डाण केलं. खिडकीतून दिसणारे कॅनडाचे नयन मनोहर दृश्य, ते लेक, रस्ते, झाडं आणि मेपलची पानं धूसर होत गेली. त्याला दोन कारणं होती, ती मी सांगायला नकोच. या मेपल पानांचा मात्र विसर पडला नाही. असंख्य आठवणींबरोबर मेपलची पानंही लक्षात होती. स्वदेशी येताना मेपलची साथ बरोबर होतीच. येताना बरेच जणांना भेट देण्यासाठी मेपल सिरप बरोबर घेऊन आलो होतो. तेव्हा मेपलचा गोडवा आणि कॅनडाच्या गोड आठवणी पुढील कॅनडा दौऱ्यापर्यंत आमची साथ देणार होते.
1: आताच आपण ऐकलात कल्पना देशपांडे यांचा ललितबंध मेपल्सच्या पानातून. मैत्रिणींनो, एक स्त्री म्हणून आपल्या मनाची ओळख कवितांमधून करून घ्यायला आपल्याला नक्कीच आवडेल, हो ना? म्हणूनच आज आपण ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी यांना बोलवलं आहे. अंजली कुलकर्णी या मराठी साहित्यात MA असून मराठी स्त्रीवादी कवयित्री आणि लेखिका आहेत. त्यांची एकूण 23 पुस्तकं प्रसिद्ध आहेत आणि पहिल्या दोन कविता संग्रहांना महाराष्ट्र राज्य शासनाचं उत्कृष्ट साहित्य निर्मितीचे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांना एकूण 30 पेक्षा अधिक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या कवितांचे हिंदी, इंग्लिश, नेपाळी, गुजराती, उर्दू अशा भाषांमधून अनुवादही प्रकाशित झाले आहेत. बदलत गेलेली सही हा त्यांचा कविता संग्रह पुणे विद्यापीठात MA मराठीसाठी अभ्यासक्रमात समाविष्ट केला गेला आहे. SSC बोर्डाच्या 10वीच्या इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकातही त्यांच्या काही कविता समाविष्ट आहेत. दोन विद्यार्थी त्यांच्या कवितेवर PhD करत आहेत. विविध संमेलनांचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आहे. आंतरभारतीय आणि साहित्यप्रेमी भगिनी मंडळ या दोन संस्थांच्या विद्यमान अध्यक्ष त्या आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे इथे कार्यवाह म्हणून कार्यरत आहेत. तर ऐकूया अंजली कुलकर्णी यांच्या कविता.
2: नमस्कार. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे नदी. कवितेचं शीर्षक जरी नदी असलं तरी नदीच्या रूपकातून स्त्रीच्या सनातन दुःखाचा वेध या कवितेत मी घेण्याचा प्रयत्न केला आहे. कविता अशी आहे. नदीला अडविले कोणी, नदीला कोंडले कोणी, नदीच्या उगमस्रोताशी बांध हा घातला कोणी. उगमस्रोताशी बांध मुलीला जन्मालाच येऊ दिलं जात नाही. नदीला अडविले कोणी, नदीला कोंडले कोणी, नदीच्या उगमस्रोताशी बांध हा घातला कोणी. नदीचे हासरे पाणी, नदीचे नाचरे पाणी, नदीचे हासरे पाणी, नदीचे नाचरे पाणी, नदीच्या अवखळ खळाळाला चाळ हे बांधले कोणी. नदीच्या अवखळ खळाळाला चाळ हे बांधले कोणी. नदीवर बांधला घाट, नदीचा संकोचला काठ, नदीवर बांधला घाट, नदीचा संकोचला काठ, सुशोभित वस्त्र लेण्यांनी नदीला नटविले कोणी. सुशोभित वस्त्र लेण्यांनी नदीला नटविले कोणी. नदीचे विस्तारते पात्र, नदीचे मोहरते गात्र. मुलगी मोठी होते. नदीचे विस्तारते पात्र, नदीचे मोहरते गात्र, नदीच्या वळण वळशांचा बाज हा मोडला कोणी. नदीच्या वळण वळशांचा बाज हा मोडला कोणी. आणि शेवटी नदी तर लेक निसर्गाची, नदी तर लेक निसर्गाची, प्रतीती पूर्ण मुक्ततेची, वाहणे याच काठाने भाग हे पाडले कोणी. नदीला अडविले कोणी, नदीला कोंडले कोणी, नदीच्या उगम स्रोताशी बांध हा घातला कोणी, बांध हा घातला कोणी. माझी पुढची कविता आहे बदलत गेलेली सही. सही म्हणजे आपली स्व ओळख. पण स्त्रिया किती शिकल्या, कमावत्या झाल्या तरी देखील घरादारात त्यांना स्थान नसतं. त्यांना त्यांची ओळख, त्यांचा चेहरा मिळत नाही आणि अशाच त्या संपून जातात. अशा अगदी एका सर्वसामान्य स्त्रीच्या सही संदर्भातल्या स्वगतासारख्या आठवणींमधून

तिचं रेखाटलेलं चित्र, बदलत गेलेली सही. किती बदलत गेली आपली सही एवढ्या वर्षात, किती बदलत गेली आपली सही एवढ्या वर्षात, तरी काहीच कसं बदललं नाही आयुष्यात. शाळेत बाईंनी दोन रागांचा ग्रहपाठ तपासायला सांगितला तर अगदी बाईंसारखी सही सही सही केली आपण. बाईंनी पाहिलं तर रागवल्याच, कौतुक तर लांबच. नंतर एसीसीच्या फॉर्मवर सही कर म्हणाले बाबा, तर गांगरून नुसतं नावच लिहिलं, कुमारी शांता गणेश जोशी असं. एकदा बाबांच्या खात्यातले पैसे काढायला गेले बँकेत. एकदा बाबांच्या खात्यातले पैसे काढायला गेले बँकेत तर ते जाड चष्म्याचे टकले काका म्हणाले, सही कर. तर गोंधळून विचारलं आपण, कुणाची करू? जगातला सारा कुत्सित भाव चेहऱ्यावर आणत काका म्हणाले, कर पंतप्रधानांची. कॉलेजात स्वतःच्या नावाला दिल्या खूप सुंदर सुंदर लपेटी, ने ठरवलं अशी करायची सही. वाटलं झालो आपण आज कोणीतरी. नंतर हळूहळू शिक्षण नोकरी लग्न झालं, वेगळ्या वेगळ्या कामांसाठी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पुष्कळ सह्या केल्या. वेगळ्या वेगळ्या वेळी नेहमी वेगळी सही यायची, एक अशी सही नाहीच जमली आपल्याला कधी. तशी सुरुवातीला खूप ईर्षेनं करायचे, सुंदर जगण्यासारखी सुंदर सही. तशी सुरुवातीला खूप ईर्षेनं करायचे, सुंदर जगण्यासारखी सुंदर सही. नंतर नंतर नंतर करून करून करून त्यातली मजाच गेली. खूप प्रश्न पडले जगताना, स्वतःचे स्वतः पण जपताना. खूप प्रश्न पडले जगताना, स्वतःचे स्वतः पण जपताना. काही आपोआप सुटले ईश्वर इच्छेने, काही ईश्वर इच्छेनंच नाही सुटले. आता सही करताना थरथरतो हात कापतो. आता सही करताना थरथरतो हात कापतो. पेन्शन आणायला गेले की बँकेतला तो गोरा गुमटा हसरा बेटा म्हणतो, आजी कशाला पडता आता सहीच्या फंदात, आजी कशाला पडता आता सहीच्या फंदात, उठवा तो अंगठा आणि घेऊन जा पेन्शन आरामात. नातवाचा हात धरून घरी परतताना मनाशी येत, नातवाचा हात धरून घरी परतताना मनाशी येत, खरंच का पडलो आपण इतकी वर्ष सहीच्या फंदात, का पडलो आपण इतकी वर्ष सहीच्या फंदात. याच्यानंतरच्या ज्या दोन कविता आहेत त्या कोरोना काळामध्ये सुचलेल्या आणि त्या काळात लिहिलेल्या कविता आहेत. त्यावेळेला आपण बाहेर कुठे जाऊ शकत नव्हतो, त्या विषयावरची लिहिलेली कविता. कवितेचं शीर्षक आहे बाग. बाग, केव्हाचे पाहतायत वाट बागेतले झोके, मुलांच्या झुलण्याची मनसोक्त फुलण्याची. केव्हाचे पाहतायत वाट बागेतले झोके, मुलांच्या झुलण्याची मनसोक्त फुलण्याची. कंटाळलाय सीसॉ वरचे पाते वर आणि खालचे खालीच धरून धरून. तरसली हिरवळ मुलांच्या किलबिलाटाला, धडपडण्याला गोंगाटाला. गेलीयत कुठे मुलं, विचारतायत फुललेली फुलं आकुळ व्याकुळ झालेली. गेलीयत कुठं मुलं, विचारतायत फुललेली फुलं आकुळ व्याकुळ झालेली. घाबरलीये हवा स्वतःच्याच विषारी फुत्कारांना, राक्षसी विषाणूंना. शोधतायत निरागस नजरा लपाछपी खेळणाऱ्या लबाड कोरोनाला. शोधतायत निरागस नजरा लपाछपी खेळणाऱ्या लबाड कोरोनाला. केव्हापासून हाका मारतीये बाग, येऊ देना जाग जगण्याला, येऊ देना जाग जगण्याला. आणि कोरोनाच्याच काळामध्ये लिहिलेली ही थोडीशी एक सकारात्मक भाव व्यक्त करणारी कविता. कविता अशी आहे, झाडं कुठे जातात रोज दूरच्या अंतरावर, तरीही पसरतातच ना त्यांची मुळं लांबवर. झाडं कुठं जातात रोज दूरच्या अंतरावर, तरी पसरतातच ना त्यांची मुळं लांबवर. शोधून काढतात ठाई ठाई ओलाव्याचे प्रदेश, ने पाठवतात फांद्यांना पर्णबहराचे संदेश. झाडं कुठं जातात रोज दूरच्या अंतरावर, जमिनीच्या खाली खोल खोलात झाडं लांबवत राहतात आपले हात.

0: ओठांलेल्या दुसऱ्या मुळांच्या शोधात. जमिनीच्या खाली खोल खोलात झाडं लांबवत राहतात आपले हात तहानेल्या दुसऱ्या मुळांच्या शोधात. सगळी मिळून धरतात फेर नि सगळी मिळून गाणी गातात. झाडं कुठे जातात रोज दूरच्या अंतरावर. आपली जागा न सोडता झाडं कसं उधळतात हिरवं चैतन्य. आपली जागा न सोडता झाडं कसं उधळतात हिरवं चैतन्य. नि प्रस्फुरित होतात पशु पक्षी माणसं जगण्याच्या अतोनात ऊर्जेनं. झाडं कुठे जातात रोज दूरच्या अंतरावर तरीही पसरतातच ना त्यांची मुळं लांबवर. तरीही पसरतातच ना त्यांची मुळं लांबवर. आणि ही एक पुढची कविता आहे. ही साधारणपणे प्रतिभाशक्तीच्या संदर्भामध्ये कवितेच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये लिहिली गेलेली कविता आहे. कविता अशी आहे. कालच्या आंधळ्या पाण्यात कायती वाकुनी बघते. कालच्या आंधळ्या पाण्यात कायती वाकुनी बघते. कपारी तील झिरप्याचे कोणते गीत पाझरते. खड्याचा स्पर्श होताना का अंधार थरथरला. खड्याचा स्पर्श होताना का अंधार थरथरला. छेडल्या निगूढ तारांचा नाद रानात रुमझुमला. छेडल्या निगूढ तारांचा नाद रानात रुमझुमला. कुणाची आकृती नाचत अशी पाण्यातून येते. कुणाची आकृती नाचत अशी पाण्यातून येते. लपेटून सूर सोनेरी गोलगिरकीतून फिरते. नदीचा नाद भिजणारा असा अव्याहता काठी. नदीचा नाद भिजणारा असा अव्याहता काठी. कसे हे हर क्षणी नूतन खळाळून हासते पाणी. कसे हे हर क्षणी नूतन खळाळून हासते पाणी. आणखी एक कविता वाचते स्त्रियांच्या संदर्भातली. की स्त्रियांना आपण दोनच प्रकारे बघत असतो. अजून काही स्त्रीचं वेगळं विश्व असतं हे पुरुष प्रधान व्यवस्थेमध्ये बघितलंच जात नाही. त्याच्यावर प्रकाश टाकणारी ही कविता. कवितेचं शीर्षक आहे बदाम राणी चौकट राणी. या घराची चौकट ओलांडून मी रोजच जाते बाहेर. तथाकथित स्त्रीपणाची सारी बंधने जुगारीत मी फक्त स्वतःचे बंधन मानते. मी होऊ देत नाही चुकूनही स्वतःला बाई. मी होऊ देत नाही चुकूनही स्वतःला तथाकथित बाई. माणूस म्हणून जगण्याचा सहज पवित्र असतो माझा. इतरांच्या नजरेतील बाई म्हणून जोखण्याला समंजसपणे दृष्टीआड करते मी. इतरांच्या नजरेतील बाई म्हणून जोखण्याला समंजसपणे दृष्टीआड करते मी. ते बनवू पाहतात मला चौकट राणी. संस्कृतीच्या विहिरीवरचे ओढायला लावतात रहाट गाडगे. नि स्त्रीत्वाच्या चौकटी बाहेर झेपावताना अडवू पाहतात माझे स्वत्वाचे पाणी. ते बनवू पाहतात मला चौकट राणी. संस्कृतीच्या विहिरीवरचे ओढायला लावतात रहाट गाडगे. नि स्त्रीत्वाच्या चौकटी बाहेर झेपावताना अडवू पाहतात माझे स्वत्वाचे पाणी. किंवा हवी असते त्यांना त्यांच्यासाठी एक बदाम राणी. किंवा हवी असते त्यांना त्यांच्यासाठी एक बदाम राणी. त्यांच्या हृदयांना बाणांनी विंधत दिल खेचक अदांनी गाणारी विभ्रमांची लाडीक फेकदार गाणी. पण मला बनायचे नसते चौकट राणी किंवा बदाम राणी सुद्धा. पण मला बनायचे नसते चौकट राणी किंवा बदाम राणी सुद्धा. मला हवे असते समंजस सहजीवन. पण मला कुठल्याच राजाची राणी बनून राहायचे नसते. मला हवे असते समंजस सहजीवन. पण मला कुठल्याच राजाची राणी बनून राहायचे नसते. मला माझ्याच स्वतःच्या साम्राज्याची सम्राज्ञी बनायचे असते. मला माणूस म्हणून जगायचे असते. मला माणूस म्हणून जगायचे असते. मला माणूस म्हणून जगायचे असते.
1: आपण ऐकत होता अंजली कुलकर्णी यांच्या कविता. मैत्रिणींनो, या कविता ऐकताना तुमच्याही मनात अनेक भावना उसळून आल्या असतील. हो ना? खरंच आहे, या कवितांमधून आपल्याला आपलीच ओळख होते असं वाटत जातं. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सखी विश्व या कार्यक्रमाची. आजच्या सखी विश्व या कार्यक्रमाचं लेखन केलं आहे विद्यागौरी ताम्हणकर यांनी आणि सहभाग घेतला आहे विद्यागौरी ताम्हणकर आणि अपर्णा जोग यांनी. सखी विश्व.

0: एक्सक्यूज मी, तुम्ही अपर्णा का?
1: हो, पण आपण कोण?
0: अग अपर्णा, किती दिवसांनी भेटतेस, मला ओळखलं नाहीस का? सॉरी सॉरी, थांब, स्कार्फ आणि गॉगल काढते. आता बघ, ओळखता येत आहे का ते?
1: अगो विद्या, यार किती वर्षांनी भेटतेस, अजूनही तशीच दिसतेस ग.
0: अग तू सुद्धा, आणि त्यामुळेच तुला बघून लगेच ओळखलं. पण म्हटलं ताई आम्हाला ओळखतायत की नाही कोण जाणे.
1: अग मी 6 महिन्यांपूर्वीच इकडे राहायला आले.
0: बर बर,
1: तेव्हाच तुझी आठवण झाली होती बघ, पण तुझा नंबर नव्हता ग.
0: असू दे असू दे, आता भेटलोय ना मग छानच, मस्तच. दो बिछडे हुए दोस्त मिल गए.
1: खरंच ग, खरंच. आणि आपल्या दोघींच्या आयांमुळे आपण छान मैत्रिणी झालो होतो.
0: होय,
1: पण बदल्या झाल्या सतत, आणि आम्ही सगळेच गावोगावी फिरत. पण विद्या, तुझ्या चेहऱ्यावर मात्र एक छान शांतता दिसतेय ग.
0: अग मी आत्ताच आमच्या मेडिटेशनच्या क्लासवरून घरी चालले होते. थोडा वेळ होता, मी म्हटलं जरा बसूया बागेत निसर्गाच्या सोबत. आणि आमचं पण कसं, मेडिटेशन नसतं, त्याआधी छान चर्चा असते, कुणाचे प्रश्न असतील तर त्याची चर्चा करतो. पण सगळ्यांचा उद्देश मात्र एकच असतो, अहंकारावर काम करायचं आणि कृतज्ञ भाव वाढवायचा. आणि अगं मस्त वाटतं माहितीये का, आणि ह्या सगळ्यामुळे ना आता ताण हाताळता येतोय, स्ट्रेस हाताळता येतोय.
1: ए किती छान ग, मला पण आवडेल यायला.
0: मग ये की,
1: माझी पण हल्ली खूप चिडचिड होते ग. ए काय काय करतात अजून तुमच्या क्लासमध्ये?
0: हा अग आमच्या की नाही, एक 12 आरोग्यदायी सवयी ठरवलेल्या आहेत. त्या जास्तीत जास्त पाळण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
1: कुठल्या ग?
0: हे बघ, इंट्रोस्पेक्ट करायचं, पोषण मूल्य चांगली असलेलं अन्न घ्यायचं, पुरेशी झोप घ्यायची,
1: बर,
0: कृतज्ञतेचा दृष्टिकोन ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं, नियमित व्यायाम करायचा, दुसऱ्यांना मदत करायची जेवढी शक्य असेल तेवढी, स्वतःला चॅलेंज करायचं, म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये असतो ना आपण, तो कम्फर्ट झोन थोडासा मोडायचा प्रयत्न करायचा, आणि निसर्गात काही काळ घालवून मेडिटेशन करायचं, आणि मुख्य म्हणजे स्क्रीनच्या वापराबद्दल अवेअर व्हायचं.
1: वा ए फार छान ग, स्क्रीनचा वापर ना आता चिंतेचा विषय झालाय.
0: खरंय,
1: मोठ्यांपासून लहानांपर्यंत अगदी. पण खरंच तू म्हणालीस तशा या सवयी आपण लावून घ्यायला हव्यात ग.
0: बरं बरं, असू देत, घरी जाऊ आधी पहिले. माझ्या इतके वर्षांनी भेटलीयस, आणि माझं इथे जवळच आहे का घर, थोडा वेळ होता ना म्हणून इथे बागेत आले होते. चल घरी जाऊ.
1: बरं बाई, चल घरी जाऊन उरलेल्या गप्पा मारू.
0: चालेल, पण तोपर्यंत आपल्या श्रोत्यांना एक गाणं ऐकवू. चालेल ना?
1: चालेल.

0: ये ये अपर्णा बस, हे माझं घर.
1: छान आहे घर.
0: आणि हे पाणी घे बरं, माठातलंय हा, फ्रीज मधलं नाही आहे. मी फ्रीज मध्ये पाणीच ठेवत नाही, त्यामुळे ते प्यायलाही जात नाही. असंच.
1: हा हा, बरं झालं माठातलं पाणी दिलंस. अगं उन्हाळ्यात थंड म्हणून आपण फ्रीज मधलं पाणी आणि कोल्ड ड्रिंक्स वगैरे घेतो, पण त्याचा त्रास होतो. त्याऐवजी असं जर नैसर्गिक थंड पाणी आणि त्यापासून बनवलेली सरबत घेतली ना, तर जास्त आरोग्यदायी नाही का?
0: अगदी. कळलं हो, कळलं. कोकम सरबत करते बरं, आणि जिरेपूड घालून काकू करायचा तसं. अगदी बरोबर.
1: तूच माझी काळजी घेणारी मैत्री.
0: मग एवढी आता दमून भागून आली आहेस तर तुला सरबत नको का द्यायला? अपर्णा, तुझी आई अशी किती सरबत घरी बनवत असे, नाही का ग?
1: हो.
0: आणि आपण सुट्ट्यांमध्ये ती संपवून टाकत. आठवतंय का तुला?
1: हो हो, चांगलंच आठवतंय. आणि आज सुद्धा बर का, तिला होत नाही तरी थोडं थोडं ती करत असते.
0: हो का ग?
1: तेवढाच तिचाही वेळ छान जातो ग.
0: आणि काकू कशा आहेत ग? बरे आहेत का आता?
1: बरे आहेत, बरे आहेत.
0: हा. आणि अगं तू आता म्हणालीस ते अजूनही करतात, तर त्यांना सुद्धा स्वतःच्या हातानी केल्याचं एक समाधान असेल, नाही का ग?
1: हो मग काय.
0: आणि आपण, मला अजून एक आठवण आली, ती म्हणजे काकू दुर्गाबाई भागवतांच्या खमंग या पुस्तकातल्या रेसिपी करत असत.
1: हो, हो.
0: तू तेव्हा बसायचीस आकडेमोड करत, पण काकूजी पुस्तक वाचायच्या ना, ती मला माहिती असायची. आणि त्यातलंच हे खमंग. आणि अगं किती अनवट महाराष्ट्रीयन पदार्थ त्यात त्यांनी दिलेत. वाचलं पाहिजे बरं पुन्हा एकदा काढून.
1: वाचलं पाहिजे.
0: साहित्यिक दुर्गाबाईंनी त्यातल्या प्रकारांना दिलेली काही नावं माझ्या लक्षात आहेत. हा, एक होतं भरितांची रेसिपी होत्या सगळ्या, त्याचं नाव होतं रसभरीत.
1: आणि उरली शीत तरी त्यात भाताचे प्रकार, आणि सीतेचे पोहे मध्ये पोह्यांचे प्रकार. मी अगदीच काही वाचत नाही असं नाही बर का. माझं नीट लक्ष असायचं तुझं आणि आईचं.
0: बारीक चाललं
1: इकडे, अगदी बारीक. बरं असो, तू वाचत बसते पदार्थ आणि मला खायला बोलाव, पण आपल्यासाठी जे बनतंय ना ते सरबत घे बघू आधी प्यायला.
0: आणते आणते आणते.

0: बर अपर्णाताई, आपली प्रॅक्टिस कशी चालली आहे? बरं आता इयर एंड झालाय, आता बाकी लोक निवांत आणि सीए लागलेत कामाला.
1: अगं पण आता जरा काम कमी केलंय मी.
0: हो का ग?
1: काम थोडंच करते आणि थोडा स्वतःसाठी वेळ काढते.
0: क्या बात आहे, खरंय खरंय. आणि आपला आनंद आपली जबाबदारी, आपला आनंद आपल्यालाच मिळवायला लागतो हे मात्र खरं.
1: आणि एक सांगू, आता थोडं थांबायला शिकलीय. स्वतःसाठी वेळ काढते, चित्र काढते, कधी वाचन करते. आणि महत्वाचं सांगू का?
0: काय ग?
1: ज्या मुलांना सीएचे क्लासेस परवडत नाहीत ना, पण जिद्दी आहेत, हुशार आहेत, त्या मुलांना शिकवते.
0: अरे वा अपर्णा, भारीच ग. हे खूप उत्तम आणि मस्त काम करतेस तू, माहितीये का? आणि आपण स्वतःला ओळखायला लागलो ना की सगळं हळूहळू बदलत जातं, खरं की नाही?
1: आणि मैत्री सुद्धा. काही वेळा मैत्री काळाबरोबर फिकी होते, पण काही आपल्यासारखी अजून घट्ट होत जाते. आता जशी तू आज अचानक भेटलीस, किती जुनी वर्ष समोर आली ग, आनंद झाला अगदी.
0: खरंय खरंय, मलाही खूप आनंद झाला आणि भेटलो म्हणून, माहितीये का, मला अगदी दाटून आलंय आता. पण आता भेटत राहूया, आज भेटलोय, नेहमीच भेटत राहू.

0: अपर्णा ऐक ना, तुझ्या अशी बोलून आज इतकं हलकं वाटतंय ना मला.
1: मलाही ग, मलाही. कधी कधी ना फक्त ऐकणारा माणूस हवा असतो, सल्ला वगैरे नको असतो.
0: खरं सांगू का, बायकांचं लाईफ ना म्हणजे फुल मल्टीटास्किंग असतं. फोनवर बोलत असताना स्वयंपाक, मध्येच कोणाला रिप्लाय, आणि डोक्यात पुढच्या दिवसाचा प्लॅन, कामांचा प्लॅन. खरं
1: अगदी अगदी. आणि त्यातही जर कोणी विचारलं ना काय करतेयस, तर आपण काय म्हणतो, काही नाही.
0: हो, आणि घरातले पण सगळी मंडळी काही सापडत नसलं की आईला माहिती आहे हे गृहित धरतात.
1: आणि त्याच्या पुढे आईने सांगितलेली जागा आधी पाहिलेली असते.
0: हो,
1: पण तिने सांगितलं की मग तिथलंच सापडतं.
0: अगं, काही बघितलेलंच नसतं तिथे.
1: पण खरंच ग, आपण इतकं सगळं सांभाळतो ना, कधी कधी थकवा येतो ग.
0: येतोच ग, म्हणूनच स्वतःसाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे. अगदी 10 मिनिटं जरी असली ना तरी ती स्वतःसाठी घेतली पाहिजेत. थोडं मेडिटेशन केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे, आवडेल अशी कला एखादी शिकली पाहिजे, किंवा फक्त शांत बसणं. मनाला खूप आराम मिळतो.
1: त्यालाच मी टाईम म्हणतात की नाही ग.
0: खरे खरे.
1: आणि एक महत्वाची गोष्ट, हे सगळं करताना आपल्या स्वतःसाठी वेळ काढताना गिल्ट नको वाटायला.
0: अगदी बरोबर बोललीस.
1: कारण स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे काही स्वार्थीपणा नाही. स्वतःलाही थोडं समजून घ्यायला हवं ना, मायेने समजून घ्यायला हवं.
0: आणि हा शब्द फार सुंदर आहे ग. स्वतःला सुद्धा कधीतरी मायेने आपण पाहिलं पाहिजे ना.
1: खरंच
0: आपली सपोर्ट सिस्टीम पण तितकीच महत्वाची असते ग. मैत्रिणी, कुटुंब, कामावरचे सहकारी, हे सगळे लोक आपल्याला समजून घेतच असतात.
1: आणि काही वेळेला मैत्रिणी म्हणजे तर फ्री थेरपिस्ट.
0: हा. आणि कन्सल्टेशन फी फक्त एक कॉफी, नाहीतर सरबत.

0: पण या सगळ्या मजेमध्ये एक गोष्ट आहे बरं, आपण हसतो बोलतो शेअर करतो त्यामुळे आपण निरोगी राहतो, एकदम हेल्दी राहतो.
1: आणि म्हणूनच मैत्री खूप स्पेशल असते.
0: येस,
1: इथे आपण मास्क घालत नाही, जसे आहोत तसे राहतो.
0: बरोबर, एकदम.
1: तर मग ताई चला आता, मला उशीर होतोय बर का, आता निघते.
0: निघ निघ. बरं बाई, माझा नंबर सेव्ह केलास का मगाशी मी सांगितलेला?
1: हो हो हो, ते किती महत्वाचं आहे ते.
0: बरं चल चल चला
1: आता पुन्हा भेटू आणि नंतर गप्पा मारू. हा छान,
0: अगदी.
1: चला आता पुन्हा भेटू, गप्पा मारू छान.
0: आत्ता पुरता आमचा घ्या राम राम. तोवर श्रोते हो,
1: मी अपर्णा
0: आणि मी विद्या गौरी आजच्या सखी विश्व कार्यक्रमातून आपला निरोप घेतो आहोत. पुन्हा भेटू, तोवर
1: नमस्कार.
0: आताच आपण ऐकलात सखी विश्व. या भागाचं लेखन केलं होतं विद्यागौरी तामनकर यांनी आणि सहभाग होता अपर्णा जोग आणि विद्यागौरी तामनकर यांचा.
2: सखी विश्व. मैत्रिणींनो, आमचे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात हे तुम्ही आम्हाला नेहमीच कळवत असता आणि त्यातूनच आमचा हुरूप वाढत असतो. तर असाच स्नेहबंध ठेवूया, पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मी यशश्री कार्यक्रम निर्मात्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोतेहो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
2: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
1: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
3: श्रोतेहो, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे विश्वविख्यात कवी तर होतेच, पण मुलांच्या मनात शाळेबद्दल आवड आणि ओढ निर्माण करणारे प्रेमळ शिक्षकही होते. शांतिनिकेतन हा रवींद्रनाथांच्या शिक्षण क्षेत्रातील एक अभूतपूर्व यशस्वी प्रयोग ठरला. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक एकला चालो रे, सहभाग प्रदीप कुलकर्णी आणि विलास गीते, लेखक आणि सादरकर्ते दिनेश अडावतकर. तेव्हा अवश्य ऐका, गुरुवार दिनांक 7 मे रोजी सकाळी 8:40 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही एकला चालो रे.

0: बलसागर भारत हो, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कशा कशाचा समावेश आहे, त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे होणार आहे याविषयी जाणून घेऊया राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समितीच्या सदस्य डॉक्टर वसुधा कामत यांच्याकडून। तेव्हा अवश्य ऐका बलसागर भारत हो। बुधवार दिनांक 6 मे रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 7 मे रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो।
1: आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। यानंतर ठीक

रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना जारी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्यात विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा. भविष्यातले आर्थिक धक्के पचवण्यासाठी भारत सक्षम असल्याचा मूडीजचा अहवाल. आणि अमेरिकेची प्रोजेक्ट फ्रीडम मोहीम स्थगित झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरात घट. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून तशी अधिसूचना निवडणूक आयोगाने जारी केली आहे. नवीन विधानसभा

0: स्थापन झाली असल्याचे संबंधित राज्यांच्या राज्यपाल किंवा नायब राज्यपालांना निवडणूक आयोगानं कळवलं आहे. मतदान ते मतमोजणीपर्यंतची निवडणूक प्रक्रिया कायदेशीर चौकटीचं पालन करत मुक्त निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात आली असल्याचं निवडणूक आयोगानं या पत्रात म्हटलं आहे. या अधिसूचनेनंतर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या शपथविधीचा आणि राज्यात नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. आसामात मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी पदाचा राजीनामा राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांच्याकडे सुपूर्द केला. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत ते काळजीवाहू मुख्यमंत्री असतील. नवीन सरकारचा शपथविधी येत्या 11 मे नंतर होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी गुवाहाटीत वार्ताहरांना सांगितलं. आसाममध्ये रालोआने 126 पैकी 102 जागा मिळवून स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. विधिमंडळ पक्षनेता निवडीसाठी केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांची निरीक्षक म्हणून तर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांची सहनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेसाठी भाजपाने निरीक्षक नेमले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निरीक्षक तर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी हे सहनिरीक्षक असतील. येत्या शनिवारी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आलेल्या टीव्हीके पक्षाचे नेते जोसेफ विजय हे आज राज्यपालांची भेट घेऊन राज्यात नवीन सरकार स्थापन करण्यासाठी प्रस्ताव सादर करतील अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली. राज्यात सरकार स्थापनेची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी टीव्हीकेला पाठिंबा देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांनी ही माहिती दिली.
1: TVK has got 108 seats. So clearly the people of Tamil Nadu want a formation to be headed by the TVK. And it's now incumbent upon the TVK to put together a workable majority. And they have reached out to the Congress party formally. They've written a letter. And that letter has been taken into cognizance. And unanimously the Congress party has decided to support a government headed by the TVK. So we are only aiding and assisting the TVK to put together a secular and stable government in Tamil Nadu. How they will get the other numbers is really up to them, because as they have reached out to us, I'm sure they are reaching out to other political parties.
0: मात्र द्रमुकने याबाबत विश्वासघात झाल्याची भावना व्यक्त केली आहे. केरळमध्ये सत्ता स्थापनेच्या संदर्भात युडीएफमध्ये अनौपचारिक बैठका सुरू आहेत. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी नाव निश्चित करण्यासाठी चर्चा सुरू आहे. पुदुचेरीमध्ये एआयएनआरसीचे एन रंगासामी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. मित्रपक्ष भाजपाचे 4 आमदार निवडून आले आहेत. ए नमस्सिवायम यांची भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये सरकारी कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना आजपासून कार्यालयात न येण्यास सांगण्यात आलं आहे. लोकभवन आणि राज्याचे मुख्य सचिव दुष्यंत नरियाला यांच्या सूचनेनुसार सर्व विभागांच्या सचिवांनी हे तोंडी आदेश दिले आहेत. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत हे आदेश लागू असतील. तृणमूल काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सरकारच्या प्रशासनातल्या अनेक सल्लागारांनी पदभार सोडला. यात अल्पन बंडोपाध्याय, हरेकृष्ण द्विवेदी, मनोज पंत आणि अभिरूप सरकार यांचा समावेश आहे. कोणत्याही विभागातून एकही कागदपत्र किंवा फाईल बाहेर जाता कामा नये असे निर्देशही राज्याच्या मुख्य सचिवांनी दिले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्यात आज विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा होत आहे. या चर्चेनंतर दोन्ही नेते संयुक्त निवेदन देणार आहेत. 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले तो लाम यांचं आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी औपचारिक स्वागत केलं. याप्रसंगी पियुष गोयल, अश्विनी वैष्णव आणि डॉ जितेंद्र सिंह यांच्यासह केंद्रीय मंत्री उपस्थित होते. त्यानंतर लाम यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यांना आदरांजली वाहिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मजबूत परकीय चलनसाठा, स्थिर धोरणात्मक चौकट आणि देशांतर्गत भांडवली बाजार यांच्या बळावर भारत भविष्यातले आर्थिक धक्के पचवण्यासाठी सक्षम आहे असं मूडी या संस्थेच्या अहवालात म्हटलं आहे. गेल्या 5 वर्षातल्या जगातल्या उदयोन्मुख बाजारपेठांपैकी भारत हा एक आहे असंही या अहवालात म्हटलं आहे. जागतिक अस्थिरतेच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल या अहवालातून सकारात्मक निरीक्षण मांडण्यात आलं आहे. भारताच्या मौद्रिक धोरण चौकटीमुळे चलनवाढ स्थिर ठेवायला मदत झाल्याचं यात म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी सुरू केलेली प्रोजेक्ट फ्रीडम ही मोहीम स्थगित करण्याची घोषणा केल्यानंतर आज आंतरराष्ट्रीय

बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घट झाली. ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 1.21% घटून 108 अमेरिकन डॉलर प्रति बॅरल झाले असून युएस वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट फ्युचर्सचे दरही 1.76% घटून 100 डॉलर प्रति बॅरल झाले आहेत. दर कमी झाले असले तरीही जागतिक बाजारपेठेत अजूनही तेलाचा तुटवडा जाणत आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्सच्या रोजगार कार्यगटाची दुसरी बैठक आज केरळची राजधानी तिरुवनंतपुरम इथं सुरू होणार आहे. या 2 दिवसीय बैठकीत रोजगार आणि कामगार कल्याण, सामाजिक सुरक्षा प्रणाली भक्कम करणं, कारभारात महिलांचा सहभाग वाढवणं आणि इतर अनेक विषयांवर ब्रिक्स सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी विचारमंथन करतील. कामगारांपर्यंत, विशेषतः गिग वर्कर्सपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाच्या उपयुक्ततेवरही या बैठकीत चर्चा होणार आहे. ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त, इथिओपिया, इराण, इंडोनेशिया आणि संयुक्त अरब अमिराती यांचा ब्रिक्स सदस्य राष्ट्रांमध्ये समावेश आहे. वेव्स डॉक बाजारच्या दुसऱ्या आवृत्तीचं आयोजन पुढच्या महिन्यात 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासोबत करण्यात येणार आहे. येत्या 16 ते 18 जून दरम्यान मुंबईत NFDC संकुलात याचं आयोजन केलं जाईल. वेव्स डॉक बाजार हे माहितीपट, अॅनिमेशन आणि लघुपट निर्मात्यांच्या प्रवासाला चालना देण्यासाठी तयार केलेलं एक प्रमुख व्यासपीठ आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून निर्मात्यांना सहयोग, मार्गदर्शन, बाजारपेठेतला प्रवेश आणि जागतिक ओळख निर्माण करण्याची संधी दिली जाते. वेव्स डॉक बाजारमधील व्ह्यूईंग रूम आणि वर्क इन प्रोग्रेस लॅबसाठी प्रवेश आता खुले झाले आहेत. इच्छुक निर्माते येत्या 15 मे पर्यंत आपले अर्ज सादर करू शकतात. युक्रेनच्या पूर्व भागात काल रात्री रशियाने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात युक्रेनच्या 27 नागरिकांचा मृत्यू झाला. युक्रेननं दिलेल्या युद्धबंदीच्या प्रस्तावाच्या काही तास आधीच हे हल्ले करण्यात आले आहेत. रशिया हल्ले थांबवण्याच्या ऐवजी ते वाढवत असल्याचं युक्रेनचे परराष्ट्र मंत्री एड्रिल सायबिहा यांनी म्हटलं आहे. युक्रेनच्या झापोरझिया भागात झालेल्या बॉम्ब हल्ल्यात 12 जणांचा तर कारास्ट्रोव आणि पोल्टावा भागातही काही जणांचा मृत्यू झाला आहे. संयुक्त राष्ट्रसंघानं तातडीनं युद्धबंदी करून शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन केलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना ICC पुरुष गटाची नवीन T20 सांघिक क्रमवारी जाहीर केली आहे. या यादीत भारत अव्वलस्थानी कायम आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारताने 275 गुणांसह अव्वल स्थान पटकावलं आहे. इंग्लंड 262 गुणांसह दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया 258 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबादचा सामना पंजाब किंग्स बरोबर होत आहे. हैदराबादच्या राजीव गांधी मैदानावर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. काल झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सनं प्रथम फलंदाजी करताना 155 धावा केल्या. हे आव्हान चेन्नई सुपर किंग्जनं केवळ 2 गड्यांच्या मोबदल्यात 17 षटकातच पूर्ण केलं. हवामान. हिमाचल प्रदेशात तसंच राजस्थानात अनेक ठिकाणी काल वादळी पाऊस झाला. मध्य प्रदेशातल्या 28 जिल्ह्यांना तसंच बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये काही भागात भारतीय हवामान विभागानं विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम, सिक्कीम, तामिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, केरळ आणि माहे या भागातही आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, कोकण आणि गोव्यामध्ये हवामान उष्ण आणि दमट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना जारी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्यात आज विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा. भविष्यातले आर्थिक धक्के पचवण्यासाठी भारत सक्षम असल्याचा मूडीजचा अहवाल आणि अमेरिकेची प्रोजेक्ट फ्रीडम मोहीम स्थगित झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: इस युगल गान के साथ ही आज का सदाबहार नगमे कार्यक्रम अब समाप्त होता है। ये विविध भारती है, राष्ट्रीय सेवा, देश की सुरीली धड़कन। सखी सहेली कार्यक्रम बस कुछ ही पलों में।
1: सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना निवडण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना येत्या 31 डिसेंबर पर्यंत उपलब्ध। भविष्यातले आर्थिक धक्के पचवण्यासाठी भारत सक्षम असल्याचा मुडीचा अहवाल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्यात आज विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा। पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना जारी। आणि ज्येष्ठ कवी आणि गीतकार माधव रामचंद्र पवार यांचं निधन। एनपीएस अर्थात राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ऐच्छिक करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। अर्थ विभागानं आज यासंदर्भात परिपत्रक जारी केलं। येत्या 31 डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना पर्याय निवडता येईल। राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत येणाऱ्यांना राज्याच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारता येईल। हा पर्याय स्वीकारणाऱ्यांची किमान 20 वर्ष सेवा झाली असेल तर त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन मिळेल। त्यापेक्षा कमी सेवा झालेल्यांना सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन मिळेल। ही रक्कम किमान 7,500 रुपये असेल असं सरकारनं स्पष्ट केलंय। पण 10 वर्षांपेक्षा कमी सेवा झाली तर कर्मचारी या योजनेच्या अंतर्गत निवृत्ती वेतनाला पात्र ठरणार नाही। राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्याला सुधारित योजनेनुसार निवृत्ती वेतन मिळणार नाही, त्याला केवळ राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेनुसार लाभ मिळतील। हा पर्याय स्वीकारणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 60% रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळेल आणि त्यावर महागाई भत्ताही दिला जाईल। सुधारित निवृत्ती वेतन योजनेचा

0: पर्याय स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना एनपीएसमधून यापूर्वी काढलेल्या रकमेचा भरणा 10% व्याजासह करावा लागेल. विविध विद्यापीठं, जिल्हा परिषद, शासकीय आणि अनुदानित शैक्षणिक संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांना हे नियम लागू होतील. मजबूत परकीय चलनसाठा, स्थिर धोरणात्मक चौकट आणि देशांतर्गत भांडवली बाजार यांच्या बळावर भारत भविष्यातले आर्थिक धक्के पचवण्यासाठी सक्षम आहे असं मूडी या संस्थेच्या अहवालात म्हटलं आहे. गेल्या 5 वर्षातल्या जगातल्या उदयोन्मुख बाजारपेठांपैकी भारत एक आहे असंही या अहवालात म्हटलं आहे. जागतिक अस्थिरतेच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल या अहवालातून सकारात्मक निरीक्षण मांडण्यात आलं आहे. भारताच्या मौद्रिक धोरण चौकटीमुळे चलनवाढ स्थिर ठेवायला मदत झाल्याचं यात म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी सुरू केलेली प्रोजेक्ट फ्रीडम ही मोहीम स्थगित करण्याची घोषणा केल्यानंतर आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घट झाली. ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 1.21% घटून 108 अमेरिकन डॉलर प्रति बॅरल झाले असून US वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट फ्युचर्सचे दरही 1.76% घटून $100 प्रति बॅरल झाले आहेत. संरक्षण क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करून भारत आणि व्हिएतनाम कायद्याचं राज्य शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी योगदान देत राहतील असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्याबरोबर आज विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा केली. या चर्चेनंतर दिलेल्या संयुक्त निवेदनात ते बोलत होते. या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर व्यापक चर्चा केली. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर 1 महिन्याच्या आत राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचा पहिला भारत दौरा होत आहे. हा दौरा भारत व्हिएतनाम संबंधांना लाम यांनी दिलेला प्राधान्यक्रमच दर्शवतो असं मोदी म्हणाले. भारत आणि व्हिएतनाम यांच्यातल्या व्यापारी संबंधांविषयी मोदी म्हणाले,
1: भारत और व्हिएतनाम का बायलेटरल ट्रेड पिछले 1 दशक में डबल होकर 16 बिलियन डॉलर तक पहुंच चुका है. 2030 तक इसे 25 बिलियन डॉलर तक पहुंचाने के लिए हमने आज कई महत्वपूर्ण निर्णय लिए हैं. हमारी ड्रग अथॉरिटीज के बीच MOU से अब भारत की दवाइयों का व्हिएतनाम में एक्सेस बढ़ेगा. हमने भारत आसियान ट्रेड एग्रीमेंट ITGA को वर्ष के अंत तक अपडेट करने पर भी सहमति बनाई.
0: यावेळी डिजिटल तंत्रज्ञान, दुर्मिळ खनिजं, वैद्यकीय उत्पादनांचं नियमन, सार्वजनिक क्षेत्रातील लेखापरीक्षण, डिजिटल पेमेंट प्रणाली आणि संस्कृती आणि पर्यटन या क्षेत्रांमध्ये अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. या करारांमुळे भारताची कृषी, मत्स्य व्यवसाय आणि पशु उत्पादनांची व्हिएतनामला होणारी निर्यातही अधिक सुलभ होईल असं मोदी म्हणाले. 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले तो लाम यांचं आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी औपचारिक स्वागत केलं. याप्रसंगी पियुष गोयल, अश्विनी वैष्णव आणि डॉ जितेंद्र सिंह यांच्यासह केंद्रीय मंत्री उपस्थित होते. त्यानंतर लाम यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यांना आदरांजली वाहिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून तशी अधिसूचना निवडणूक आयोगानं जारी केली आहे. नवीन विधानसभा स्थापन झाली असल्याचं संबंधित राज्यांच्या राज्यपाल किंवा नायब राज्यपालांना निवडणूक आयोगानं कळवलं आहे. मतदान ते मतमोजणीपर्यंतची निवडणूक प्रक्रिया कायदेशीर चौकटीचं पालन करत मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनं पार पाडण्यात आली असल्याचं निवडणूक आयोगानं या पत्रात म्हटलं आहे. या अधिसूचनेनंतर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या शपथविधीचा आणि राज्यात नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. आसामात मुख्यमंत्री हिमंत बिस्व सर्मा यांनी पदाचा राजीनामा राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांच्याकडे सुपूर्द केला. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत ते काळजीवाहू मुख्यमंत्री असतील. नवीन सरकारचा शपथविधी येत्या 11 मे नंतर होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी गुवाहाटीत वार्ताहरांना सांगितलं. पश्चिम बंगालमध्ये येत्या शनिवारी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आलेल्या TVK पक्षाचे नेते जोसेफ विजय हे आज राज्यपालांची भेट घेऊन राज्यात

0: नवीन सरकार स्थापन करण्यासाठी प्रस्ताव सादर करतील अशी माहिती पक्षानं दिली. राज्यात सरकार स्थापनेची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी टीव्हीकेला पाठिंबा देण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला आहे. काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांनी ही माहिती दिली. मात्र द्रमुकनं याबाबत विश्वासघात झाल्याची भावना व्यक्त केली आहे. केरळमध्ये सत्ता स्थापनेच्या संदर्भात युडीएफमध्ये अनौपचारिक बैठका सुरू आहेत. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी नाव निश्चित करण्यासाठी चर्चा सुरू आहे. पुदुच्चेरीमध्ये एआयएनआरसीचे एन रंगासामी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. वेव्ज डॉग बाजारच्या दुसऱ्या आवृत्तीचं आयोजन पुढच्या महिन्यात 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासोबत करण्यात येणार आहे. येत्या 16 ते 18 जून दरम्यान मुंबईत एनएफडीसी संकुलात याचं आयोजन केलं जाईल. वेव्ज डॉग बाजार हे माहितीपट, अॅनिमेशन आणि लघुपट निर्मात्यांच्या प्रवासाला चालना देण्यासाठी तयार केलेलं एक प्रमुख व्यासपीठ आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून निर्मात्यांना सहयोग, मार्गदर्शन, बाजारपेठेतला प्रवेश आणि जागतिक ओळख निर्माण करण्याची संधी दिली जाते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त कोल्हापुरातल्या दसरा चौकात राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं अभिवादनाचा कार्यक्रम झाला. ट्रस्टचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यावर पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ कवी आणि गीतकार माधव रामचंद्र पवार यांचं आज सोलापुरात त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. माधव पवार यांचे हे शुभ शकुनांचे पक्षी आणि गरुड भरारी हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून सोलापुरात झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं स्वागतगीत लिहिण्याचा मान त्यांना मिळाला होता. माधव पवार यांची अनेक गीतं कॅसेट आणि इतर माध्यमातून प्रसिद्ध झाली असून ती नामवंत गायकांनी गायलेली आहेत. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनानंतर सोलापूरच्या साहित्य, कला आणि सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे. बीड जिल्ह्यातून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन बहिणींची महिनाभरानंतर उत्तर प्रदेशात बलिया इथून सुटका करण्यात आली. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना निवडण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना येत्या 31 डिसेंबरपर्यंत उपलब्ध. भविष्यातले आर्थिक धक्के पचवण्यासाठी भारत सक्षम असल्याचा मुडीजचा अहवाल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्यात आज विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुच्चेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना जारी. आणि ज्येष्ठ कवी आणि गीतकार माधव रामचंद्र पवार यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: कैसे आप किसी को जिसको आप बांट सकते हैं, जिनको जरूरत हाँ. है, भूखे हैं, मंदिर के आसपास आपको लोग मिल जाएंगे बैठे हुए जी. जिनको बहुत जरूरत है, आप उनको वो खाना अच्छे से पैक करके जो खाना बच रहा है जी. आप उनको पहुंचा दें तुरंत ही, तो उससे भी एक होता है कि हमने किसी के भूखे का पेट भर दिया है हाँ. तो खाने को आप इस तरह से फेंकना नहीं चाहिए, कहना हाँ. चाहिए. और बच्चे खाने को दूसरों के साझा के साथ साथ एक सुनहरा मौका भी होता है कि हम इसको बनाए रखें, इस चीज को जो हम साझा कर रहे हैं, तो हम एक दूसरे को अच्छा भी लगता है कि हम लेके गए और दूसरे की आत्मा को संतुष्टि मिलती है भोजन को करने से. और बांट कर खाने से तो बहुत ही अच्छी बात हो जाती है. और बहुत सारी संस्थाएं भी हैं और कार्यालय भी हैं जो यहां पर भी आप इन चीजों को दान कर सकते हैं
2: जी. कई ऐसे आश्रम हैं, अनाथ आश्रम है, वृद्धाश्रम है, और उसके साथ साथ बहुत सारी स्वयंसेवी संस्थाएं भी हैं जिनकी जानकारी हर शहर में अलग अलग होती है. लेकिन क्योंकि आजकल इंटरनेट का जमाना है तो आप सर्च कर सकते हैं. आपको खुद खाना लेके जाने की भी जरूरत नहीं है. अगर आपके पास सुविधा नहीं है क्योंकि शादी का काम है, दुनिया भर के काम है, आप नहीं जा सकते, तो आप सिर्फ उन्हें फोन कर सकते हैं या एक दिन पहले से भी उन्हें बता सकते हैं और उसके बाद आप उन्हें फोन करके और उन्हें बता दें. तो बस खाना पैक करना होता है, जो कि क्योंकि केटरिंग के लिए अलग से व्यक्ति होते हैं हाँ. उन्हें आप बोल दें तो वो पैक कर देंगे और अपने आप खाना आपका घर से ही चला जाएगा.
1: बिल्कुल.
2: तो वो भी आप कर सकते हैं.
1: बिल्कुल सही बात है. और नेहा, जब जैसे कि भोजन में आप जैसे बनवा रहे हैं तो जैसे बुफे में एक साथ बहुत सारा खाना लेने के बजाय आप थोड़ा थोड़ा ले, पसंद आए तो दोबारा उसको ले सकते हाँ. हैं. मतलब कहना चाहिए छोटे छोटे पोर्शन में आप खाना लीजिए और प्लेट में उतना ही ले जितना खा सकते हैं. शादी में अक्सर लोग टेस्ट के चक्कर में ज्यादा से ज्यादा लेते हैं और छोड़ देते हैं. और
2: टेस्ट करने जितना ही लीजिए हाँ. तो पहले टेस्ट कीजिए, जो अच्छा लगा वो जी भर के खाइए,
1: वो आप खाइए. और जो हमारा जो मेन्यू सेट करते हैं तो उसको भी सीमित रखना चाहिए हाँ. कि नहीं कि बहुत सारे खाने के आइटम

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात साद सह्याद्रीची. या खास कार्यक्रमात ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॅपलिंग, जंगल सफारी यासारख्या साहसी उपक्रमांद्वारे युवकांना निसर्गाशी जोडणारे गिर्यारोहक सुबोध वैशंपायन यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद. सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणीच्या स्टेट्यून्ड या कार्यक्रमात मी तुमची मैत्रीण रुचिरा प्रभाकर पालकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, हल्ली आपल्या सर्वांनाच ऍडव्हेंचर फील्ड्समध्ये करिअर करणे ते छंद म्हणून जोपासणे याची फार आवड आहे आणि त्यात असणारा ट्रेकिंग हा विषय तर फारच आपल्या जवळचा. तर मित्रांनो, आज आपण आपल्या युववाणी कार्यक्रमात ट्रेकिंग बद्दल अधिक माहिती आणि त्यातील करिअरच्या संधी जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सुबोध वैशंपायन सर. सुबोध वैशंपायन सर हे एक उत्तम असे ट्रेकिंग या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. ट्रेकिंग बरोबरच त्यांनी व्हॅली क्रॉसिंग, रॅपलिंग आणि जंगल सफारी यांसारख्या साहसी उपक्रमांद्वारे लोकांना निसर्गाशी जोडण्याचे आणि सुरक्षिततेचे धडे देण्याचे कामही केले आहे. योग्य तंत्र, सुरक्षित उपकरणे, निसर्गाचे संवर्धन यांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा त्यांचा यामागचा उद्देश आहे. चला तर मग मित्रांनो, याबद्दल जाणून घेऊयात आपल्या युववाणीच्या स्टेट्यून्ड या कार्यक्रमात साध सह्याद्रीची यामध्ये ट्रेकिंग बद्दल केलेली सुबोध वैशंपायन सर यांच्याशी बातचीत. सुबोध सर, तुमचं आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आणि आपल्या युववाणी कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: सुबोध सर, तुम्ही एक उत्तम असे ट्रेकिंग या विषयात तज्ज्ञ आहात. हल्ली हा विषय आपल्या सर्व युवा पिढींचा आवडता विषय आहे आणि याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही सगळे

0: बरेच उत्सुक आहोत. तर ट्रेकिंग म्हणजे नेमकं काय आणि युवकांमध्ये त्याची लोकप्रियता का वाढत आहे?
1: ट्रेकिंग म्हणजे साध्या शब्दात सांगायचं तर गिर्यारोहण. त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार असतात, प्रस्तारोहण असतं ज्याला रॉक क्लाइम्बिंग म्हणतात, इतरही अनेक प्रकार असतात, पण गिर्यारोहण म्हणजे ट्रेकिंग. ते ज्यावेळेला डोंगर दऱ्यांमध्ये फक्त गड किल्ले करणं म्हणजे ट्रेकिंग नाही. आधी गेले 15 वर्षापूर्वी याला काही फार वलय नव्हतं. सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म होता आणि त्याच्यावर फोटो अपलोड करणं किंवा ट्रेकिंगला जाणं याच्याविषयी चर्चा वाढू लागल्या आणि मग त्याचं प्रसार झाला. गड किल्ल्यांचा अभ्यास करायचा किंवा तिथे घडलेला इतिहास समजून घ्यायचा, याच्यासाठी जाणारी लोक 2 ते 3% आहेत. निसर्गाची आवड आहे म्हणून जाणारी 10 ते 15% आहेत आणि बाकी सगळे जे आहेत ते माझा ग्रुप चाललाय म्हणून मी चाललोय आणि तिथे जाऊन फोटो काढायचा याच्यासाठीच आकर्षण आहे ते. त्याच्यामुळे गिर्यारोहणाबद्दल आकर्षण वाढते.
0: ट्रेकिंगची सुरुवात करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे आणि योग्य ट्रेक कसा निवडावा?
1: ट्रेकिंगची सुरुवात करताना आधी तुमची शारीरिक क्षमता काय आहे हे तुम्हाला तपासणं गरजेचं आहे. तुम्ही किती वेळ चालू शकता, म्हणजे ट्रेकिंगला जायच्या आधी 10-15 दिवस तरी रोज सकाळी चालायला जायला पाहिजे आणि नुसतं चालून नाही. आपली जी सॅक असते त्या सॅकमध्ये बॉटल असतात 2.5 लिटरच्या, त्या कमीत कमी 2 बॉटल पाठीवर घेऊन किती चालू शकता तुम्ही हे जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा कळतं की तुम्ही ट्रेक कुठला करू शकता. ट्रेकचे प्रकार आहेत, सोपे असतात, मध्यम असतात आणि कठीण. तिथे क्लाइम्बिंग असतं, रॉक क्लाइम्बिंग असतं, रॅपलिंग करावं लागतं. ट्रेकिंगची सुरुवात करताना अगदी सोपे किल्ले आणि जवळचे किल्ले, म्हणजे प्रवास करून गेल्यानंतर तुम्ही दमाल किंवा ट्रेक झाल्यानंतर येताना परत प्रवास करताना दमाल असं जर केलं तर तुमच्या मनातली इच्छा निघून जाते. त्यामुळे जवळचे म्हणजे पुणे जिल्ह्यामध्येच आजूबाजूला तुम्ही लोणावळा जुन्नर इकडे गेला तर 15-20 किल्ले आहेत जे सोप्या श्रेणीमध्ये आहेत, तर तिथून सुरुवात करावी. वन डे सुरुवात करावी की सकाळी जाऊन संध्याकाळी परत यायचं. हल्ली ग्रुप आहेत प्रोफेशनल, तुम्हाला ते पिकअप पॉईंट आपण सांगितलेला असतो तिथनं पिकअप करतात, तिथे नेतात, तुम्हाला गाईड असतात. त्यातही असं झालेलं की 2 वर्ष एखाद्या ट्रेकरनी ट्रेक केले, 15-20 ट्रेक झाले की तो लीडर बनून जातो लगेच. माहिती नसतं त्याला फारसं काही, म्हणजे त्याला अनुभव नसतो. कमीत कमी 7 ते 8 वर्ष तुम्ही ट्रेकिंग केल्याशिवाय लीडर बनू नका हे माझं वैयक्तिक मत आहे. कारण काही गोष्टी अशा असतात की कारवी नावाचा एक वनस्पती आहे, ती दर 7 वर्षांनी 8व्या वर्षी फुलते आणि त्यावेळेला त्याच्यात खूप मध असतं. ते त्या मधामुळे प्रचंड पोळी सगळ्या किल्ल्यांवरती असतात. ती लोक फक्त फिरायला येतात, ती सकाळी बसमधनं उतरताना डिओ मारतात आणि ट्रेक सुरुवात करतात. मधमाशा जे आहेत त्या केमिकल, त्यांना असं वाटतं की हे आपल्यावरती अटॅक करायला आलेत आणि मग त्या हल्ला करतात. हे माहीत नसतं, त्या लीडरलाही माहीत नसतं अशा घटना घडलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे अनुभवी लीडर बरोबर सुरुवात करावी.
0: ट्रेकिंग म्हटलं की महत्वाचा एक मुद्दा आपल्या समोर येतो, तो म्हणजे तिकडचे हवामान. तर त्या त्या ठिकाणच्या हवामानाचा ट्रेकिंगवर काही परिणाम होतो का आणि तो कसा होतो?
1: कसं असतं, काही ठिकाणी तुम्हाला पायवाट असते चांगली, पण काही ठिकाणी असं असतं की घसरड असतं प्रचंड.
0: हो सर.
1: त्यावेळेला तुमच्या लीडरकडे जर योग्य इक्विपमेंट असतील तरच तिथनं जाणं सोयीस्कर असतं, पण जर तुमच्याकडे इक्विपमेंट नसतील किंवा समजा जसं अंधारबन आहे ट्रेकला जातात जंगलात, पण जाताना मध्ये एक ओढा लागतो, तो ओढा क्रॉस करण्यासाठी तुमच्याकडे तुमच्या लीडरकडे रोप हवा. कारण डोंगरावरती पाऊस जोरात पडायला लागला तर खाली कळत नाही आणि तिथनं त्या ओढ्याचा फोर्स अचानक वाढतो आणि माणूस वाहून जातो. त्यावेळेला ते सुरक्षिततेचं हे पाहिजे. त्याच्या म्हणूनच म्हटलं की प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळे इक्विपमेंट हे लागतं. तर हवामानाचं म्हणजे तुम्ही उन्हाळ्यातले ट्रेक जे आहेत ते जंगल ट्रेक किंवा व्हॅली ट्रेक, आता सांदण व्हॅली जी आहे की जिथे फक्त व्हॅली ऑफ शॅडो म्हणतात त्याला, फक्त 12 ते 1 दरम्यान फक्त ऊन तुम्हाला लागतं, म्हणजे तिथे ऊन लागतच नाही, त्यामुळे तिथे जाणं सोयीस्कर आहे. तुम्ही उन्हाळ्यात जर ओपन किल्ल्यावरती गेलात कुठल्या जिथे ऊन चालू झालं की कातळ सुद्धा तापतो, तुम्ही हातही लावू शकत नाही, तर त्यामुळे उन्हाळ्यात हे किल्ले करू नये. पावसाळ्यात जे असतात ते बाईक रायडिंग ज्यांना करायचंय, 1 तास 1.5 तास लागतो बाईकवर जायचं, किल्ला करायचा सोपा किल्ला आणि परत यायचं. पावसाळ्यामध्ये असे किल्ले करता येतात तुम्हाला. उन्हाळ्यामध्ये वन डे ट्रेक करायचे, पावसाळ्यात तुम्हाला स्टे ट्रेक करता येत नाही कारण जिथे गुहा असतात त्या गुहेमध्ये चिखल झालेला असतो, त्यामुळे तुम्हाला स्टे करता येत नाही.
0: बरोबर.
1: त्यामुळे पावसाळ्यात वन डे ट्रेकच करायला लागतात. उन्हाळ्यामध्ये जे ट्रेक करायचे ते आदल्या दिवशी रात्री निघावं, पहाटे तिथे पोहोचावं आणि मग जेव्हा जेवणासाठी दुपारच्या खालीपर्यंत उतरले पाहिजे. तुम्ही उन्हाचा त्रास उतरताना फार होत नाही, चढतानाच होतो, त्यामुळे संपूर्ण सावलीत चढलं जातं. म्हणजे नाईट ट्रेकच करावे सहसा, की 8-9 वाजेपर्यंत तुम्ही परत यायचं, जिथे तुम्ही सोय केलेली आहे जेवणाची तिथे झोपायचं किंवा विश्रांती घ्यायची आणि जेवून परत निघायचं, तरच तो ट्रेक चांगला होतो. जर तुम्ही उन्हात जर तुमचं डिहायड्रेशन झालं तर अक्षरशः खांद्यावरती घेऊन लीडरला खाली यायला. आता उन्हाळ्यात सगळे समुद्री किल्ले करता येतात, खांदेरी उंदेरी आहे, कुलाबा आहे, मुरुळ जंजिरा आहे, पद्मदुर्ग आहे, हे जे किल्ले आहेत हे तुम्हाला उन्हाळ्यात करता येतात. जंगल ट्रेक करता येतात, वासोटा आहे, कमळगड आहे, हे जंगल ट्रेक तुम्हाला उन्हाळ्यात करता येतात. हिवाळ्यातले जे ट्रेक आहेत ते तुम्हाला रेंज ट्रेक करता येतात, कारण हिवाळ्यात थंडीच असते, 12 वाजता सुद्धा तुम्हाला बरं वाटतं. तर अलंगमदन कुला

0: जे तीन सगळ्यात टफ किल्ले आहेत सह्याद्रीतले, किंवा हरिश्चंद्रगड नळीची वाट आहे ती उतरायला सुद्धा 9 तास लागतात. तर असे जे कठीण श्रेणीतले किंवा रॉक क्लाइम्बिंग जिथे करायचे की हात दगडाला लावायचा आहे आपल्याला आणि ते पकडूनच चढायचे, तर तिथे सुद्धा कातळ तापत नाही हिवाळ्यात, त्यामुळे ते किल्ले करता येतात. हिवाळ्यात सगळ्यात कठीण किल्ले 4 महिन्यात करून घ्यावे.
1: सुबोध सर, ट्रेक दरम्यान आपल्या स्वतःची आणि आपल्यासोबत असलेल्या मंडळींच्या सुरक्षिततेची कशा प्रकारे काळजी घ्यावी?
0: पूर्वीचं ट्रेकिंग आणि आत्ताचं ट्रेकिंग मध्ये खूप फरक आहे. आता तुमच्याकडे प्रत्येकाकडे वॉकी टॉकी असतो, त्यामुळे पूर्वी जसं होतं की आम्ही शिट्टीवरती समजायचो की अरे मागच्याला काहीतरी झालंय, शिट्टी असायची किंवा शिट्टी नसली तर निवडुंगाचं पान असतं, त्या निवडुंगाचं पान एका विशिष्ट प्रकारे मोडलं की त्याचा एक पापुद्रा निघतो आणि तो असं जिभेवर ठेवला की खूप लांबपर्यंत शिट्टी ऐकू जाते. आत्ता वॉकी टॉकी असतात तुमच्याकडे, त्यामुळे पुढच्याला काही झालं तरी तो सांगू शकतो की अरे मी प्रॉब्लेम मध्ये आहे तू मदतीला ये. तुम्हाला सांगू आत्ता जे ट्रेंड आहे त्याच्यात काही ग्रुप असे आहेत की जे 100 लोक नेतात आणि त्यांच्या मागे 4च व्हॉलंटियर असतात, तर असं कधी करू नये. 7 ते 8 लोकांमागे एक व्हॉलंटियर असावा. सोलो ट्रेक कधी करू नये, 3 जण तरी ट्रेकला हवेत तुमच्या बरोबर. ते कशासाठी की समजा एखाद्याला काही व्हायला लागलं तर त्याच्या बरोबर एक थांबू शकतो आणि तिसरा माणूस आहे तो गावात जाऊन मदत घेऊन येऊ शकतो. फर्स्ट एड बॉक्स तुमच्या बरोबर हवा, तुमच्याकडे टॅग हवा, म्हणजे तो जो प्लास्टिकचा टॅग असतो हा सगळ्यात लॉक करण्यात चांगला असतो. म्हणजे तो टॅग 3 ठिकाणी वापरता येतो. एक तर तुम्हाला साप विंचू काही चावला तर तिथे वरती लॉक करता येतं. तुमची सॅक जर तुटली बंद तर तुमच्याकडे स्विस नाईफ किंवा हे असतो लीडरकडे, त्याला होल करून तो टॅग लॉक केला की ती सॅक तुम्हाला दोन्ही बंद वापरता येतात. तिसरं, तुमचा सोल जर निघाला शूजचा तर तुम्ही काही हलूच शकत नाही, तर त्या सोलला सुद्धा टॅग टाईट केलं तर तुम्हाला ते सोल खालपर्यंत येईपर्यंत ते निघत नाही. पावसाने सुद्धा तुमची दोरी लूज होते पण तो टॅग प्लास्टिकचा असल्यामुळे लूज होत नाही. तुमच्याकडे शिट्टी हवी, तुमच्याकडे नाईट ट्रेक असेल तर हेडटॉर्च हवा चांगल्यातला की जो साधारण 200 मीटर तरी त्याचा फोकस पडेल, की समजा रेस्क्यूला लोक आली तर तुमचा वॉकी टॉकी जर डिस्चार्ज झालेला असेल तर तो जर फोकस वर दाखवला तर लांबनं कळतं की हे इथे आहेत, म्हणजे लांबून रेस्क्यूला येणाऱ्यांना मदत होते. तुमच्याकडे लिमलेटच्या गोळ्या किंवा उन्हाळ्यात शुगर लेवल पटकन कमी होते त्या गोळ्या हव्यात. काही जणांना नाकाचा गोण्या फुटतो उष्णतेमुळे, रक्त यायला लागतं, तर तुमच्याकडे मोठं फडकं म्हणजे चांगला टॉवेल जाड टर्किशचा हवा आणि ते पाणी त्याच्यावर करून डोक्यावर ठेवलं की ते थांबतं, उन्हाचा त्रास होत नाही. तर बरेच म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने बरेच तुमच्याकडे रोप हवा. म्हणजे तुम्ही अगदी सोप्यात सोप्या ट्रेकला जरी गेला तरी 30 मीटरचा तुमच्याकडे रोप हवा, 2 कॅरॅबिनर, 1 हार्नेस सेट, हे सगळं हवं की कोणाचा पाय घसरून अगदी खाली झाडाला अडकलेला असतो पण प्रत्येकाची कॅपॅसिटी नसते झाडाला लटकत राहायची 1/2-1 तास खालनं कोणी येईपर्यंत, तो रोप घेऊन तुम्ही त्याला वर काढता आलं पाहिजे. तर तो रोप अगदी सोप्यात सोपा ट्रेक असला तरी 1-30 मीटरचा रोप असावा तुमच्याकडे. या सगळ्या सुरक्षेच्या बेसिक या आहेत.
1: ट्रेक करताना होणाऱ्या सामान्य चुका कशा प्रकारे टाळाव्यात आणि त्या कोणकोणत्या आहेत?
0: बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण फिरायला चाललो, मुळात तुमची शारीरिक क्षमता तुम्ही ओळखली नाहीत तर खूप त्रास होतो. त्याच्यासाठी तुमची शारीरिक क्षमता काय आहे हे तुम्ही ओळखलं पाहिजे. लोक आपला आपला ग्रुप करून जातात, त्यांना माहीत नसतात हो सोपा आहे ट्रेक, जातात ते हरवतात कारण त्यांच्याबरोबर कोणी लीडर नसतो. म्हणजे जंगल ट्रेकसाठी सुद्धा जातात म्हणजे माहीत नसताना की वाटाड्या मिळेल तिथे आणि वाटाड्या हजर नसतो म्हणून ते तसंच जातात आणि मग हरवतात, मग रेस्क्यू टीमला शोधायला जायला लागतं. हे सगळं असतं. पण नवीन जे लोक आहेत बिगिनर्ससाठी सांगतोय मी की बिगिनर्सनी कधीही ट्रेक चालू करताना किंवा त्यात हे भान असलं पाहिजे की आपण ज्याच्याबरोबर जातोय तो अनुभवी हवा.
1: सुबोध सर, ट्रेकिंग हे एक ऍडव्हेंचरचं आणि एक स्ट्रॉंग असं क्षेत्र आहे, तर त्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर कशा प्रकारे सकारात्मक परिणाम होतात?
0: तुम्ही मुलांना निसर्गाची ओळख करून देण्यासाठी गड किल्ल्यांवर घेऊन जा, त्यांची शारीरिक क्षमता त्यामुळे वाढते, त्यांची पेशन्स लेवल जे असतात ते वाढतं. त्यामुळे मुलांना पहिल्यापासून जर ही सवय लागली तर शारीरिक क्षमता वाढते, मानसिकता जी आहे ही बदलते पूर्ण ट्रेकिंगमुळे. ट्रेकिंगचं तुम्हाला मी माझ्या नेहमी संपूर्ण जे ट्रेकला येतात त्यांना मी गड किल्ल्याच्या खाली असताना सांगतो तुम्हाला हे इथे शिकायचंय निसर्ग, की तुम्ही ट्रेक सुरुवात करताना तुम्हाला आम्ही दाखवतो की तिथे जायचंय. तुम्ही म्हणता अरे कसं काय एवढा उंच जाणार एका दिवसात आणि कसं काय आपल्याला शक्य आहे ते, पण तुम्ही एखादी गोष्ट तुम्ही ध्येय जर उच्च ठरवलं तर तिथे सुरुवात केली की तुम्ही पोहोचता. हे ट्रेकिंग मधनं शिकण्यासारखं आहे. म्हणजे हे जे शिक्षण आहे हे जो लक्ष देऊन त्या ट्रेकिंगकडे बघतो किंवा निसर्गाकडे बघतो तो त्यातनं शिकू शकतो, पण जो हा लीडर चाललाय मी मागणं चाललोय काही शिकायचं नाही, म्हणजे की बाबा हा लीडर मायापासून लांब गेला किंवा सगळे गेले मी एकटा आहे तर मला वाट ही आठवणार कशी, तर निसर्गामध्ये खुणा असतात, तिथे एक खोड असतं ते वगैरे.

0: असतं झाडाचं, किंवा एखाद्या कोणाला गाठ असते मोठी, किंवा एखादं झाड आडवं पडलेलं असतं, त्याच्या फांद्या असतात, ह्या ज्या खुणा आहेत या लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे निसर्गातनं शिकायचं काय, तर तुम्ही जेव्हा एकटे असाल तेव्हा तुम्ही सर्वाईव्ह कसे करू शकता.
1: एक्झॅक्टली
0: हे शिकण्यासाठी तुम्ही ट्रेकिंगला जा. ट्रेकिंग म्हणजे कसं की ग्रुप, की समजा एकाला जरी पायाला काही झालंय तर त्याला सोडून जायचं नाही, सगळ्यांनी जे करायचं ते एकत्र करायचं.
1: युनिटी
0: युनिटी हे जे आहे हे ट्रेकमध्ये शिकता येतं तुम्हाला. नियम पाळणं हे ट्रेकिंगमध्ये तुम्हाला शिकता येत. आयुष्यातले धडे घेतो की आपल्याला जे अशक्य वाटतंय ते आपण शक्य करू शकतो, हा कॉन्फिडन्स.

0: वरच्या फांद्या एकमेकाला टेकलेल्या असतात हे कळावं लागतं, हे सांगावं लागतं. आणि नेहमीची जी माणूस जातो तो वरच्या फांद्या पण छाटत जातो, म्हणजे तिथले गावकरी असतात ते, त्यामुळे ती वाट अगदी वरपर्यंत क्लीन असते. हे तुमचं लीडर आता चार जणच मागे राहिलेत, राहत नाहीत सहसा, किंवा ते दुसऱ्या वाटेला गेले, तर त्यावेळेला तुमचं नेतृत्व गुण कसं बघता येतं की तुमच्या उजव्या बाजूला तो डोंगर होता जेव्हा येताना, म्हणजे आता आपण उतरतो म्हणजे डाव्या बाजूला गेलं पाहिजे, हे त्यातला कोणीतरी एक जण असतो ज्याला कळतं आणि तो सगळ्यांना सांगतो, तो सगळ्यांना बरोबर घेऊन येतो, तर त्याचा नेतृत्व गुण हे होतो. पण ते बघून इतर तीन जण पण शिकतात. तुम्हाला शिकायला कधी मिळतं? जेव्हा तुम्ही 8-10 ट्रेक करता असे चुकता, आता तुम्हाला लीडर घेऊन जातात, लीडर घेऊन येतात, पण हे कधी तुम्हाला कळतं? की जेव्हा तुम्ही चुकता तेव्हा लीडर सांगतो, किंवा त्या चौघांमधला एक जेव्हा सांगतो की अरे त्यावेळेला हा उजव्या बाजूला होता, आता डाव्या बाजूला ठेवायचं आणि आपल्याला चालायचंय, किंवा ओढा असतो एखादा तो उजव्या बाजूला ठेवायचा, डाव्या बाजूला ठेवायचा, झाडं असतात पडलेली मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, एकाला ते कळतं, म्हणजे कोणतरी एक तिघ चौघांमधला असतो थोडा हुशार जो निसर्गाचं हे करत गेलेला असतो. पण हे केल्यामुळे, किंवा तुम्ही जर चांगला लीडर असतो तो प्रत्येक वेळी तुम्हाला सांगतो की हे चुकलं तर इथे रिबीन बांधलेली आहे, झाडांच्या फांद्यांना रिबीन बांधत जातो आपण, की येताना सुद्धा ती रिबीन दिसली की अरे आपला रस्ता बरोबर आहे. पण हे रिबीन बांधताना मागचे 16-17 जण जे असतात लीडरच्या मागे, तर त्यांनी बघितलं की त्यांनाही कळतं की आपण जेव्हा एकटे होतो ह्या रिबीन घेऊन यायचे, की आपण कुठे जातोय तिथे रिबीन बांधत जायचं, म्हणजे समजा हरवलो जरी तरी रेस्क्यू टीम जी येते त्यांना रिबीन दिसलं की कळतं अरे इथून गेलेले आहेत. तर हे नेतृत्व गुण डेव्हलप होत जात, एका ट्रेकमध्ये तो होत नाही, तुम्हाला कमीत कमी वर्षभर ट्रेकिंग करायला लागतं तेव्हा हे सगळं एक एक, कारण प्रत्येक ट्रेकला हे काही शिकवत बसत नाही कोणी, पण हे निरीक्षणात तुम्हाला कळतं ते आणि नेतृत्व गुण डेव्हलप होतं. समजा
1: सुबोध सर, ट्रेकिंग करताना आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाचं भान राखणं तितकंच महत्वाचं आहे, तर त्यासाठी कोणकोणते नियम फॉलो केले पाहिजेत?
0: माहीत नसलेल्या ठिकाणी जायचं नाही हा पहिला नियम, त्यामुळे त्या परिसराचं संपूर्ण माहिती घेऊनच तिथे जावं. दुसरी गोष्ट, तुम्ही तिथे गेल्यानंतर आपल्याला जर काही माहीत नसेल तर गावाला सरळ पैसे देऊन वाटाड्या घ्यावा. काही ठिकाणी जंगल ट्रेक असतात, त्या जंगल ट्रेकमध्ये बिबट्या बसण्याची किंवा गवे बसण्याची किंवा आणखीन तरस बसण्याची जागा असतात, ह्या तुम्हाला माहीत नसतात, तिथला कोणीतरी माहितगारच घेऊन जावा. दुसरी गोष्ट, तुम्हाला दिशेचं ज्ञान हवं.
1: सुबोध सर, आम्हाला सह्याद्रीच्या जे लोकप्रिय ट्रेकिंगची स्थळं आहेत त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल, त्याबद्दल थोडं सांगाल का?
0: हरिश्चंद्रगडावरती प्रत्येकाला जायचंच असतं आणि कोकणगडावरती बसून तिथे फोटो काढायचेच असतात. सगळ्यात फेमस किल्ला हरिश्चंद्रगड आहे. रायगड हे पंढरी मानले जाते ट्रेकर्सची, तर तिथे जातात लोकांना पन्हाळगड ते विशाळगड, तो एक ट्रेक खूप हे आहे, फेमस आहे आणि लोकांना खूप जायचं असतं. किंवा जिथे धबधबे आहेत, म्हणजे आता राजमाची आहे, राजमाचीला जाताना तुम्हाला धबधबे खूप लागतात पावसाळ्यात, तर पावसाळ्यातच करतात, धबधब्यात भिजायचं आणि एन्जॉयमेंट हे असतं. आणि तिथलं वातावरण एक खूप सुरेख असतं, म्हणजे नवीन आहेत करणारे त्यांनी पावसाळ्यात ट्रेक करावे. तुम्ही जिवंतपणी स्वर्गात जाणं म्हणजे काय, हे तुम्ही तिथे टॉपला गेल्यानंतर तुमच्या खाली ढग असतात, तुम्ही ढगांच्या वरती असता आणि खालचं काही दिसत नसतं तुम्हाला, आणि अक्षरशः स्वर्गाचं फिलिंग येतं त्याला. तुम्हाला सोपे हवे असेल तर इथे तुंगतिकोणा आहे किंवा कोरीगड आहे, अगदी सोपे, पण तिथनंही तेवढंच सुंदर निसर्ग दिसतो, पण पावसाळ्यात तो.
1: सुबोध सर, महिलांसाठी आणि नवोदित गटांसाठी कोणते विशेष मार्गदर्शन द्याल?
0: तुम्हाला जेव्हा प्रॉब्लेम्स असतात तेव्हा कधीही ट्रेक करू नका, कारण तुमचं म्हणजे एवढी हीट जनरेट होत असते ट्रेक करताना की तुम्हाला त्याचा खूप त्रास होतो, तुम्हाला थकवा खूप जाणवतो, ते काही दिवस सांभाळून बाकी इतर महिला पुरुषांपेक्षा कमी नाहीत, त्या जास्त क्लाइंबिंग आणि हे करू शकतात, हात धरून चालणं असं कधीही करू नये, कारण एकाचा तोल गेला तर तो दुसऱ्याला घेऊन जातो. तिथे गेल्यानंतर फेसवॉश किंवा हे केमिकल कुठलंही वापरू नका, कारण त्याच्यामुळे जर मधमाशांचा हल्ला झाला तर तुम्ही आधी टार्गेट होत, जिथे केमिकल स्ट्रॉंग केमिकलचा वास येतो त्याच्यावरती मधमाशा हल्ला करतात. मी सांगतो की मला आजपर्यंत असा अनुभव आहे की लेडीज सगळ्यात पुढे असतात, त्या उलट मदत करतात सगळ्यांना, पण ह्या कंडिशन ज्या आहेत याला आपण काही करू शकत नाही, त्यामुळे ते असताना थोडं प्रिकॉशन घेणं
1: गरजेचं.
0: नवोदित गटांसाठी काय, लीडर चांगला, लीडर बरोबर जा, उगाच ओव्हर कॉन्फिडन्स नको.
1: युवकांनी ट्रेकिंग हा छंद म्हणून का जोपासावा आणि या क्षेत्रात करिअर आणि व्यावसायिक संधी म्हणून पाहता येते का, त्याबद्दल सांगा.
0: छंद म्हणून का जोपासावा हे फिटनेससाठी, पण ट्रेकिंग हे असं आहे की तुमची फुफ्फुसं जी आहेत ना ते तुम्ही इथेच जर रनिंग केलं तर इथलं जे पोल्युशन असतं ते तुम्ही आत घेता, म्हणजे उलट त्याचा म्हणजे परिणाम वाईट होतो, आणि तेच तुम्ही निसर्गात गेला तर तिथे बिलकुल पोल्युशन नसतं, तुम्हाला जी धाप लागते त्याने तुम्ही मोठे श्वास जे घेता ते शुद्ध हवा तुम्ही भरून घेता संपूर्ण. तरुणांनी निसर्गाचा म्हणजे सहवास

0: घेण्यासाठी तिथे जावं, निसर्गातून शिकण्यासाठी जावं, आपली कपॅसिटी वाढवण्यासाठी जावं. व्यावसायिक तुम्हाला त्याच्यावरच जर पैसेच जर कमवायचे असेल तर हिमालयन ट्रेक किंवा उत्तराखंड किंवा ते जे ट्रेक आहेत जिथे 7 दिवसाचे रेंज ट्रेक असतात तिथे लोक पैसे द्यायला तयार असतात. व्यावसायिक संधी तुम्हाला न्यायची असेल तर तुम्ही अष्टविनायकाला घेऊन जा लोकांना, किंवा टूर्स हे जे आहेत. पण तुम्हाला जर हे करायचंय तर बेसिक माउंटेनियरिंग म्हणजे सोनमर्गला तिथे डिफेन्स बरोबर 26 दिवसाचा कोर्स असतो जो माझा 2013-2012 झालेला आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ए ग्रेड जर मिळाली तर ते सर्टिफिकेशन असतं, तर ते घेऊन या तुम्ही करून या, मग तुम्ही हिमालयन ट्रेक नेलेत तरी तिथला लोकल एक वाटाड्या आणि तुम्ही असे दोघं जण असाल तरी 15-20 जणांचा जरी ग्रुप असेल तरी भरपूर त्यातनं तुम्हाला उत्पन्न मिळू शकतं. पण हे सह्याद्रीत होत नाही. इन्स्टिट्यूट आहे तिथे की तुम्हाला रॅपलिंग शिकवायचं, क्लाइम्बिंग शिकवायचं, टेक्निकल नॉलेज याच्यासाठी आता इन्स्टिट्यूट आहेत बऱ्याच पुण्यात सुद्धा आहेत. तर तिथे तुम्ही जॉब म्हणून लागू शकता किंवा ऍडव्हेंचर पार्क आहेत जसं लोणावळ्याला 1-2 ऍडव्हेंचर पार्क आहेत तर तिथे रॅपलिंगचा इव्हेंट आहे तिथे त्यांना अनुभवीच लोक लागतात. रॉक क्लाइम्बिंग आहे त्यांच्या क्लाइम्बिंग वॉल आहेत तर त्या वॉल वरती तुम्हाला हे करायचं तिथे अनुभवी लोक त्यांना इन्स्ट्रक्टर म्हणून जसं स्विमिंग टँकला स्विमर लागतो एक कोणतरी इन्स्ट्रक्टर तसं त्यांना लागतं. तर असे बरेच हे आहेत ऍडव्हेंचर पार्क आहेत किंवा हे जिथे तुम्हाला जॉब म्हणून संधी आहे.
1: ट्रेकिंगची आवड असणाऱ्या तरुणांसाठी तुम्ही काय संदेश द्याल?
0: तरुणांसाठी संदेश हाच आहे की तुमचा जोश आहे म्हणून तुम्ही काहीतरी आचाट आफाट करायला जाऊ नका. सह्याद्री आहे तुम्ही त्याचा आनंद घ्या पण तो आनंद घेत असताना जीवाशी खेळ होणार नाही. आपल्या घरी कोणतरी वाट बघताय आपली हे लक्षात ठेवा. घरी न सांगता कधीही जाऊ नका कुठेही. कुठलंही ऍडव्हेंचर असेल तुम्ही बाईक रायडिंगला जा किंवा ड्रायव्हिंग कार लॉंग ड्राईव्हला जा कधीही घरच्यांना जे काय असेल ते घरच्यांना सांगून जा कारण सगळ्यात शेवटी मदतीला म्हणजे सुरुवात होणार आहे कळणार आहे घरीच. अगदी पोलिसांना जरी कळलं काही झालंय तरी ते तुमच्या घरीच कळवतात आणि त्यांना जर माहीत नसेल तर त्यांना धक्का बसतो आधी.
1: हो सर.
0: लक्षात घ्या की कुठलाही ट्रेक ग्रुप बरोबर जाताना जो ट्रेक ग्रुपचा लीडर आहे किंवा हे आहे त्याला अनुभव असेल तर तो तुमचं ब्लड ग्रुप पासून सगळं मेन्शन करून घेतो की उद्या जर तिथे काही अपघात झाला हॉस्पिटलमध्ये रेंज नसते कारण ते गावात असतं तर हॉस्पिटलमधनं तुमच्या घरी फोन करायला फोन नंबर सुद्धा नसतो. तुमचा ब्लड ग्रुप जर माहीत नसेल तर तुम्हाला ब्लड सुद्धा देता येत नाही त्यांच्याकडे असून सुद्धा. त्यामुळे कुठलंही हे करताना घरी न सांगता हे करायचं नाही कुठलंही धाडस. दुसरी गोष्ट आपल्याला जिथलं माहीत नाही तिथे सह्याद्रीत जाऊ नका. तिसरी गोष्ट तुमच्याकडे इक्विपमेंट चांगली असली ब्रँडेड ठेवा. जर लोकल इक्विपमेंट ठेवलीत आणि ते जर धागे उसवले तर तुमचा सेफ्टी बेल्ट तिथेच राहतो आणि तुम्ही खाली जाता दरीत. त्यामुळे ब्रँडेड हे वापरा जी इक्विपमेंट वापराल ती. स्वतःची काळजी घेण्यासाठी म्हणजे आता हा विषय खूप मोठा आहे म्हणजे ट्रेकिंग या विषयावर बोलायला गेलं तर खूप मोठा आहे. म्हणजे नुसती सॅक भरायचं जरी मी जे सांगितलं माउंटेनियरिंगचा कोर्स आहे 26 दिवसाचा त्यात 2 दिवस फक्त सॅक कशी भरायची याच्यावरती असतं. 2 दिवस अख्खे शिकवतात ते की सॅक भरताना कशी भरायची. तर तेवढं नको डीपमध्ये पण सॅकमध्ये काय काय घेऊन जायचं. पाणी अनिवार्य आहे. लोक म्हणतात तिथे मिळतं नाही असं प्रत्येक वेळी नसतं. तिथला झरा सुकलेला असतो आणि तुम्ही जाता उन्हाळ्यात आणि तिथे पाणी मिळालं नाही तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे पाणी महत्वाचं. तुमच्याकडे शिट्टी असणं महत्वाचं. म्हणजे ही जी इक्विपमेंट किंवा जी उपकरणं आहेत ही घेऊन जाणं ह्याच्यामध्ये अजिबात हायजे करू नका. आणि माहितगार कोणी असेल तो जाऊन आलेला असेल तर अजिबात कमीपणा वाटून घेऊ नका की त्याला फोन करून विचारायचं. आता माझ्या बरोबर ट्रेक करणारे त्यांचे स्वतःचे ट्रेक ग्रुप आहेत डोंबिवलीत आहेत बदलापूरला आहेत कुठल्याही ट्रेकला जाताना ते मला फोन करतात दादा तुला काही इथले अपडेट आहे का. कारण कसं असतं की आम्ही जे जुने ट्रेक करणारे आहोत त्यांचं एकमेकांशी बोलणं होत असतं की अरे या आणि आमचे दगड आणि दगड पाठ असतात की अरे आलंग मधून कुलंगला जाताना मदन ते कुलंग जाताना ना तो दगड होता ना तो आता हालायला लागलाय तर त्याला ट्रॅव्हल्स मारूनच जायचं त्याच्या वर्णपूर्वी आपण जायचो आता ट्रॅव्हल्स मारून जायला लागतं. पण ही माहिती आधी मिळालेली असली की धोका कमी असतो. त्यामुळे अजिबात कमीपणा ठेवू नका. अनुभवी माणसाला विचारायला त्यातनं तुम्हाला 4 गोष्टी चांगल्याच कळतील त्यातनं वाईट कळणार नाहीत. हे थोडस हे सांभाळावं तरुणांनी. आणि ट्रेक काय म्हणजे निसर्गात प्रचंड सुख असतं. तुमचं मन म्हणजे मेडिटेशनसाठी इतर कुठे जायची गरज नाही लागत तुम्हाला. तुम्ही जर तिकडे गेलात तर तिथे शांतता. आणखीन एक महत्वाचं ब्लूटूथ कमरेला असतो आणि जोर जोरात गाणी लावत अरे तिथे तुम्ही पानांच्या सळसळ जी असते त्याचा आवाज अनुभवायला जा. पक्षी ओरडत असतात त्यांचे आवाज अनुभवायला जा. ही जी शांतता असते ही तुम्ही तर ते ऐकता. हे सगळं क्लबमध्ये जाऊन तुम्हाला ऐकता.

0: गाणी आणि किंवा घरी बसून करतायत, तिथे जाऊन ब्लूटूथ जोर जोरात गाणी लावायची किंवा मोबाईलवर, हे करू नका. तिथली शांतता अनुभवा, तेच खरं सुख आहे. लोकांना सुखाची कन्सेप्ट जी आहे हीच मुळात तरुण लोकांना कळायला हवी की तुम्ही तिथे निसर्गाचा अनुभव घ्यायला जा, तिथले आवाज जे आहेत ते अनुभवायला जा, ते तुम्हाला शहरात मिळत नाही, तुम्हाला गाड्यांचेच फक्त आवाज येतात. तर तिथे ते आवाज घ्या, गाणी लावू नका, मोठमोठ्यांनी मोठमोठ्यांनी गप्पा मारू नका. तुम्ही चालताना पाय आपटत चाललात तर 100 मीटरवरनं जो साप तुम्हाला दिसणार आहे तो दिसणार पण नाही, तो निघून गेलेला असेल. म्हणजे निसर्गात आता असं म्हणतात की आपण बिबट्याला जेव्हा एकदा बघतो त्याच्या आधी बिबट्याने तुम्हाला 20 वेळा बघितलेलं असतं कुठून तरी. म्हणजे तुम्हाला असं वाटतं मला बिबट्या मी बघितला म्हणजे त्यांनी पण मला पहिल्यांदाच बघितलं, नाही, तो तुम्हाला कधीपासून बघत असतो, तुम्हाला तो कधीतरी दिसतो. तर त्यामुळे शांतपणे नेहमी ट्रेक करावा, तुम्हाला खूप काय काय बघायला मिळतं. रात्री जेव्हा जाता तुम्ही, नाईट ट्रेक जर असेल, तुम्ही रात्री बसमधनं जाता, जागे राहा. तुम्हाला मधनं काळवीट तुमच्या गाडीसमोर ससा धावताना दिसेल नेहमी तुम्हाला. ससे रस्त्यावर येतात आणि लाईट त्यांना दिसलं की ते गाडीसमोर त्यांना वाटतं गाडी आपल्या मागे लागली आणि गाडीसमोर जवळजवळ 100 मीटर पळत असत. तर हे रात्री झोपू नका जर तरुण असाल आणि हे तर. याचा सगळ्याचा अनुभव घ्या आणि एन्जॉय करा.
1: नक्कीच सर. सुबोध सर, तुम्ही इथे आलात आणि आपल्या युवक मित्रांना ट्रेकिंग बद्दल खूप छान अशी माहिती दिली. नक्कीच आपल्या युवक मित्रांना ही माहिती उपयुक्त ठरेल. तर आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आणि आपल्या युववाणीच्या सर्व मित्र मैत्रिणींकडून तुमचे खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: चला तर मग मित्रांनो, याचबरोबर आजच्या आपल्या युववाणीच्या स्टे ट्यून्ड या कार्यक्रमातून मी तुमची मैत्रीण रुचिरा प्रभाकर पालकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी ही आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvwanaiarpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvwanaiarpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
2: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात साद सह्याद्रीची या खास कार्यक्रमात ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॅपलिंग, जंगल सफारी यासारख्या साहसी उपक्रमांद्वारे युवकांना निसर्गाशी जोडणारे गिर्यारोहक सुबोध वैशंपायन यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती.

श्रोतेहो, आताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर. तुम्ही आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता. श्रोतेहो, संध्याकाळचे 6 वाजत आहेत. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

0: वाह, बहुत सुंदर तराना आपने प्रस्तुत किया। अब क्या सुनवाएंगे हमारे श्रोताओं?
1: अब मैं डॉक्टर सुशीला पोहनकर जी की आवाज में, उन्होंने ही बनाई हुई राग देश में एक बंदिश आपको सुनाऊंगी।
2: इंग्रजी पुस्तकच आहेत, त्यावेळी प्रत्यक्ष मला वाटतं नारायण मडगावकर, गोविंद मडगावकर सोडलं तर त्यावेळी प्रत्यक्ष पाहून लिहिलेलं तसं कोणी नाहीये माझ्या माहितीत। तर मला गॅझेट मधून हा सगळा शोध लागला। ते म्हणजे चावचाऊ सारखं पुस्तक, म्हणजे एवढी प्रवास वर्णन तर जबरदस्तच। त्यातनं जे मुंबई समजत जाते ना, ते काही ऐतिहासिक संदर्भ नव्हे, पण तेव्हाचे मुंबईची वर्णन त्यात येतात। मला ती कल्पना करायची सवय, डोळ्यासमोर उभं करायचं चित्र ते वाचत असतानाच।
3: श्रोते हो, अज्ञात मुंबई ही मालिका दिनांक 10 मे पासून सुरू होतीये। याच अनुषंगाने अज्ञात मुंबई या पुस्तकाचे लेखक नितीन साळुंखे यांचे शैलेश माळोदे यांनी घेतलेली विशेष मुलाखत जरूर ऐका। येत्या शनिवारी म्हणजेच 9 मे रोजी सकाळी 7:45 आकाशवाणीच्या FM रेनबो चॅनल वर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या ऍप वरही।

यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर. यानंतर संध्याकाळी ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना 31 डिसेंबरपर्यंत निवडण्याचा कर्मचाऱ्यांना पर्याय. भारतातली द्राक्ष व्हिएतनामला निर्यात होणार. मुंबई महापालिकेचा हो ची मिन शहरासोबत सामंजस्य करार. औद्योगिक वसाहतींमधला कर वसूल करण्याचे अधिकार एमआयडीसीला देण्याचा राज्य सरकारचा विचार. गोकुळ दूध संघाची निवडणूक 3 महिन्यात घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आणि विदर्भात उद्या गारांचा पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा इशारा. एनपीएस अर्थात राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ऐच्छिक असणार आहे. अर्थ विभागानं आज यासंदर्भात परिपत्रक जारी केलं. येत्या 31 डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना पर्याय निवडता येईल. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत येणाऱ्यांना राज्याच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारता येईल. हा पर्याय स्वीकारणाऱ्यांची किमान 20 वर्ष सेवा झाली असेल तर त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन मिळेल. त्यापेक्षा कमी सेवा झालेल्यांना सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन मिळेल. ही रक्कम किमान 7,500 रुपये असेल असं सरकारनं स्पष्ट केलंय. पण 10 वर्षांपेक्षा कमी सेवा झाली तर कर्मचारी या योजनेच्या अंतर्गत निवृत्ती वेतनाला पात्र ठरणार नाही. राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्याला सुधारित योजनेनुसार निवृत्ती वेतन मिळणार नाही. त्याला केवळ राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेनुसार लाभ मिळतील. हा पर्याय स्वीकारणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 60% रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळेल आणि त्यावर महागाई भत्ताही दिला जाईल. सुधारित निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना एनपीएसमधून यापूर्वी काढलेल्या रकमेचा भरणा 10% व्याजासह करावा लागेल. विविध विद्यापीठं, जिल्हा परिषद, शासकीय आणि अनुदानित शैक्षणिक संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांना हे नियम लागू होतील.
0: भारत आणि व्हिएतनाममध्ये आज डिजिटल तंत्रज्ञान, दुर्मिळ खनिजं, वैद्यकीय उत्पादनांचं नियमन, सार्वजनिक क्षेत्रातील लेखापरीक्षण, डिजिटल पेमेंट प्रणाली आणि संस्कृती आणि पर्यटन या क्षेत्रांमध्ये अनेक सामंजस्य करार करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे अध्यक्ष तो लाम यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा झाली. याविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: संरक्षण क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करून भारत आणि व्हिएतनाम शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी योगदान देत राहतील असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. लाम यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर वार्ताहरांना निवेदन देताना ते बोलत होते. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर 1 महिन्याच्या आत तो लाम यांचा पहिला भारत दौरा होत आहे. हा दौरा भारत व्हिएतनाम संबंधांना लाम यांनी दिलेला प्राधान्यक्रमच दर्शवतो असं मोदी म्हणाले. व्हिएतनाम हा भारताच्या अॅक्ट ईस्ट पॉलिसी आणि व्हिजन ओशनचा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे. इंडो पॅसिफिक क्षेत्रातही दोन्ही देशांचा दृष्टिकोन समान आहे. भारत आणि व्हिएतनाम यांच्यातल्या व्यापारी संबंधांविषयी मोदी म्हणाले.
3: भारत और व्हिएतनाम का बायलेटरल ट्रेड पिछले 1 दशक में डबल होकर 16 बिलियन डॉलर तक पहुंच चुका है. 2030 तक इसे 25 बिलियन डॉलर तक पहुंचाने के लिए हमने आज कई महत्वपूर्ण निर्णय लिए हैं. हमारी ड्रग अथॉरिटीज के बीच एमओयू से अब भारत की दवाइयों का व्हिएतनाम में एक्सेस बढ़ेगा. हमने भारत आसियान ट्रेड एग्रीमेंट आईटीगा को वर्ष के अंत तक अपडेट करने पर भी सहमति बनाई.
2: यावेळी शहरी व्यवस्थापन आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीनं एकसमान चौकट तयार करण्याच्या उद्देशानं बृहन्मुंबई

0: महानगरपालिका आणि हो ची मिन शहराची पालिका यांच्या सामंजस्य करार करण्यात आला. भारतीय द्राक्षांची निर्यात आता व्हिएतनाममध्ये होणार असल्याची घोषणाही या बैठकीनंतर करण्यात आली. या करारांमुळे भारताची कृषी मत्स्य व्यवसाय आणि पशु उत्पादनांची व्हिएतनामला होणारी निर्यातही अधिक सुलभ होईल असं मोदी म्हणाले. 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले तो लाम यांचं आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी औपचारिक स्वागत केलं. त्यानंतर लाम यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यांना आदरांजली वाहिली. उद्या ते मुंबई दौऱ्यावर आहेत.
1: राज्यातल्या महापालिका क्षेत्रात असलेल्या औद्योगिक वसाहतींमध्ये रस्ते पाणी पथदीप या पायाभूत सुविधांचा अभाव असल्याच्या वाढत्या तक्रारी येत आहेत. यामुळे औद्योगिक वसाहतींमधला कर वसूल करण्याचे अधिकार एमआयडीसीला देण्याचा विचार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. ते आज नाशिकमध्ये वार्ताहर परिषदेत बोलत होते. एमआयडीसी हा कर गोळा करून पायाभूत सुविधा पुरवेल, यासाठी त्यांना आवश्यक मनुष्यबळ पुरवलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. एसटीचं नवीन एनसीएमसी कार्ड घेणाऱ्या प्रवाशांसाठी 199 रुपये तर यापूर्वी स्मार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांसाठी 149 रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र काही अधिकृत विक्रेत्यांकडून सवलतधारक प्रवाशांना जादा दराने कार्ड विक्री केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अवाजवी दर आकारणाऱ्या परवानाधारक विक्रेत्यांचे परवाने तात्काळ रद्द करण्यात येतील असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. यानुसार काही विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. मुंबई सरकारच्या काळापासून सुरू असलेली शासकीय कर्मचाऱ्यांसाठीची हिंदी भाषा परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ही परीक्षा रद्द करण्याच्या प्रस्तावावर लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची येत्या 90 दिवसात निवडणूक घ्यावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. या निकालामुळे गोकुळची निवडणूक प्रक्रिया या आठवड्यात पुन्हा सुरू होणार आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं दिलेल्या आदेशाच्या विरोधात राधानगरी तालुक्यातल्या पुंगाव इथल्या श्री स्वामी समर्थ सहकारी दूध संस्थेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर न्यायालयानं हे आदेश दिले. गोकुळ दूध संघातील 1308 दूध संस्थांची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच दूध संघाची निवडणूक घ्यावी असे आदेश कोल्हापूर सर्किट बेंचनं दिले होते. सर्वोच्च न्यायालयानं सर्किट बेंच कोल्हापूर यांचा आदेश रद्द करत हा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. सीबीएफसी अर्थात केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या अध्यक्षपदी शशिशेखर वेंपती यांची नेमणूक झाली आहे. वेंपती यांनी यापूर्वी प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. अकोला जिल्ह्यात चांदणी इथं 60 वर्षाच्या वृद्धानं 10 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीचे आई वडील शेतमजुरीत बाहेर गेले असताना शेजारी राहणाऱ्या आरोपीनं सलग 3 ते 4 दिवस अत्याचार केले असा आरोप आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद इथल्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्यातला सामना 7:30 वाजता सुरू होईल. यात पंजाबनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस झाला. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस झाला. कोकणात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. विदर्भात उद्या पाऊस आणि गारा पडण्याची शक्यता आहे. कोकणातल्या सर्व जिल्ह्यांना उद्यापर्यंत उष्णतेचा येलो अलर्ट दिला आहे. उद्या संध्याकाळनंतर कोकणातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये तसंच कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर बीड नांदेड लातूर धाराशिव चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये

वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना 31 डिसेंबरपर्यंत निवडण्याचा कर्मचाऱ्यांना पर्याय. भारतातली द्राक्ष व्हिएतनामला निर्यात होणार. मुंबई महापालिकेचा हो ची मिन शहरासोबत सामंजस्य करार. औद्योगिक वसाहतींमधला कर वसूल करण्याचे अधिकार MIDCला देण्याचा राज्य सरकारचा विचार. गोकुळ दूध संघाची निवडणूक 3 महिन्यात घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आणि विदर्भात उद्या गारांचा पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: मराठीत जी पुस्तकं आली आहेत ना त्याचाही आधार कुठेतरी इंग्रजी पुस्तकच आहेत. त्यावेळी प्रत्यक्ष मला वाटतं नारायण मडगावकर, गोविंद मडगावकर सोडलं तर त्यावेळी प्रत्यक्ष पाहून लिहिलेलं तसं कोणी नाहीये माझ्या माहितीत. तर मला गॅझेटमधनं हा सगळा शोध लागला. ती म्हणजे चावचाव सारखं पुस्तक, म्हणजे एवढी प्रवास वर्णन तर जबरदस्तच. त्यातनं जी मुंबई समजत जाते ना ते काही ऐतिहासिक संदर्भ नव्हे, पण तेव्हाचे मुंबईची वर्णनं त्यात येतात. मला ती कल्पना करायची सवय डोळ्यासमोर उभं करायचं चित्र ते वाचत असतात.
1: श्रोते हो, अज्ञात मुंबई ही मालिका दिनांक 10 मे पासून सुरू होतीये. याच अनुषंगानं अज्ञात मुंबई या पुस्तकाचे लेखक नितीन साळुंखे यांचे शैलेश माळोदे यांनी घेतलेली विशेष मुलाखत जरूर ऐका. येत्या शनिवारी म्हणजेच 9 मे रोजी सकाळी 7:45 आकाशवाणीच्या FM रेनबो चॅनलवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरही.
2: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
3: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाइट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
2: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
4: श्रोते हो, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे विश्वविख्यात कवी तर होतेच, पण मुलांच्या मनात शाळेबद्दल आवड आणि ओढ निर्माण करणारे प्रेमळ शिक्षकही होते. शांतिनिकेतन हा रवींद्रनाथांच्या शिक्षण क्षेत्रातील एक अभूतपूर्व यशस्वी प्रयोग ठरला. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक एकला चालो रे, सहभाग प्रदीप कुलकर्णी आणि विलास गीते, लेखक आणि सादरकर्ते दिनेश अडावतकर. तेव्हा अवश्य ऐका, गुरुवार दिनांक 7 मे रोजी सकाळी 8:40 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही एकला चालो रे.

नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो, त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मे पासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9:00

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, कापूस हा शतकानुशतकं आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कापूस उत्पादनात देशात अग्रस्थानी असणाऱ्या महाराष्ट्रासाठी कापड उद्योग आणि सुती कापडाची बाजारपेठ म्हणूनही कपाशीचं असलेलं महत्व वेगळं सांगायला नको. याच कपाशीची उत्पादकता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने नुकतंच एक नवं अभियान जाहीर केलं आहे. देशातल्या 32 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होईल असा अंदाज आहे. चला तर जाणून घेऊया या अभियानाबद्दल कृषीतज्ज्ञ श्रीकांत कुवळेकर यांच्याकडून. नमस्कार सर, आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: सर. केंद्रीय मंत्रिमंडळानं नुकतीच कापूस उत्पादकता अभियानाला मंजुरी दिली. या अभियानाबद्दल आपल्या श्रोत्यांना काय सांगू शकाल?
2: अतिशय योग्य पाऊल आणि अतिशय योग्य वेळेला उचललेलं पाऊल असं आपण याचं वर्णन करू शकतो. कारण काय झालंय की यावेळेला आपण बघितलं असेल गेल्या वर्ष 2 वर्षात कापसाच्या किमती पडल्यामुळे एकंदर कापूस क्षेत्रामध्ये एक थोडीशी कुठेतरी बेचैनी होती शेतकऱ्यांमध्ये. त्याचबरोबर आता जे अलीकडे जे युद्ध चालू आहे म्हणजे अजूनही ते त्या युद्धाच्या मुळे काय झालं होतं की कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या, म्हणजे ऊर्जेच्या किमती वाढल्या, त्याच्यानंतर वाहतूक विस्कळीत झाली आणि एकंदर जागतिक अर्थव्यवस्थेसमोर प्रचंड मोठी आव्हानं निर्माण झाली आहेत आणि त्यातही कापूस क्षेत्र या समोर सुद्धा अनेक आव्हानं निर्माण झाली आहेत. तर ह्या आव्हानांचा मुकाबला करायचा असेल तर थोडीशी कुठेतरी आपल्याला कापूस उत्पादकता वाढवणं हा त्यातला मुख्य भाग असला तरी त्या अनुषंगाने येणारे अनेक क्रियाकलाप आहेत की जे ह्या कापूस उत्पादकता अभियानात अंतर्भूत आहेत. त्या सगळ्या एकंदर गोष्टींचं जे आता सरकारने मंजूर केल्यामुळे ते योग्य वेळा टाकलेलं पाऊल आहे आणि याचं आपण स्वागत करणं गरजेचं आहे.
0: सर, या अभियानामध्ये नक्की काय काय मुख्य गोष्टी, उत्पादकतेच्या दृष्टीने काय गोष्टी केल्या जातील असं त्यांनी सांगितलंय?
2: मुख्य म्हणजे याच्या नावात सांगतात की कापूस उत्पादकता अभियान, म्हणजे उत्पादकता कापसाची वाढवणं आपल्या देशात आणि त्या अनुषंगाने उत्पादनही वाढवणं आणि पुढील 4 वर्षात म्हणजे 2030-31 या हंगामापर्यंत भारताचं कापसाचं उत्पादन हे आता साधारणपणे 34 दशलक्ष किंवा 340 लाख गाठी आहेत, हे उत्पादन कुठेतरी 49 ते 50 दशलक्ष गाठी इथपर्यंत नेणं हे उद्दिष्ट आहे. आणि उत्पादकता वाढवणं याच्यासाठी अनेक गोष्टी करता येतील. एक तर सुधारित बियाणं वापरणं, चांगलं बियाणं वापरणं, ज्याच्यातनं एक उत्पादकता वाढेल. आणि तंत्रज्ञान, म्हणजे आपण बघितलं तर आता हल्ली हा तंत्रज्ञानाचं युग आहे आणि कुठल्याही पिकाच्या बाबतीत म्हणजे शेतीच्या बाबतीत जेवढं आधुनिक तंत्रज्ञान वापराल तुम्ही आणि हे तंत्रज्ञान वापरताना तुम्हाला त्याचा क्लायमेट इम्पॅक्ट पण कमी करता येतो, म्हणजे जे काही ग्लोबल वॉर्मिंगचा इम्पॅक्ट आहे तो पण कमी करता येतो. त्याचबरोबर तुमची उत्पादकता वाढवण्यासाठी आपण एक प्रिसिजन फार्मिंग म्हणून एक नवीन आता आधुनिक शेती पद्धती आलेली आहे. ते प्रिसिजन फार्मिंग केलं की तुम्हाला पाण्याचा अत्यंत कार्यक्षम वापर होतो. कीड किंवा रोग व्यवस्थापन करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला अत्यंत योग्य वेळेला कमीत कमी साधनं वापरून त्या व्यवस्थापन ते करता येणं शक्य होतं. अशा प्रकारे अनेक गोष्टी या प्रिसिजन फार्मिंगच्या मार्फतच नव्हे आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून देखील, म्हणजे आपण बघितलं तर कॉटन हार्वेस्टिंग असेल, म्हणजे कॉटन जे आपण काढणी करतो त्याच्यासाठी एक हार्वेस्टर नावाची यंत्र आहेत, ती यंत्रामुळे तुमचा प्रचंड

0: प्रमाणात वेळ वाचतो आणि श्रम वाचतात आणि त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो, तोही त्याचा प्रकार झाला. लागवड कशी करायची, तर आपण अलीकडच्या काळात म्हणजे मागील एका वर्षाभरात भरपूर प्रयोग झालेत आणि त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे अकोल्याजवळ हा प्रयोग झालाय आणि अत्यंत यशस्वी झालाय की जवळ 60,000 का 70,000 हेक्टरवर सघन लागवड म्हणजे अत्यंत जवळजवळ अशा पद्धतीने कापसाची लागवड केल्यामुळे त्याच्यातनं जे जास्त उत्पन्न आलं त्याच्यातनं प्रति हेक्टरी उत्पादकता खूप वाढली. तर अशा अनेक गोष्टी आहेत की याचं संपूर्णपणे एकत्रित करून आपण उत्पादकता कशी वाढवता येईल या संदर्भात या योजनेमधनं बरंच काम केलं जाईल.
1: बरोबर सर. सर, राज्यातल्या शेतकऱ्यांना याचा पूर्ण फायदा मिळणार आहे. आता उत्पादकता वाढल्यानंतर त्याच्या पुढे एक केंद्र सरकारची एक संकल्पना आहे 5F. तर या 5F संकल्पनेची सुरुवात उत्पादकतेपासून होते कापसाच्या, तर हे 5F संकल्पना काय सांगू शकाल का?
0: 5F मध्ये त्यांनी असं म्हटलंय की फार्म फायबर म्हणजे शेतात कापसाचं उत्पादन घ्या, त्याच्यानंतर त्याचं फायबर मध्ये म्हणजे सुतामध्ये उत्पादन करा, मग त्याच्यापासून वस्त्रोद्योग मध्ये कापड निर्माण करा, त्या कापडाचे रेडीमेड कपड्यात रुपांतर करा आणि मग ते निर्यात करा. म्हणजे फार्म फायबर फॅक्टरी फॅशन आणि फॉरेन अशा पद्धतीने एक संपूर्ण व्हॅल्यू चेन कॉटनची जी आपण म्हणतो ती आपण विकसित करणं देशांतर्गतच आणि याच्यामध्ये तुम्ही स्वयंपूर्णता तर तुमची राहीलच, परंतु त्याच वेळेला तुम्हाला एक मोठ्या प्रमाणात निर्यात करून जगात एक प्रमुख निर्यातदार म्हणून आपलं जे थोडंसं नाव कुठेतरी थोडंसं खाली घसरलं होतं त्यात आपण परत पहिल्या नंबरला येऊ. तर मुळात आपण जगात जवळपास नंबर एकचे कापूस उत्पादक आहोत आणि एक्सपोर्टर सुद्धा आपण मोठे होतो, परंतु मधल्या काळामध्ये काही समस्यांमुळे खास करून उत्पादकता कमी झाल्यामुळे आपण जागतिकदृष्ट्या स्पर्धात्मक राहिलो नाही. तर ह्या उत्पादकता वाढीतनं आपण स्पर्धात्मक होणं म्हणजे मुख्य स्पर्धा आपली कुणाची आहे, एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे की ह्या सर्व ज्या आपण बघितलं फार्म टू फॉरेन या ज्या 5F आहेत याला एक इंटिग्रेटेड इन्फ्रास्ट्रक्चर म्हणू शकतो. म्हणजे जिथे कापूस पिकतो तिथेच त्याच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तिथेच सूत बनवणं, तिथेच कापड बनवणं, तिथेच रेडीमेड कपडे आणि तिथूनच जवळच्या बंदरावर जाऊन ते निर्यात करणं, असं जर केलं तर आपण एवढी आपली स्पर्धात्मकता वाढते. याचं उदाहरण घेता येईल म्हणजे आपली मुख्य स्पर्धा ही बांगलादेश किंवा व्हिएतनाम, खास करून बांगलादेश. बघा, बांगलादेश कापूस भारताकडनं घेतं परंतु त्यांनी एक इंटिग्रेटेड सिस्टीम निर्माण केली. म्हणजे काय आहे की त्यांनी एकाच जागी भारतातनं एकदा ज्या ठिकाणी कापूस जातो तिथेच त्याच्या पुढच्या सगळ्या प्रक्रिया होतात आणि तिथूनच तो कपडा तिथल्या पोर्टवरनं तो निर्यात होतो. यामुळे त्यांची म्हणजे जी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे निर्मिती खर्च नियंत्रणात राहतो. भारतात आजपर्यंत काय होतं की कापूस निर्माण केला जातो मुख्य महाराष्ट्र आणि गुजरात म्हणजे देशाच्या पश्चिमेला, त्याचं जे स्पिनिंग होतं किंवा त्याचं धागा निर्मिती होते ही दक्षिणेला, मग दक्षिणेतनं आलेल्या धाग्याचं परत कापड निर्माण करणं येतो पश्चिमेकडे येतो, मग तो कधी उत्तरेकडे जातो आणि मग त्याचे ज्याचे जे तयार कपडे बनतात ते तामिळनाडू दक्षिणेकडे परत एका कोपऱ्यात आहेत आणि मग बरेचदा त्याचं निर्यात होते ती परत पश्चिम बंदरावरनं होते. याच्यामध्ये आपला जो वाहतूक खर्चामुळे आपण जगाच्या बाजारपेठेतनं बाहेर फेकले जात होतो. या व्यतिरिक्त एक क्वालिटी आपण जी म्हणतो म्हणजे भारताचा जो कापूस आहे हा जागतिक बाजारात डिस्काउंटनी विकला जातोय गेले कित्येक वर्ष आणि या डिस्काउंटची किंमत किती आहे माहितीये की दर हंगामात सुमारे 15,000 कोटींचं नुकसान आपल्या देशातल्या कॉटन उत्पादकांचं होतं. कारण आपला कॉटन 7 ते 10% डिस्काउंटला विकला जातो कारण आपले मालाचा दर्जा चांगला नाही अशाच या पद्धतीच्या हँडलिंगमुळे. ह्या सगळ्या गोष्टी टाळणं म्हणजे 5F जर आपण अस्तित्वात जेव्हा येईल तर याच्यात या सगळ्या गोष्टी टाळता येतील. तर त्या दृष्टीने 5F हा संकल्पना ही फार मोलाची कामगिरी करणारे पुढील 4-5 वर्षात म्हणजे कच्च्या मालापासून तयार उत्पादनापर्यंत संपूर्ण मूल्यवृद्धी आणि त्याच्यातनं भारताला जगामध्ये सर्वात महत्वाचा असा टेक्सटाईल प्लेअर बनवणं याच्यासाठी हा 5F संकल्पना महत्वाची ठरणार आहे. 7 वेगवेगळ्या राज्यांमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातलं अमरावती आहे, तामिळनाडू आहे, तेलंगणा आहे, उत्तर प्रदेश आहे, असं सगळ्या ठिकाणी 7 मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपॅरल पार्क्स म्हणजे मित्र ही जी स्कीम आहे ती उभारली जातील. पण त्याचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की सगळ्या जिथे कॉटन पिकतोय तिथेच ही सगळ्या गोष्टी त्यांना पुरवल्या जातील आणि सगळ्या प्रकारची जी

0: पायाभूत संरचना असेल म्हणजे व्हॅल्यू चेंजी ती संपूर्ण त्याच एरियात डेव्हलप केल्यामुळे आपल्याला हा एक ट्रान्सपोर्टेशन आणि इतर लॉजिस्टिक्सच्या कॉस्टचा ऍडव्हान्टेज मिळेल.
1: बरोबर सर. म्हणजे आता हे उत्पादकता वाढल्यानंतर व्हॅल्यू चेन मित्रा पार्कच्या मार्फत आपण वाढवता येईल आणि त्याची पुढची एक संकल्पना म्हणजे बाजारपेठ खुली करून देणं. तर त्याच्यामध्ये कस्तुरी कॉटन हा जो एक ब्रँडिंग करण्याचा प्रकार सुरू आहे आणि एक डिजिटल बाजारपेठ मिळवून द्यायची हेही या अभियानामध्ये अंतर्भूत आहे, तर त्याचा कसा फायदा होईल सर?
0: कस्तुरी कॉटन हे आपण साधारणपणे 2-3 वर्षापूर्वीच म्हणजे कोविड नंतरच्या काळात आपण लॉन्च केलेलं. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे भारताचा कॉटन 7-10% डिस्काउंट मध्ये जगात विकला जात होता. हे जे 15,000 कोटीचं नुकसान होतं ते साधारण $2 बिलियन किंवा 15-16,000 कोटीचं एवढं नुकसान जे भारतीय शेतकऱ्यांचं होत होतं ते कुठेतरी टाळायचं असेल तर आपल्याकडे क्वालिटी निर्माण केली पाहिजे. आणि असं नाहीये की आपल्याकडे चांगल्या दर्जाचा कापूस उत्पादन होत नाही, परंतु त्या प्रमाणात लागणारी जी एक कपॅसिटी बिल्डिंग आहे, क्षमता बांधणी आणि लागणारी त्याच्यासाठी संरचना पायाभूत सोयी याचं कुठेतरी असमतोल असल्यामुळे चांगला कॉटन सुद्धा स्वस्तात विकला जातो. हे होऊ नये म्हणून केंद्रांनी ठरवलं की एक भारताचा पण ब्रँड करायचा कस्तुरी कॉटन. अनेक देशांनी आपले ते ब्रँड केलेत की ते कॉटनचे त्याला ते प्रीमियम मिळतो. मग आपला भारताचा जो कस्तुरी कॉटन हा जो ब्रँड निर्माण केला तर आपल्या हा जो डिस्काउंटला जात होता हे 15,000 कोटी वाचतील आणि या कॉटनच्या मधून आपल्याला ट्रेसेबिलिटी जी आहे आपल्याला ती सर्वात महत्वाची असते आज जगामध्ये. गुणवत्ता प्रमाणन ज्याला म्हणतात मराठीत, तर ही जी ट्रेसेबिलिटी आहे ही शक्य होईल फक्त कस्तुरी कॉटन. आणि त्याप्रमाणे आपण कोविड नंतरच्या काळात हा ब्रँड आपण लॉन्च केला आणि आजच्या काळात त्याला आता चांगली पाळंमुळं धरली आहेत आणि एक चांगला म्हणजे आपलं कॉटन महामंडळ जे आहे त्या महामंडळामार्फतही या कस्तुरीच्या गाठी बनवल्या जातात कस्तुरी कॉटनच्या. आणि या हंगामात म्हणजे जो नोव्हेंबर 1 नोव्हेंबरला सुरू झाला 2025 ते एप्रिल पर्यंत आत्ता या क्षणाला 2,00,000 गाठी या हंगामात कस्तुरीच्या तयार झाल्या असून त्याच्यापैकी जवळजवळ 1,00,000 पूर्णपणे विकल्या गेल्यात. उरलेल्या 1,00,000 वेगवेगळ्या म्हणजे स्टेजमध्ये आहेत प्रमाणित करण्याच्या. आणि याच्यामध्ये फायदा काय होतोय माहितीये का? आपण गेलं 2-3 वर्षात जे अनुभवलंय की जर आपण कॉटनची जी एक गाठ विकतो म्हणजे जी एक बेल विकतो जी कस्तुरीचं प्रमाणन त्याला मिळालं कस्तुरीचं त्याला सर्टिफिकेशन मिळालं की त्याच गाठीला 1,500 ते 1,800 रुपये अधिकचे खरेदीदार द्यायला तयार होतो. म्हणजे हा कॉटन आपला किती चांगल्या क्वालिटीचा आहे हे त्याच्यातनं सिद्ध होतं. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला म्हणजे जो हा कॉटन विकतो जिनिंग करणाऱ्याला त्या शेतकऱ्याला सुद्धा प्रति क्विंटल 300 रुपये अधिक सहज मिळतात. म्हणजे बघा कॉटन पिकवणाऱ्या शेतकऱ्याला प्रति क्विंटल 300 रुपयेचा अधिकचा लाभ आणि जिनिंग किंवा हे जे गाठी बनवून विकतात त्यांना 1,500 ते 1,800 रुपयेचा अधिकचा लाभ हे मिळाल्यामुळे एक व्हॅल्यू चेन मध्ये एक चांगल्या प्रकारचं चैतन्य येतं आणि आर्थिक व्यवहार्यता येते आणि कुठेतरी मग बिझनेस चांगला होण्यासाठी कॉटनची व्हॅल्यू चेन अतिशय दमदार होते.
1: बरोबर सर. सर धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. आपण आशा करूया की हे अभियान शेतकऱ्यासोबतच पूर्ण वस्त्रोद्योगाला एक नवी उभारी देण्यामध्ये यशस्वी ठरेल. धन्यवाद सर.
0: निश्चितच.
2: श्रोते हो, आताच आपण कार्यक्रम ऐकलात वृत्तविशेष.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. ऐकूया एक निवेदन. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी https://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख 31 जुलै ही आहे. निवेदन संपलं.
1: मराठीत जी पुस्तकं आली आहेत ना, त्याचाही आधार कुठेतरी इंग्रजी पुस्तकच आहेत. त्यावेळी प्रत्यक्ष मला वाटतं

0: मडगावकर गोविंद मडगावकर सोडलं तर त्यावेळी प्रत्यक्ष पाहून लिहिलेलं तसं कोणी नाहीये माझ्या माहितीत. मला गॅझेट मधून हा सगळा शोध लागला. म्हणजे चावचाव सारखं पुस्तक, म्हणजे एवढी प्रवास वर्णन तर जबरदस्तच. त्यातनं जी मुंबई समजत जाते ना ते काही ऐतिहासिक संदर्भ नव्हे, पण तेव्हाचे मुंबईची वर्णनं त्यात येतात. मला ती कल्पना करायची सवय, डोळ्यासमोर उभं करायचं चित्र ते वाचत असतात.
1: श्रोते हो, अज्ञात मुंबई ही मालिका दिनांक 10 मे पासून सुरू होतीये. याच अनुषंगानं अज्ञात मुंबई या पुस्तकाचे लेखक नितीन साळुंखे यांचे शैलेश माळोदे यांनी घेतलेली विशेष मुलाखत जरूर ऐका. येत्या शनिवारी म्हणजेच 9 मे रोजी सकाळी 7:45 आकाशवाणीच्या FM रेनबो चॅनलवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरही.
2: श्रोते हो नमस्कार. 103.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सायंकाळचे 7:30 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमची शेती आमचा परिसर.

0: शेतकरी बंधूंना नमस्कार. मंडळी, आज आहे बुधवार. भारतीय सौर दिनांक 16 वैशाख 1948, दिनांक 6 मे 2026. कार्यक्रमात सुरुवातीला आजचा सुविचार. जलसंधारण एक विचारा, चित्तामध्ये देवथारा. सुविचार पुन्हा एकदा. जलसंधारण एक विचारा, चित्तामध्ये देवथारा. कार्यक्रमात आता यानंतर मुक्काम पोस्ट बोपेगाव तालुका वाई येथील आत्मनिर्भर शेतकरी स्वाती जाधव यांची बहुवर्गीय पीक पद्धती याविषयी सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार. आमची शेती आमचा परिसर या कार्यक्रमात तुमचं स्वागत. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपल्यासोबत एक प्रगतिशील आत्मनिर्भर प्रयोगशील महिला शेतकरी उपस्थित आहेत. हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून आपण साजरं करतोय. महिलांनी या प्रवाहामध्ये जास्तीत जास्त मोठ्या स्वरूपात यावं, महिलेचा जो सहभाग आहे शेती क्षेत्रातला त्यासाठी तिला काहीतरी प्रोत्साहन मिळावं यासाठीच हे वर्ष आपण साजरं करतोय. आज आपल्यासोबत वाई तालुक्यातील बोपेगावच्या स्वाती जाधव मॅडम आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. त्यांना 2024 सातारची कृषी लक्ष्मी हा पुरस्कार मिळालाय. त्याचबरोबर जलसंधारणाच्या अंतर्गत जो आता आपला कृषी पंधरवडा साजरा केला गेला याच्यामध्ये त्यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हा पुरस्कार मिळालेला आहे. पुरस्काराचा उद्देश असा असतो की जेणेकरून शेतकऱ्याला प्रोत्साहन मिळावं, आपण काही जे केलेलं आहे त्याची काहीतरी पोचपावती आपल्याला मिळालेली आहे ही गोष्ट तर आहेच, पण त्याच्याबरोबर वैयक्तिक जी व्यक्ती असते ती एका गटाला, एका गावाला किंवा संपूर्ण महिलांना एक प्रेरणादायी म्हणून आपल्याला ओळखली जाते अशा या आपल्या स्वातीताई. वर्षभर भाजीपाल्याचं उत्पादन किंवा बहुवर्गीय जी पिकं आहेत ती वर्षभरासाठी कशी घेतली पाहिजेत याविषयीच त्यांना या संदर्भात पुरस्कार मिळालेला आहे. की वर्षभराचं जे वेळापत्रक आहे शेतीचं ते जर व्यवस्थितरित्या सांभाळलं तर आपल्याला किती फायदा होऊ शकतो, खेळतं भांडवल हातात राहण्यासाठी ही बहुवर्गीय पिकं किती फायद्याची आहेत या संदर्भातच त्यांचं फार मोठं काम आहे. बहुवर्गीय पीक पद्धती म्हणजे एकाच शेतामध्ये एकाच हंगामामध्ये वर्षभरात विविध प्रकारची जी पिकं आहेत ती एकत्रित पद्धतीनं किंवा ठराविक क्रमाक्रमानं घेण्याची ही जी पद्धत आहे ती पद्धत अतिशय फायद्याची आहे, ज्याच्यामुळे केवळ उत्पादनात वाढच होत नाही तर जमिनीचा कस सुद्धा टिकून राहतो. आणि अल्टरनेट ही पद्धत आहे, ती पद्धत एक पीक गेल्यानंतर दुसरं पीक आपल्या जमिनीला आणि आपल्या आर्थिक उन्नतीला कसं फायद्याचं ठरेल अशा हिशोबानं ही पिकं घेतली जातात. आणि सगळ्यात महत्वाचं, बाजारपेठेचा अभ्यास करूनच स्वातीताई या पिकांची निवड करत असतात. कशा पद्धतीची बहुवर्गीय पिकं त्या घेत आहेत, त्याचा फायदा कशा पद्धतीनं त्यांना झालेला आहे आणि जमिनीचा कस कशा पद्धतीनं वाढायला मदत झालेली आहे या सर्व गोष्टींचा आढावा आज आपण आपल्या मुलाखतीच्या अंतर्गत करून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा स्वातीताई तुमचं अभिनंदन आणि आकाशवाणीमध्ये स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार.
1: स्वातीताई, आपण बहुवर्गीय पिकं घेतो आहेत की ज्याचा फायदा हा प्रत्येक हंगामामध्ये शेतीला तर झालाच पाहिजे पण उत्पादनात पण वाढ झाली पाहिजे, साधारण वर्षभराचं नियोजन कसं असतं आपलं?
2: वर्षभराचं नियोजन म्हणजे एक

0: पीक बाजारात जायच्या अगोदर दुसरं पिकाची लागवड किंवा त्याचं समजा नियोजन केलं म्हणजे उत्पन्नात किंवा खेळतं भांडवलासाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो. म्हणजे एक पीक मार्केटमध्ये जायच्या अगोदर त्याची लागण केली जाते.
1: अच्छा, आणि कशा पद्धतीचा? आता समजा खरीप आता सुरू होणार आहे आपला, मग त्याची तयारी कशी सुरू आहे?
0: खरीप मध्ये माझं हे स्ट्रॉबेरी मदर प्लांट घेतो. मदर प्लांटचं हे असतं म्हणजे मदर प्लांट आता ट्रे भरणी किंवा जसे रोपांचं हे असेल समजा माती पिशवी, हा माती पिशवीची मागणी असेल तर माती पिशवीमध्ये आम्ही रोपं तयार केली जातात किंवा मग कोकोपीटमध्ये आम्ही रोपं तयार करायला हे करतो आणि मग त्याचं नियोजन असतं. समजा मदर प्लांट लावले की माती पिशवी भरणी किंवा कोकोपीट भरून ट्रे मध्ये भरून ठेवणं म्हणजे क्लिपिंग बाकीच्या सगळ्या गोष्टी मग त्यात हे होतं.
1: अच्छा, बरं आता स्ट्रॉबेरीला यावर्षी चांगला दर मिळालेला आहे, मग हा दर चांगला मिळाल्यानंतर स्ट्रॉबेरीला तर फायदा झालेलाच आहे, पण आता उन्हाळा सुरू होतोय, मग त्या दृष्टीनं त्याच बेडवर काय काय तयारी केली?
0: त्या बेडवरती कलिंगड लागण केली जाते. ह्या वर्षी काय झालं, स्ट्रॉबेरीला जास्त दर असल्यामुळे जानेवारी महिन्यात स्वीट कॉर्न घेतलेलं की जेणेकरून टेम्परेचर वाढायला लागलं की स्ट्रॉबेरीची क्वालिटी जरा समजा पाणी सुटणं किंवा हे होतं त्यासाठी जेवढी सावली असेल तेवढं त्याचं उत्पन्न वाढलं जातं किंवा क्वालिटी राहते फळांना, त्यासाठी मग ते हे केलं जातं. आणि स्ट्रॉबेरी संपत आल्यानंतर कलिंगड लागण केली.
1: अच्छा,
0: हा कलिंगड लागण त्याच्याच बरोबर टोमॅटो लागण देखील केली
1: त्याच बेडवर.
0: हा, त्यामुळे मग टोमॅटोचं कसं हार्वेस्टिंग आता जून जुलैमध्ये चालू होईल आणि इकडं आपल्या स्ट्रॉबेरीचं मदर घेतल्यानंतर त्याचं बाकीची पुढची जी कामं असतात समजा पिशवी भरणी किंवा क्लिपिंग वगैरे तेच चालू होतं.
1: बरं, ह्या गोष्टी आपण पॉलीहाऊसमध्ये घेतलेल्या आहेत, किती फायदा होतो ह्या गोष्टीचा?
0: पॉलीहाऊसमध्ये प्रीमियम व्हरायटी जी असते समजा स्वीट सेन्सेशन ती फक्त पॉलीहाऊसमध्ये घेतली जाते आणि विंटर डॉन असते ते ओपनला घेतो.
1: बरं,
0: मग पॉलीहाऊसमध्ये शक्यतो आम्ही जी प्रीमियम व्हरायटी ती कोकोपीटमध्येच करतो आणि विंटर ड्रॉनची जर समजा माती पिशवीची मागणी असेल तर माती पिशवी आम्ही तसं भरली जाते.
1: अच्छा, पण आता हंगामाची ही आता पूर्व तयारीची वेळ आहे म्हणजे हा महत्वाचा काळ आहे, याच्यावर आपली पुढचा हंगाम हा व्यवस्थित जाणार आहे किंवा पिकांची निवड सुद्धा योग्य पद्धतीनं होणं गरजेचं आहे. मग आता या पूर्वतयारीचं नियोजन कसं चालू आहे?
0: पूर्व नियोजन आता बाकीच्या ह्याच्याबरोबर हळद लागण पण करायचं, मग त्याचे समजा बियाणं साफ करणं म्हणजे गड्डे म्हटले जाते त्याला ते साफ करणं, बीज प्रक्रिया करणं ते आता सध्या चालू आहे, त्याचबरोबर जमिनीची मशागत चालू आहे. मग त्यानंतर मग आता एक 15 दिवसात हळद लागण वगैरे सुरू करायची.
1: यासाठी आपण माती परीक्षणावर भर देतो?
0: हा देतो माती परीक्षण.
1: किती फायदा झाला आपल्याला ह्याचा?
0: माती परीक्षणावरती समजा आपल्याला बाकीच्या समजा पीएच किती आहे किंवा काय ते सगळं हे होतं ना, समजा आता बॅक्टेरिया सोडायच्या कुठल्या बॅक्टेरिया सोडायच्या किंवा काय ते सगळं माती परीक्षणाच्या ह्याच्यातून समजलं जातं.
1: अच्छा,
0: बॅक्टेरियांचा उपयोग मग आपल्याला समजा आपल्या ह्याच्यासाठी किडी मारण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी केला जातो, समजा ट्रायको सारखं बॅक्टेरिया आहे ते सोडलं तर त्याचा फायदा पिकाला होतोच.
1: खरंय, म्हणजे जमिनीमध्ये कशाची कमतरता आहे त्यानुसार आपल्याला नियोजन करणं बरं पडतं आणि त्या पद्धतीनं पिकांची निवड करणं सुद्धा बरं पडतं. या वर्षभराचं व्यवस्थित खेळतं भांडवल आपल्या हातात राहावं म्हणून कुठल्या कुठल्या पिकांची निवड करतो आपण?
0: माझं कलिंगड आता कलिंगडत म्हणजे हार्वेस्ट चालू आहे कलिंगडाचं, त्याच्याबरोबर आता टोमॅटोचं हे केलंय, टोमॅटो बरोबर फ्लावर पण समजा टोमॅटो अजून एक 1.5 महिन्यात सुरू होतील, त्याच्याबरोबर 1.5 महिन्यात ते सुरू झालं की 1-2 महिन्यात फ्लावर चालू होईल.
1: अच्छा,
0: फ्लावर संपत आला तोपर्यंत मग स्ट्रॉबेरीचे जे मदर प्लांट असतात त्याची रोपं त्याचं सप्टेंबरमध्ये कटिंग किंवा आपल्याला जे ऑर्डर आले ते सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंतचे असतात मग ते हे केलं जातं.
1: अच्छा, म्हणजे एकाला एक जोडून आपण पीक ठेवलेलं आहे. मग पीक संरक्षणाच्या बाबतीत काय काळजी घ्यावी लागते या दरम्यान?
0: समजा फवारणी वेळेवरती करणं आणि काय होतं पावसाळ्यात जसं वातावरण बदलेल तसं मग किडी वगैरे येतं त्याचं निरीक्षण करणं, तशा फवारणी करणं मग ते चालू असतं. मग
1: या दरम्यान किती गोष्टी लक्षात आल्या की ज्या अगोदर माहीत नव्हत्या?
0: भरपूर गोष्टी लक्षात आल्या. समजा सगळं म्हणजे आपण निरीक्षण कराल तेवढं किंवा काय चुका होत्यात मागच्या वेळी काय चुका झाल्या त्या चुका आता टाळणं गरजेचं, ह्यावेळी टाळणं मग ते लक्षात येतं ना समजा पाठीमागच्या वेळी ही चूक झालेली आता ह्या पिरियडमध्ये ही नाही झाली पाहिजे असं.
1: मग या संदर्भात काही नोंदी करून ठेवतो आपण?
0: हा, नोंदी केलेल्या असतात.
1: बरं, म्हणजे प्रत्येक हंगामाच्या नोंदी ह्या ठरलेल्या असतात, कुठलं पीक घेतलंय कधी त्याचं प्लांटेशन केलं ह्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. याचा फायदा दर हंगामाला होतोय?
0: होतोय
1: कशा पद्धतीनं
0: कशा होतोय म्हणजे समजा आता थंडीमध्ये

0: थंडीमध्ये वाई तालुक्यात थंडी जास्त असते ना, त्यामुळे वेलवर्गीय पिक किंवा हे असं येत नाही. मग आम्ही जास्त क्षेत्र स्ट्रॉबेरीसाठी वापरलं जातं. म्हणजे बाकीचं थंडीमध्ये कुठली अशी पिकं थंडीमुळे जास्त हेच होत नाही ना, मग आम्ही स्ट्रॉबेरीवरती जास्त भर देतो थंडीमध्ये.
1: छान. ज्याची मागणी आपल्या बाजारपेठेमध्ये आहे किंवा ज्या पद्धतीचं वातावरण आहे त्या पद्धतीने आपण पीक निवडलं जातं. मग बाजारपेठेचा अंदाज कसा बांधला जातो या दरम्यान?
0: बाजारपेठेचा अंदाज म्हणजे कोणत्या मार्केटला, समजा आता कोणत्या मार्केटला, आता फ्लावरचं उदाहरण घेतलं, फ्लावरचं कोणत्या मार्केटला 1 किलोचा फ्लावर चालतो, कोणत्या मार्केटला 2 किलोचा चालतो, मग तसं मार्केटचा अंदाज घेऊन मग ते फ्लावरमधलं अंतर किती ठेवायचं. समजा कमी आपल्याला साईज पाहिजे असेल तर अंतर कमी ठेवायचं, जास्त जर साईज मोठी पाहिजे असेल तर जास्त 1.5 फुटाच्या पुढं अंतर ठेवायचं. मग ह्या गोष्टी हे करायला लागतं.
1: अच्छा, म्हणजे अंतर सुद्धा अतिशय महत्वाची आहे त्या दरम्यान. बरं, तर समजा आपण पॉलीहाऊसचा जर विचार केला तर पॉलीहाऊसमध्ये आपण जरी साखळीनुसार पिकं घेतली तरी सुद्धा त्या जमिनीला आराम मिळणं गरजेचं आहे किंवा रेस्ट पिरियडला ती जमीन जाणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या मिसळणं सुद्धा गरजेचं आहे. मग तो कालावधी कसा सांभाळला जातो?
0: तो कालावधी शक्यतो आता ऑक्टोबर एंडपर्यंत मदर प्लांट सगळं हे होऊन जातं, सेल म्हणजे सगळ्या रोपांचं आपली विक्री होऊन जाती. त्याच्यानंतर मग मार्केटचा अंदाज घेऊन कलर कॅप्सिकम केली जाते, त्यात पिवळी आणि लाल. मग ते साधारणतः 4-5 महिने चालल्यानंतर मग एप्रिलपासूनचा म्हणजे मार्च एंडिंग ते मेच्या एंडिंग पर्यंत रिकामं ठेवायचं.
1: बर.
0: मग त्याची मशागत करून घ्यायची, समजा शेणखत टाकून ठेवायचं. मग ते सगळं झाल्यानंतर परत मदर प्लांट परत रुटीन आहे असं चालू. मदर प्लांट
1: हे वर्षभराचं रुटीन पुन्हा एकदा चालू ठेवायचं.
0: आणि असं जर समजा भाजीपाल्याला समजा रेट जास्त आहेत असं हे झालं तर मग त्यातच पॉलीहाऊसमध्ये मेथी आणि कोथिंबीरीचं उत्पादन म्हणजे घेतलं जातं.
1: अच्छा, ही पीक पद्धती जी आपण ठेवलेली आहे त्याच्यामुळे जमिनीमध्ये किती फरक पडलाय असं जाणवतोय तुम्हाला?
0: जमिनीमध्ये फरक म्हणजे शेणखत तर घातलंच पाहिजे, त्याशिवाय जमिनीचा पोत सुधारला जात नाही. आणि मग बाकीच्यात हे करायचं, मशागती किंवा बाकीचं काय असेल ते सगळं गांडूळ खत, लिंबोळी खत वगैरे ते हे करून घ्यायचं.
1: बरं, याच्यामध्ये जमीन किती सुधारल्यासारखी वाटते, पोत किती सुधारल्यासारखं वाटतं, म्हणजे आपण पूर्वी करत होतो ती शेती आणि आत्ताची शेती याच्यामध्ये किती फरक आहे?
0: बदल म्हणजे पिकात बदल घेतला, समजा आता त्याच ह्याच्यात जर असं वाटत असलं तर जर बदल वाटला तर मग गहू हरभरा ह्यासारखं पीक घेतलं तर अजून पोत सुधारला जातो त्या ह्याचा.
1: अच्छा,
0: जमिनीचा पोत सुधारला जातो आणि जमीन पण त्याच त्याच पिकाला हे केली तर मग समजा उत्पन्नात पण हे होतं, फरक पडतो, घट येतोय. आणि नंतर मग ह्याच्यात पण चालू होतं, उत्पन्न पण वाढतं. समजा पिकांचं आलटा पालट केली,
1: फेरपालट पिकांची केली तर हा फरक जाणवतोय चांगला. पण तुम्ही आंब्याची पण काही रोपं आता सध्या लावलेली आहे, त्या आंब्याच्या झाडांचं नियोजन कसं केलंय?
0: आंब्याच्या झाडांचं, आंब्याच्या 2 झाडांमधलं अंतर 3.5 फूट आहे आणि 2 बेडमधलं अंतर 15 फूट आहे. मग आता कसं आपल्याकडं म्हणजे समजा वाई भागात किंवा आम्ही जी लागण केली ती काळ्या जमिनीत केली आहे, मग त्याचा विचार करून आम्ही 2 झाडातलं अंतर कमी ठेवलंय. कारण वादळी पाऊस किंवा आता जो उन्हाळी पाऊस पडतो त्याच्या हे समजा झाड मोठं बनवायचं नाहीये, झाड छोटंच ठेवायचं की मोठं बनवलं तर समजा वादळ आलं किंवा काय आलं तर झाड कोलमडू शकतं किंवा हे, त्यासाठी मग आम्ही अंतर कमी ठेवलंय 2 झाडातलं. जमिनीचं म्हणजे शक्यतो आंबे कसं मुरमाड जमिनीत ही करतो पण आम्ही काळ्या जमिनीत लावतो.
1: याच्या मागचं कारण तरी साधारणतः
0: रिटायरमेंट प्लॅनिंग.
1: बर,
0: त्यासाठी मग आम्ही आंब्याचं फळबागेकडे हे.
1: केवढ्या वर्षाची झाड आहेत ही सध्या?
0: झाडं 2 वर्षाची आहेत. त्यामध्ये 2 वर्षाच्या झाडामध्ये 2 वेळा कटिंग केलेलं आहे.
1: बर, आणि त्याचं आता नियोजन आता चाललेलं आहे. साधारण 3-4 वर्षांनी ते आंबे आपल्याला बहार धरण्यासारखे तयार होतील. हा जो 5-6 वर्षाचा का अतिशय महत्वाचा आहे. जमीन आपण गुंतवून ठेवली आहे, त्याच्यामध्ये झाडं लावलेली आहेत, पण त्याच्यातून इन्कम सोर्स काही नाहीये, पण त्याच्यातून काहीतरी आपल्याला मिळालं पाहिजे की जेणेकरून त्या झाडाचं नियोजन आपल्याला त्या पैशातून करता येईल.
0: त्यासाठी आम्ही आंतरपीक घेतलं. आता ह्या वर्षी आम्ही हळदीचं आंतरपीक घेतलं, त्याचबरोबर पावसाळ्यात आंब्याच्या बेडवरती फ्लावर लावलेला, फ्लावरचं पण उत्पन्न झालं. आणि नंतर आता टोमॅटो, त्यातच हळद निघाल्यानंतर 1-1.5 महिना त्याची मशागत वगैरे करून नंतर आता आम्ही त्यात टोमॅटो लावले.
1: बर,
0: आणि फ्लावर हे केलं आंतरपीक म्हणून, फ्लावर आणि टोमॅटो 2 पिकं घेतलेत.
1: बर, हा बहार धरेपर्यंत आंब्याच्या झाडांची साधारण काळजी काय काय घेतो आपण?
0: तर कटिंग लागतं, नंतर पेस्टिंग करायला लागतं. साधारणतः जून पावसाळ्याच्या सुरुवातीला पेस्टिंग करायचं आणि नंतर नोव्हेंबर महिन्यात पेस्टिंग. आता ह्याच्यामध्ये जून महिन्यामध्ये जे पेस्टिंग केलं जात

0: ते प्रायमरी पेस्टिंग केलं जातं.
1: अच्छा.
0: आणि नंतर मग त्याचं ऑक्टोबर महिन्याच्या एंडिंगला समजा ते जर पेस्टिंग जर व्यवस्थित असेल तर मग आपण नोव्हेंबरमध्ये पेस्टिंग करतो नंतर.
1: बरं. आणि याचा फायदा काय होतो आपल्याला?
0: समजा त्या झाडावरती झाडाला जे किडे किंवा काय त्या सालीच्या आतमध्ये जाऊ नये किंवा पाणी जाऊन जी कूज होती ना सालीच्या ह्याच्यात ती होत नाहीये वरनं जर कोटिंग असलं तर.
1: बरं. म्हणजे त्या पद्धतीचं आपण नियोजन सध्या सुरू आहे आपलं. ह्या मिश्र पीक पद्धती किंवा या बहुवर्गीय पीक पद्धतीचा आपल्याला साधारण किती वर्ष झालं आपण हे करतोय आणि त्याचा फायदा काय काय जाणवतोय आपल्याला?

0: जसं केळीला समजा वादळी वारं किंवा काय होतं त्यामुळं केळीचं जरा उत्पन्न घटलं, मग त्या हे हिशेबाने नंतर आम्ही ह्याच्याकडे वळलो गेलो.
1: बरं, आणि त्याचा फायदा हा आपण प्रत्येक पिकांतर्गत करून घेतोय की जेणेकरून बाजारपेठेमध्ये कुठलं तरी एक पीक राहावं.
0: म्हणजे कसं, कधी एका पिकाला काय होतं की दर मिळत नाही किंवा बाजारभाव मिळत नाही, मग ते दुसरं पीक आपल्या हाताशी असलं तर ते जे त्या पिकाचं जे नुकसान झालंय किंवा तोटा झालाय ते दुसरं पीक भरून काढलं जातं.
1: खरं, अगदी खरं. पण याच्यासाठी काही वेळापत्रक आपण ठरवलंय का, बाजारपेठेनुसार वेळापत्रक बदलतो?
0: बाजारपेठेनुसार वेळापत्रक बदलतो.
1: त्याचं नियोजन कसं करतो आपण आधीच?
0: शक्यतो कसं, बाजारपेठेचा अंदाज घेतला जातो. समजा बाजारपेठेत जाऊन कुठलं पीक आता सध्या मागणी आहे किंवा काय, तसं मग हे केलं जातं. किंवा आता मॉलला जाणारा माल आहे ना, मॉलला जाणारा, मग ते कलेक्शन सेंटर सीसी जे हे की नाही ते वाई तालुक्यात 4-5 आहेत, मग त्याच्याकडून अंदाज घेतला जातो की समजा तुम्हाला कोणती ऑर्डर कधी आहे किंवा त्याचा हे करून मग पीक हे केलं जातं.
1: अच्छा, आता तुम्ही टोमॅटो घेताय, फ्लॉवर घेताय, कॅप्सिकम घेताय किंवा हळदी सारखं पीक सुद्धा लावताय, मग याच्या व्हरायटींमध्ये काही बदल केलाय आपण या 10-12 वर्षात?
0: 10-12 वर्षात म्हणजे पावसाळ्यात समजा आता हेच घ्यायचं, टोमॅटोचंच घ्यायचं झालं तर उन्हाळी व्हरायटी वेगळी असते, पावसाळी वेगळी असते. उन्हाळ्यात झाडांना कॅनोपी जास्त लागते, पावसाळ्यात कमी लागते, मग त्या हिशोबानं मग पिकाचं वाण निवडले जातात.
1: अच्छा, मग किती फरक जाणवतो या वाण निवडीमध्ये किंवा वाण निवड किती महत्वाची ठरते?
0: सगळ्यात जास्त वाण निवडच महत्वाची, कारण त्याचा उत्पन्नावरती बऱ्यापैकी परिणाम होतो. समजा उन्हाळ्यात टोमॅटो सारखं पीक पकडलं तर त्याला उन्हाळ्यात पाला जास्त लागतो.
1: खरं,
0: तर पाला जर जास्त असेल त्या व्हरायटीला तर उत्पन्न चांगलं निघालं जातं. समजा टोमॅटोची क्वालिटी चांगली निघाली जाते. तेच जर पावसाळ्यात घेतलं तर पावसाळ्यात जास्त पाल्याचा उपयोग होत नाही.
1: बरोबर,
0: कारण हवा खेळती लागते, एकतर वातावरणात गारवा जास्त असतो किंवा पाऊसही असतो, मग ते कमी कॅनोपीची वाढ निवडायचे.
1: अगदी खरं. एक महिला शेतकरी म्हणून शेतीत काम करताना किती समाधानी आहात?
0: भरपूर समाधानी.
1: इतर महिलांना काय आव्हान कराल तुम्ही?
0: म्हणजे कसं, आता सिटीत गेलं तर समजा एखादं जोडपं असतं तर दोघांना जसं काम करायला लागतं तसं शेतीत दोघांनी केलं तर भरपूर हे होऊन जातं. आणि महिला म्हणजे शेती महिलांच्या शिवाय होऊच शकत नाही.
1: खरंय खरंय, म्हणजे 80% काम तरी महिलाच करत असतात शेतीतलं, आणि त्यामुळं काटेकोरपणे ती कामं अगदी व्यवस्थितरित्या होत असतात.
0: कारण मार्केटमध्ये समजा आता टोमॅटो सारखं किंवा स्ट्रॉबेरी सारखं, मग ते माल निवड करणं किंवा पॅकिंग करणं हे महिलाच करतात.
1: खरंय खरंय. मला आता तोच प्रश्न तुम्हाला विचारायचा होता की आपला माल चांगला तयार तर आपण करतो, पण तो ग्राहकांपर्यंत सुद्धा चांगल्या पद्धतीनं पोहोचणं गरजेचं आहे, मग त्याच्यासाठी काय प्रयत्न करतो आपण?
0: त्याच्यासाठी पॅकिंग व्यवस्थित करणं. समजा स्ट्रॉबेरीचं पीक घेतलं तर त्याच्यासाठी चांगल्या प्रकारची पनेट वापरणं किंवा बाकीचं समजा हे करताना. महिलांच्या मध्ये पण कसं होतं, कोणाला व्यवस्थित हे पॅकिंग करायला जमतं कोणाला नाही, मग ते महिलांच्याकडे पण लक्ष द्यायला लागतं. कोणा समजा व्यवस्थित ज्यांना जमतं ज्यात परफेक्ट आहेत त्यांनाच पॅकिंगला बसवणं.
1: अगदी अगदी खरं आहे. म्हणजे वर्षभराचं हे जे नियोजन आहे ते आपलं व्यवस्थितरित्या एक बसलेलं आहे या 10-12 वर्षात, त्यामुळे आपल्याला बाजारपेठेचा अंदाज घेताना सुद्धा आपल्याला परफेक्ट अंदाज घेता येतो, त्या पद्धतीने आपण पिकांची लागवड करत आहोत. याच्यामध्ये तुम्हाला कुटुंबाची साथ किती आहे?
0: कुटुंबाची साथ भरपूर आहे. म्हणजे माझे सासू सासरे मिस्टर सगळे, म्हणजे आम्ही चौघं पण हे करतो, शेतात असतो, त्यांची पण खूप मदत होते. म्हणजे
1: आणि त्याच्यामुळे फायदा होतो आपल्याला की एकमेकांच्या विचार
0: कसं, सासू सासऱ्यांचं पण त्यांनी अनुभवलेलं किंवा त्यांचे अनुभव पण हे होतात.
1: खरं, म्हणजे आपले आधुनिक विचार आणि त्यांचे पारंपरिक विचार यांची योग्य सांगड घातली तर आपल्याला पीक वाढीसाठी आणि आपल्या उत्पादनासाठी त्याचा फायदा होतोय. स्वातीताई, मला वाटतंय तुमचं हे बहुवर्गीय पीक पद्धतीचं जे वेळापत्रक आहे ना, ते वेळापत्रक अगदी परफेक्ट रित्या तुम्ही ते राबवलेलं आहे. बाजारपेठेमध्ये कुठल्या पिकाची कमतरता आहे, दर कुठल्या पिकाला भविष्यात चांगला येऊ शकतो याचा अंदाज बाळगून जे तुम्ही शेती करताय ती शेती तुम्हाला फायद्याची ठरत आहे. भविष्यात शेतकऱ्यांनी पण या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे बाजारपेठेमध्ये आवक वाढली की दर कमी होणार आहे हे निश्चित ठरलेलं आहे, त्यामुळं ज्या गोष्टीची आवक कमी आहे त्या गोष्टीचीच आपल्याला निवड ही बाजारपेठेसाठी करणं गरजेचं आहे. तुमच्या भविष्यातल्या सर्व उपक्रमांसाठी मी शुभेच्छा देते आणि तुम्ही आज इथं आलात त्याबद्दल आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: आताच आपण आत्मनिर्भर शेतकरी अंतर्गत बहुवर्गीय पीक पद्धती याविषयी मुक्काम पोस्ट बोपेगाव तालुका वाई जिल्हा सातारा येथील स्वाती जाधव यांची सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

0: कार्यक्रमात आता यानंतर शेतीविषयक माहिती सदर ऐकूया कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत खरीप हंगामातील प्रमुख पिकांचे सुधारित वाण आणि त्यांची वैशिष्ट्य याविषयी कृषी विज्ञान केंद्र कालवडे येथील विषय विशेषज्ञ विशाल महाजन यांनी केलेलं मार्गदर्शन.
0: सर नमस्कार.
2: नमस्कार
0: सर. आतापर्यंतच्या भागामध्ये आपण खरीप पिकांच्या मधल्या प्रमुख पिकांचे जे महत्वाचे वाण आहेत सुधारित वाण आहे त्याच्याबद्दलची माहिती घेतली त्याची वैशिष्ट्य समजून घेतली. आता हे ज्या वेळेला आपण ठरवतो की अशी सुधारित वाणांची लागवड आपल्याला करायची आहे पण ते उपलब्ध कुठं होऊ शकतात शेतकऱ्यांसाठी आणि कशा पद्धतीनं त्याची निवड प्रक्रिया आहे किंवा काही जे आहेत आपण लागवड करणारे त्याची बीज प्रक्रिया पण करणं किती महत्वाचं आहे एकदा आपण विकत घेतल्यानंतर आणि साधारण खरेदी करताना कशा पद्धतीनं थोडी काळजी घेतली पाहिजे याविषयी जाता जाता सांगूया.
2: नक्कीच. आता जे आपण वाणाचं सिलेक्शन केल्यानंतर त्यावेळेची पुढची जी प्रक्रिया आहे ती खूप महत्वाची आहे. पेरणीच्या अगोदर साधारण बीज प्रक्रिया तर आपण बघतोय की त्याचे फायदे काय आहेत. बीज प्रक्रिया केल्यामुळं काय होतंय की एकतर भविष्यात येणारे जे काही कीड आहेत रोग आहेत त्यांचा अटकाव आपण करू शकतोय. बीज प्रक्रियेसाठी साधारण एकदल धान्य आणि द्विदल धान्य असे वर्गीकरण आपण करायचंय. जे एकदल धान्य आहेत त्याच्यासाठी एझोटोबॅक्टर जीवाणूजन्य बीज प्रक्रिया आपण जी करतो ते वापरायचं आणि द्विदलसाठी रायझोबियम ह्या जीवाणूजन्य 25 ग्रॅम प्रति किलो बियाणाला हे वापरायचं आहे. त्याचबरोबर बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. यामध्ये गंधक असेल थायरम असेल हे 2 ते 3 ग्रॅम प्रति किलो बियाणाला घेणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर एखादं कीटकनाशक जे आहे हे कीटकनाशक देखील 1 मिली ते 2 मिली प्रति किलो बियाणाला. म्हणून कीटकनाशक बुरशीनाशक आणि जीवाणूजन्य ह्या तिन्हीची बीज प्रक्रिया पेरणी अगोदर करणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर बियाण्याची उगवण क्षमता ही देखील तपासणं गरजेचं आहे. एकदा पेरल्यानंतर जर 50 आणि 40% जर तिथं उगवण क्षमता असेल तर आपलं त्या ठिकाणी नुकसान होणार आहे. म्हणून अगोदर आपल्याला उगवण क्षमता तपासणं फार गरजेचं आहे. पण घरच्या घरी आपण तपासू शकताय शेतकरी बांधव. 100 बिया घ्यायच्या एखादं पोतं असेल ते भिजवून 10-10 लाईनमध्ये त्या बिया टाका. चांगली गुंडाळी करून ठेवा. अंधाऱ्या खोलीत 24 तास ठेवा. आणि ते 24 तास काढल्यानंतर जेवढे उगून आलेले आहे किंवा मूळ आलेले आहेत थोडक्यात ते आपलं चांगलं बियाणं आहे. आणि जिथं उगवलंच नाहीये किंवा जिथं बुरशी चढलेली आहे ते आपलं खराब बियाणं आहे. म्हणून 100 मधले जर आपण मोजले साधारण 70, 72 किंवा 80 चांगले बियाणं आलं तर आपली तेवढी उगवण क्षमता झाली म्हणजे जर्मिनेशन पर्सेंटेज. उदाहरणार्थ 100 पैकी 72 आले तर आपले 72% जर्मिनेशन पर्सेंटेज झालं. 70%-च्या वर जर त्याचं प्रमाण असेल उगवण्याचं तरच ते बियाणं आपण पेरणीसाठी घ्यायचंय. अन्यथा ते बियाणं आपण पेरणीसाठी घ्यायचं नाही. तर हे उगवण क्षमता खूप महत्वाची आहे. आणि दुसरं फळपिकांच्या बाबतीत जर बघितलं तर आपण जे रोपं आणणार आहे तर ती रोपं शासकीय रोपवाटिका खात्रीशीर रोपवाटिकेतूनच आणणं फार गरजेचं आहे. आणि हे जे आपण आतापर्यंत बघितलं सगळे नवीन वाण आहेत किंवा बियाणं आहेत किंवा रोपं आहेत हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे त्यांचे वेगवेगळे संशोधन केंद्र आहेत त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र आहेत ह्यांच्याकडे हे जे बियाणं आहे ह्या बियाण्यासाठी शेतकरी बांधव चौकशी करू शकतात किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं मध्यवर्ती बियाणे विक्री केंद्र हे राहुरीला आहे त्यांच्याशी संपर्क साधून देखील ते बियाण्याची आपण उपलब्धता आपल्याजवळ कुठं होईल हे आपल्याला समजू शकेल. तर त्यांचा संपर्क क्रमांक देखील आहे 02-426-24-33-45 ह्या नंबरवर जरी संपर्क साधला आणि आपल्याजवळ कुठं जे बियाणं उपलब्ध आहे आणि त्याची जर आपण पूर्तता केली तर नक्कीच हे जे नवीन वाण आहेत संकरित वाण आहेत ह्या वाणांची उपलब्धता आपल्याला होईल.
0: नक्कीच. म्हणजे केवळ सुधारित वाण निवडून उपयोगाचं नाही तर त्याच्यावर बीज प्रक्रिया पण करणं महत्वाचं आहे आणि उगवण क्षमता तपासणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि जवळपासचे जे कृषी विभागाची केंद्र आहेत किंवा कृषी विज्ञान केंद्र आहेत तिथं आपल्याला ही सुधारित वाण आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकतात. तर शेतकऱ्यांनी नक्की त्याचा फायदा घ्यावा आणि या खरीप हंगामामध्ये सुधारित वाणाची लागवड करून त्याच्यापासून उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळवावं आणि हे सगळं शेतकरी बंधू करतील अशी आपण आशा करूया.

0: आणि आज तुम्ही इथं आलात आणि खरीप हंगामामधल्या प्रमुख पिकांचे सुधारित वाण कोणते आहेत आणि त्याची वैशिष्ट्य कोणती आहेत याच्याबद्दलची सविस्तर माहिती दिलीत, त्याबद्दल सातारा आकाशवाणीतर्फे आणि समस्त शेतकरी बंधू भगिनींच्यातर्फे आपले खूप खूप आभार, धन्यवाद
1: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं खरीप हंगामातील प्रमुख पिकांचे सुधारित वाण आणि त्यांची वैशिष्ट्ये, याविषयी कृषी विज्ञान केंद्र कालवडी येथील विषय विशेषज्ञ विशाल महाजन यांनी केलेलं मार्गदर्शन.
0: कृषीवाणी ही शेतीविषयक माहिती सदर आताच आपण ऐकलं.

0: बराय तर मंडळी, याबरोबरच आजचा आमची शेती आमचा परिसर हा कार्यक्रम आता इथं संपूयात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: ये गीत बना कार्यक्रम राग अनुराग का आखिरी गीत. इसी के साथ कार्यक्रम राग अनुराग यहीं संपन्न हुआ.